ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण

करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा, आपल्याला नक्कीच फायदा होईल। कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं। सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो। हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते। लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात। आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते। मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं। नकारात्मक विचार नाहीसे होतात। कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे। जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा। त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा। तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम। अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या। मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या। आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके

के दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा। माझ्यासोबत ही क्रिया करा।

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो, ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंग रचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज गुरुवार आषाढ़ शुद्ध नवमी अर्थात 23 जुलै 2026 आजचं नक्षत्र आहे विशाखा नक्षत्र। भारतीय सौर श्रावण मास आज आरंभ होत आहे। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची आज जयंती आहे।

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज भंडी शेगावहून निघून बाजीरावची विहीर इथे उभं दुसरं आणि चौथं गोल रिंगण करून वाखरी इथे मुक्कामी पोहोचणार आहे.

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज पिराची कोरोलीहून निघून वाखरी इथे मुक्कामी पोहोचणार आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेतल्या 17व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले आहेत. भगवान म्हणतात, देहधारी आत्म्याची नैसर्गिक श्रद्धा 3 प्रकारची असते, सात्विक, राजसिक आणि तामसिक. अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक स्वभावानुसार असते, म्हणजे कार्मिक बंधनाद्वारे शासित असते. एखाद्या व्यक्तीला जे काही बनण्याची इच्छा असेल ती ते होऊ शकते. जर एखादी व्यक्ती श्रद्धेने सतत त्या अनुरूप विचार करत असेल तर ती नक्की तशी बनू शकते. सात्विक मनुष्य देवतांची उपासना करतात, राजसिक मनुष्य यक्ष आणि राक्षसांची उपासना करतात, तर तामसिक मनुष्य भूतप्रेतांची उपासना करतात. जे ढोंगीपणा आणि अहंकाराने धर्मग्रंथांच्या नियमांचं पालन न करता कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात आणि त्यांच्या शरीरातील घटकांचा मूर्खपणाने छळ करतात आणि जो शरीरात राहणाऱ्या मलाही कष्ट देतात, त्यांना आसुरी प्रवृत्तीचे तामसिक लोक म्हटलं जातं.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोते हो, ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी.

श्रोतेहो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 23 जुलै. आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसं मिळेल याची काळजी नसते, तसं गुरुचा आधार आपल्याला आहे असं ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावलं मागं जावं लागतं. परिसापाशी सोनं व्हायला रुपयाचं लोखंड व्हावं लागतं. तसं गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारात जर असं आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असं म्हणणं बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचं कारण असं की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसं भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावं. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो, त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावं. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचं नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. अशी श्रद्धा असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपलं ध्येय ठरवावं, पण एकदा ते ठरलं की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावं. आपल्या परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा या नावाचे श्रेष्ठ दर्जाचे श्री दत्तोपासक होते। ते उत्तम प्रतीचे कीर्तनकार होते। दत्तात्रेयाची सेवा म्हणून नित्य ते गाणगापूर नरसोबाची वाडी इथे जाऊन कीर्तन करीत आणि दत्तात्रेयाची सेवा करीत। दत्त नामाचा अखंड जप करीत। त्यांच्या पत्नीचं नाव होतं राधाबाई। राधाबाई सुद्धा श्री दत्तोपासक होत्या। बुवांची काही वर्ष अत्यंत आनंदात गेली, परंतु त्यांना अचानक कोड उत्पन्न झाले। चेहरा पांढरा दिसू लागला, हळूहळू विद्रूप पण येऊ लागलं। बुवांना आपला चेहरा दाखवायची लाज वाटायला लागली। त्याचा परिणाम त्यांच्या कीर्तनावर होऊ लागला। म्हणून बुवांनी ठरवलं की आता मुंबई सोडायची, कारण अनेक वैद्य करूनही कुष्ठ कमी व्हायच्या ऐवजी वाढतच होतं। काशी क्षेत्री कायम स्थलांतर करण्यापूर्वी एकदा गाणगापूरला जाऊन यावं म्हणून बुवा गाणगापूरला आले आणि पादुकांवर डोकं ठेवलं। येताना त्यांनी अत्यंत दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती। त्यांनी पादुकांवर आपल्या अश्रूंचा अभिषेक केला। ह्या पादुका आता पुन्हा कधी दिसणार नाहीत हे जाणून हे वियोगाचे अश्रू काही केल्या थांबेच नात। बुवा एकदम भावविवश झाले। पादुकांना कस्तुरी अर्पण करायचे ते पार विसरूनच गेले। त्या रात्री त्यांनी देवळात श्री दत्तात्रेय आख्यानाचं अप्रतिम कीर्तन केलं। कीर्तन केल्यावर पुन्हा पादुकांवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, भगवंता, काशी क्षेत्री कायमचं स्थलांतर करतो आहे, आपली अनुज्ञा असावी, आपले आशीर्वाद मिळावेत। रात्री बुवांनी गाणगापूरला मुक्काम केला। रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला। अक्कलकोटास जा, स्वामी समर्थांचं दर्शन घे, त्यांच्या कृपेने तुझं कुष्ठ बरं होईल, काशी क्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही। इतक्यात लख प्रकाश पडला, साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन झालं, बुवांचं देहभान हरपलं, सर्व उपासना आज दत्तकृपेने फळाला आली होती। श्री दत्तात्रेय म्हणाले, कृष्णबुवा, तुम्हाला वारंवार येथेच यायचं आहे, आमचं वास्तव्य काशी क्षेत्री नाही, तुमचं कार्यक्षेत्र गाणगापूर नरसोबाची वाडी आणि अक्कलकोटच आहे। श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले तेव्हा पूर्व क्षितिजावर लाली उमटली होती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की ह्या विश्वावर फक्त भगवंताचीच सत्ता चालते। त्या भगवंतालाच आपण शरण जायला हवं। एकदा का भगवंत प्रसन्न झाला आणि त्याचं दर्शन झालं की आयुष्याला कांचन बहर येतो, सर्व दुःख पळून जातात, आपण दुःखमुक्त आनंदी आयुष्य जगायला लागतो। आश्चर्य वाटावं असं आयुष्यात घडून जातं, फक्त भगवंताची कृपा त्यासाठी व्हावी लागते। म्हणून एका भगवंताच्या नामस्मरणातच गर्क रहा, सर्व कर्म व्यवस्थित पार पाडून ती कर्म भगवंतालाच अर्पण करा, भगवंत तुमचा योगक्षेम चालवेल। आणखी एक करा, फक्त संतसंगतीतच रहा, संतांचे विचार ऐका, संत तुमची भगवंताशी गाठ घालून देतील।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक यांच्या व्याख्यानाचा अखेरचा भाग।
1: आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय। त्यातलं तैत्तिर उपनिषद हे खूप प्रख्यात आहे आणि बरंच प्राचीन पण आहे। आता या तैत्तिर उपनिषदाने विश्व कसं निर्माण झालं ते सांगितलं। वेदामध्येही विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत नासदे सूक्तामध्ये दिलेला आहे, त्याच्याशी साम्य असलेलं तैत्तिर उपनिषदातलेलं आहे। त्यांनी सांगितलंय तैत्तिर उपनिषदाने की आधी फक्त आत्माच केवळ होता, या आत्म्यानी स्वतःपासून आकाश बनवलं, आकाशातून आत्म्यानी वायू बनवला, मग तेजतत्व, मग आपतत्व, मग पृथ्वीतत्व आणि पृथ्वीतत्वावर बाकी सगळं निर्माण झालं। बघा, आधी आत्मा, मग आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आत्म्यापासून निर्माण झाली हे तैत्तिर उपनिषद सांगत। याच्या उलट ऐतरे उपनिषदांनी सांगितलंय, त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत जो ऐतरेयाने दिलेला आहे तो थोडा वेगळा आहे। सांगतो आत्मा आहे पहिल्यापासून हे तो सांगतो, कारण तो चिरंजीव आहे। चिरंजीव म्हणजे अमर आहे, अमृत आहे, अशा अक्षय आहे, अशा तऱ्हेची विशेषणं त्यांनी वापरलेली आहेत। म्हणजे अगदी सुरुवातीला मी सांगितलं जी शक्ती या विश्वामागे आहे ती शक्ती कधी नष्ट होत नाही, म्हणून ती आत्मा या नावाने वर्णन केलेली आहे। यांनी पहिल्यांदा आकाश निर्माण केलं आणि त्यात लगेच वायू निर्माण केला। या दोन्हीला एकत्रितपणे हा ऐतरेय ऋषी सांगतो की आंब निर्माण केलं। आंब म्हणजे आकाशात असलेला वायू। हा ऐतरेय उपनिषदकार हा ऋग्वेदाचा अनुयायी होता आणि म्हणून ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदाचं उपनिषद मानलं जातं। ते बहुतेक या तैत्तिरीय उपनिषदाच्याही आधीचं हे उपनिषद आहे असं वाटतं। हा ऐतर ऋषी अध्यात्मात खूप प्रगत झाला होता, अत्यंत शुद्ध असं त्याचं मन आणि शरीर झालं होतं, म्हणून तो 116 वर्ष जगला असं पुढल्या काही उपनिषदात लिहून ठेवलेलं आहे। एवढं आयुष्य गाठणारा फार विरळा सापडतो, पण तो हा आहे। या ऐतरेयांनी असं म्हटलं की आत्म्याने ठरवलं लोक निर्माण करायचे आणि मग त्यांनी पहिल्यांदा आंब, मग मरीची, मग मर आणि आप हे निर्माण केले। बघा, त्यांनी जो अनुक्रम दिलाय तो असा, पहिल्यांदा आंब, मग मरीची, मग मर आणि मग आप। आंब म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे आकाश आणि वायू एकत्र यांचा मिळून आंब हा लोक झाला। याच्यापासून पुढे मरीची निर्माण झाले। सूर्याला मरीची नाव आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सूर्यासारखे तेजोगोल निर्माण झाले ते मरीची। या मरीचीपासून पहिल्यांदा मर लोक तयार झाला असं ऐतरेय म्हणतोय। मर लोक म्हणजे मृत्यूलोक, म्हणजे पृथ्वी किंवा ग्रह हे म्हणायचं, आणि त्यानंतर आप हे निर्माण झालं। आता बघा, तित्तिरी सांगतोय आधी आप मग पृथ्वी, ऐतरेय सांगतोय आधी पृथ्वी आणि मग आप। हे कसं काय, हे कोडं कसं सुटायचं? हे एकदम कोडं सुटणार नाही, कारण दोघांनी सत्यतेच सांगितलेलं आहे। याचा अर्थ एकच की नुसती एकाने दुसऱ्याची री ओढणं हे काम तिथे नव्हतं, प्रत्येकजण स्वतंत्रपणे संशोधन करत असे आणि म्हणून तैत्तिरीयांनी जे मांडलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मत ह्या ऐतरेय ऋषीने मांडलंय। त्यांनी जे सांगितलंय ते किती खरं आहे ते आजच्या सायन्सला धरून तुम्हाला दाखवतो। आता बघा, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी हे आजच्या सायन्सनी मानलेलं आहे। आधी आप आणि मग पृथ्वी, कारण आपली पृथ्वी आजच्या सायन्सनुसार पहिल्यांदा केवळ पाण्याचा गोळा होती, हळूहळू पाणी कमी होत गेलं आणि भूमी निर्माण झाली, म्हणून आधी आप आणि मग पृथ्वी हे आजच्या सायन्सला धरून बरोबर आहे आणि त्याला धरून तैत्तिरीय उपनिषदातलं विधान खरं ठरतं। पण ऐतरेय चुकला असं म्हणता येत नाही, कारण ऐतरेय म्हणतोय आधी मर आणि मग आप। मंगळाचं उदाहरण घ्या, मंगळावर मर आहे, म्हणजे काय भूलोक तिथे आहे, पृथ्वी बनली आहे, एक प्लॅनेट बनलाय, एक ग्रह बनलेला आहे, पण पाणी नाही आहे तिथे। पाणी केव्हा तरी पुढे निर्माण होईल, म्हणजे हा ऐतरेय सांगतोय ते बरोबर आहे। आता शुक्र जर घेतला तिथे काहीतरी आहे, म्हणजे एक लोक बनलेला आहे, पण तिथे पाणी आजही नाही, पुढे केव्हा तरी पाणी निर्माण होईल। म्हणून ह्या ऐतरेयाचं म्हणणं सुद्धा खरं आहे हे मानायची वेळ येते। आता ह्या ऐतरेयाने हे विश्वाच्या उत्पत्तीचा हा सिद्धांत मांडला आणि मग मनुष्य किंवा प्राणी कसा जन्माला येतो हे सांगायला सुरुवात केली. तो जन्म होताना ऐतिहास सांगतोय की प्रथमम मुखम, आधी मुख निर्माण होतं, त्यानंतर नासव म्हणजे नाकपुड्या, मग डोळे, मग कान, ह्या अनुक्रम ह्या ऋषीने दिलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मानवाचं बालक जे गर्भाशयात निर्माण होत असतं त्या गर्भाला पहिल्यांदी तोंडच पडतं, त्याला स्टोमोडियम असं आम्ही ॲनाटॉमीत म्हणतो किंवा एम्ब्रॉलॉजीमध्ये म्हणतो. पहिलं जे तो जे नुसता पेशींचा गोळा असतो त्याला पहिल्यांदी तोंड उत्पन्न होतं, ते स्टोमोडियम. आणि म्हणून ऋषी सांगतोय प्रथमम मुखम. ते झालं की मग नासव मे दोन नाकपुड्या आजच्या ॲनाटॉमीनी एम्ब्रियॉलॉजीनी मान्य केले की मुख उत्पन्न झाल्यानंतर खरोखरच नाकपुड्या तयार होतात, त्यानंतर डोळे तयार होतात, त्यानंतर कान तयार होतात. हा अनुक्रम आजच्या सायन्सनी मानलेला आहे. केव्हा? 20व्या शतकात. आणि हा ऐतिहास केव्हा सांगतोय? 6 ते 7 सहस्र वर्ष इसवी सन पूर्व, इतक्या प्राचीन काळी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजचं ज्ञान इतक्या सहस्र वर्षापूर्वी हिंदुस्थानात होतं हे धक्कादायक आहे. त्याच्यापुढे आणखीन महत्वाची गोष्ट जो सांगतोय की नाक तयार झालं त्याचवेळी आतमध्ये प्राणवायू आला, स्वरयंत्र तयार झालं. हे सगळं आजच्या सायन्सला धरून खरं ठरतंय. आणखीन एक धक्कादायक बातमी या ऐतिहासिक उपनिषदात दिले. त्याने म्हटले कान तयार झाले, श्रोत्र तयार होण्यापूर्वी कर्ण म्हणजे कानाची भोक तयार झाली, म्हणून कर्णव निरभेद्यता, कर्णात श्रोत्रम, श्रोत्रात दिशा, हे विधान त्यांनी केलंय. मग आधी कान फुटले, मग भोक पडली, भोक निर्माण झाली, त्यात श्रोत्र हे इंद्रिय तयार झालं, मग ऐकण्याचं साधन तयार झालं, आणि मग दिशा उत्पन्न झाल्या. कानापासून दिशा उत्पन्न झाल्या हे ठाम विधान हा ऐतिहासिक ऋषी करतोय. हे 1933-35 सालापर्यंत आजच्या सायन्सला माहीत नव्हतं. 1935 साली एका टेट नावाचा एक संशोधक होता, ॲनाटॉमिस्ट होता, त्यांनी हे शोधून काढलं. कवटी जी डोक्याची असते त्यात हिथे कान असतात हे तुम्हाला माहिती आहे. या कानाच्या आत साधारण 3-4 इंचापर्यंत एक भोक असतं आणि त्याच्या आत इंटरनल इयर असतो म्हणजे अंतरकान. त्या आतल्या कवटीच्या आत हे सगळं असतं. त्याच्यामध्ये 3 सेमी सर्क्युलर कॅनॉल्स असतात. सेमी सर्क्युलर म्हणजे अर्धचंद्राकृती, कॅनॉल्स म्हणजे बोगदे असतात, म्हणजे अर्धगोल असे ते बोगदे असतात. त्याला लॅबेरिंथ किंवा वेस्टिब्युलर ॲपरेटस असं नाव त्या संशोधकाने दिलंय. रॉस आणि टेट असे दोन संशोधक होते, त्यांनी हे नाव दिलं. त्याचं कार्य पुढे कालांतराने एक वर्षभरात कळलं की ते हे जे कानातलं यंत्र आहे हेच दिशा ओळखतं. हे जे कानातलं यंत्र वेस्टिब्युलर ॲपरेटस किंवा लॅबरिंथ हेच दिशा ओळखण्याचं साधन आहे. हे आजच्या ॲनाटॉमीनी 1935 नंतर सिद्ध केलं आणि हे विधान ऐतिहासिकांनी जवळजवळ 9-10 सहस्र वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. यात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की साधारणपणे सगळे लोक भाषांतर करताना श्रोत्रात दिशा म्हणजे कानापासून दिशा उत्पन्न झाल्या असं म्हणताना गडबडतात. कारण कानाचा आणि दिशांचा काय संबंध? कारण दिशा म्हटलं की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हेच डोक्यात येतं, त्याचा आणि कानाचा काहीच संबंध नाही, म्हणून गडबडतात आणि काहीतरी चुकीचं विधान आहे असं करतात. आणि मग संस्कृत पंडित दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतात, मी ऋषीला सावरायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की कानाच्या देवता म्हणजे दिशा. पण देवता या अर्थाचा एकही शब्द ऋषीने वापरलेला नाही. तो स्पष्ट शब्दांनी सांगतोय श्रोत्रात दिशा, मी कानापासून दिशा निर्माण होतात. कशा? दिशा म्हटलं की पूर्व पश्चिम सोडून द्या, व्यक्तिगत दिशा पुढे मागे, उजवीकडे डावीकडे, वर आणि खाली, या व्यक्तिगत दिशा आहेत. आणि त्या दिशा त्या कानातल्या यंत्रामुळेच कळतात. हे यंत्र किती छोटं आहे? साधारण 8 ते 10 मिलीमीटर इतक्या मापाचं आहे आणि त्यात हे सेमी सर्क्युलर कॅनॉल्स. त्याचं रचना तुम्हाला सांगतो. हे जे सेमी सर्क्युलर कॅनॉल्स आहेत हे एकमेकाला काटकोनात असतात, मी राईट अँगलमध्ये. तुम्ही कुठल्याही तुमच्या खोलीचा वरचा कोपरा बघा, छत आणि 2 भिंती तिथे जुळलेल्या असतात. दोन्ही भिंती आणि छत एकमेकाला काटकोनात असतं. तसं आहे, जर छत दिसत नसेल तर माझी बोटं बघा, हा अंगठा, ही तर्जनी आणि मध्यमिका एकमेकाला काटकोनात आहेत. तसं इकडे या कानात तसंच आहे. आता ह्या बोगदा आहे, मग आत पोकळी आहे, त्याच्यात एक द्रव भरलेला आहे. ज्यावेळी मी मान अशी करतो त्यावेळी इकडला द्रव इकडे जातो, इकडला दाब वाढतो, इकडला कमी होतो, इकडे इकडे वाढतो, इकडे कमी होतो. त्याचा संदेश मेंदूला जातो आणि मेंदू अर्थ लावतो की डोकं उजवीकडे झुकलंय, असं की डावीकडे झोकलं, पुढे झोकलं, मागे झोकलं. या दिशा कानामुळे कळतात. हा शोध 1935 साली आजच्या सायन्सला लागला आणि 7000 वर्षापूर्वी ऐतरेयाला लागला. अभिमानाने आपली छाती फुलून येते की इतकं प्रचंड ज्ञान आमच्या ऋषीने मिळवलं होतं, पण मधल्या काळात ते ज्ञान लुप्त झालं कारण परंपरा तुटली काहीतरी कारणाने. त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही, पण एवढं प्रचंड ज्ञान आपल्यापाशी होतं. त्याच्या पुढे गंमत आहे, हे सगळं झालं श्रोत्रात दिशा. पुढे तो म्हणतोय की नाभी निर्माण होण्यापूर्वी हृदय निर्माण होतं, मी दुसऱ्या महिन्यात हृदय निर्माण होतं असं पुढे भागवताने सांगितलंय. याच्या प्रमाणे जर बघितलं तर दुसऱ्या महिन्यातच हृदय तयार होतं. मी स्वतः हा सगळा अभ्यास केला त्यावेळी MBBS पास झालेलो होतो. MBBS पास होण्यापूर्वी आम्हाला शिकवण्यात आलं की गर्भाशयातल्या बालकाचं हृदय 5व्या महिन्यात बनतं. मी माझ्या विद्यार्थ्यांना तेच शिकवत होतो, पण इथे भागवतानी आणि आयतरे उपनिषदाने लिहिले दुसऱ्या महिन्यात, म्हणून मी जरा गडबडलो. म्हणलं आपलं काही चुकतं का? म्हणून माझे जे मित्र होते गायना कॉलेज विशेषतः त्यांना विचारलं, ते म्हणले 5व्या महिन्यात तयार होत. मग म्हटलं व्यासानी म्हटलंय दुसऱ्या महिन्यात. सगळेजण म्हणले व्यास महामूर्ख आहेत. 1971 सालची गोष्ट आहे. मी तो निबंध अर्धा लिहिला, बाजूला ठेवला, म्हटलं अजून पुरावे शोधू. आणि मग 1972 सालच्या डिसेंबर महिन्यात मेडिकल टाइम्स माझ्याकडे आला. त्यात बातमी दिली होती फ्लॅश न्यूज की डॉक्टर रॉबिन्सन क्वीन मदर्स हॉस्पिटल ग्लासगो इंग्लंड यांनी डायसोनर ऍपरेटस वापरून गर्भाशयातल्या बालकाच्या हृदयाचे ठोके ऐकले की टॅप केले म्हणा. आणि त्यात लक्षात आलं की ते हृदय गर्भाशयातल्या 7व्या आणि 8व्या आठवड्यात चालू होतं. 7वा आणि 8वा आठवडा म्हणजे दुसरा महिना, कारण 4 आठवड्यांचा 1 महिना असतो. पुढली 4 आठवडे म्हणजे 7 आणि 8, दुसऱ्या महिन्याच्या अखेरीला हृदय तयार होतं. हे विधान डॉक्टर रॉबिन्सननी सिद्ध करून दाखवलं. व्यासांना मूर्ख म्हणणारे मूर्ख ठरले, व्यासाने ठरले. एवढं प्रकांड पांडित्य व्यासांजवळ होतं, प्रचंड ज्ञान होतं, कारण त्यांच्या मागे परंपरा होती ऋषींची. आणि या ऋषींनी हे सगळं शोधलं होतं ही खरोखर धक्कादायक गोष्ट आहे. आज आता हे सगळ्यांना माहिती आहे, कारण डायसोनर ऍपरेटसचे पुढली यंत्र आता आलेली आहेत, सोनोग्राफी म्हणतात. त्यात गर्भाशयातला गर्भ दिसतो, त्याचं डोकं दिसतं, सगळं दिसतं. आता इथे आणखीन एक धक्कादायक गोष्ट आहे, जिवंत बाईच्या पोटात असलेलं जिवंत मूल त्याच्या शरीरात काय हालचाली होतात, काय घडामोडी होतात हे या लोकांना कसं कळलं? हे डायसोनर ऍपरेटस किंवा आजच्या तऱ्हेची यंत्र त्यावेळी होती का? नव्हती असंच सगळेजण म्हणणार, पण ह्यांनी तर हे शोधून काढलंय. कुठून मिळवलं ज्ञान? हे समाधीतून ज्ञान मिळवलं, हेच खरं. आणि म्हणून समाधीला जास्त महत्व या लोकांनी दिलेलं आहे. आता हे सगळं झालं, पुढे त्यांनी सांगितलंय नाभी निर्माण होते. नाभी निर्माण होत झाली की मृत्यू येतो. का असं म्हटलं? नाभीचा मृत्यूचा काय संबंध? त्याचं उलगडा आधुनिक सायन्सने करतो. नाभी निर्माण होण्यापूर्वी गर्भ म्हणजे नुसता एक पेशींचा गोळा असतो, मग नाभी निर्माण होते. या सगळ्या आधीच्या पेशी स्वतंत्रपणे आपलं खाद्य मिळवत असतात, प्राणवायू मिळवत असतात. एकदा नाभी निर्माण झाली की तो गर्भ मातेच्या गर्भाशयाला जोडला जातो आणि मातेच्या गर्भाशयातून रक्त नाभीतून गर्भामध्ये येतं आणि ते वापरलं जातं. जर त्या नाभीला पीळ पडला तर रक्त पुरवठा बंद होतो आणि मृत्यू येतो. हे सगळं तिसऱ्या महिन्यात घडतं, मी दुसऱ्या महिन्याच्या अखेरीला. हे हा म्हणतोय हे अगदी खरं ठरतं, आजच्या सायन्सला धरून खरं ठरतं, पण आहे 7 ते 8 सहस्र वर्षापूर्वीचं विधान. हे ध्यानात घेण्यासारखं आहे. त्यात पुढे मृत्यू तयार होतो त्यांनी सांगितलं, त्यानंतर नाभी आणि मग शिस्न तयार होतं आणि मग गुद तयार होतं. हेही खरं ठरलंय आजच्या अनाटॉमीला धरून. खरोखरच आधी पेनिस तयार होतं, मग एनस तयार होतं, आणि हे तिसऱ्या महिन्यात तयार होतं. हे सगळं या लोकांनी कसं शोधलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यावेळी ते पोट फाडून काही गर्भाची तपासणी करत नव्हते, हे नक्की आहे. मग तरी हे कसं शोधलं? केवळ समाधीतून, ध्यानातून त्या गर्भाशयातल्या बालकाकडे ते बघत होते आणि त्यांनी हे सगळं त्यांनी शोधून काढलं. आता हा सगळा देह तयार झाला असं त्यांनी सांगितलं, कसा तयार झाला हे सांगितलं. आणि मग तो म्हणतोय, म्हणजे आत्म्याबद्दल आता हा विधान करतोय, तो म्हणतोय की हा देह तयार झाला, इंद्रिय तयार झाली, मी सगळ्या देवता त्यात काम करायला लागल्या, पण माझ्याशिवाय हा कसा जगेल, माझ्याशिवाय हा कसा जगेल, आणि तो जर जगला तर मग मी कोण, मग मला काय महत्व राहिलं, असं त्याच्या मनात आलं. आणि मग तो पुन्हा त्या देहामध्ये शिरला. तो शिरला त्याबरोबर तो म्हणजे तो गर्भ पाण्यातून उठला. आता पाण्यातून उठला म्हणजे काय, आमचे सगळे शास्त्री पंडित भाविक विष्णू पाण्यात झोपतोय कल्पना, मग विष्णू पाण्यातून उठला असा अर्थ केला, इथं विष्णूचा संबंधच नाही. तैत्तिर उपनिषदात विष्णू हे नाव सुद्धा कुठे नाही, ते देवताही कधी मानलेले नाही त्यांनी. हे शुद्ध अभ्यास आणि संशोधन करणारे ऋषी होते. तो पाण्यातून उठला म्हणजे गर्भ पाण्यातून उठला. आज माहिती आता सगळ्यांना की मातेच्या गर्भाशयात गर्भजल असतं आणि त्याच्यात हा गर्भ असतो, त्यातून तो बाहेर आला म्हणजे आजच्या भाषेत प्रसूती झाली, डिलिव्हरी झाली. मग केव्हा डिलिव्हरी होते, ज्यावेळी तो आत्मा त्या बनलेल्या देहामध्ये शिरतो त्यावेळी डिलिव्हरी होते, तोपर्यंत होत नाही. आता हे कसं, त्याचंही उत्तर यांनी दिलंय. ही प्रसूती केव्हा होते, आजच्या सायन्समध्ये प्रसूती केव्हा होते याचं उत्तर माहीत नाही. काही शास्त्रज्ञ म्हणतात प्रसूती केव्हा होणार हे मातेवर अवलंबून असतं. त्याचा आक्षेप असा घेतला जातो, मातेवर जर अवलंबून असेल तर प्रत्येक खेपेला एकदा समजा 280 दिवसांनी पहिली प्रसूती झाली तर पुढल्या प्रत्येक खेपेला 280 दिवसांनीच व्हायला पाहिजे, तसं होत नाही. कधी 270 दिवस, कधी 300 दिवस. हे का, मी मातेवर अवलंबून नाही, मग अपत्यावर अवलंबून आहे. अपत्यावर अवलंबून आहे असं म्हटलं तर दुसरा आक्षेप येतो की 7 महिन्याचं बालक हे स्वतंत्रपणे जगू शकतं, कारण 7 महिन्याची बाळणपण होतात आणि मुलं चांगली जगतात. मग 7 महिन्यात जर स्वतंत्र अस्तित्व असू शकतं तर पुढे 2 महिने मुलात काय करतं? उत्तर नाही, आजच्या सायन्सजवळ उत्तर नाही. त्याला आयतऱ्याने उत्तर दिले, काय घडतं? हा देह तयार होतो, त्यात इंद्रिय तयार होतात, इंद्रियाच्या देवता तिथे येतात. आणि हे झाल्यानंतर तो आत्मा विचार करतो की आता हे सगळं तयार झालंय, आता मी जायला पाहिजे. तो आत्मा जेव्हा त्यात प्रवेश करतो त्या क्षणी तो पाण्यातून उठतो म्हणजे गर्भजलातून बाहेर येतो, म्हणजे त्याची प्रसूती होते. इतका खोल विचार यांनी केलाय. आणि याचा जर आपण अभ्यास केला तर आजच्या सायन्समधली कोडी सोडवायला याचा उपयोग होईल, पण हेच आम्हाला कळत नाही. आता हे सगळं सांगितलं आणि पुढे आणखी मोठी झेप या ऐतरे उपनिषदांनी घेतलेली आहे. प्राणमय कोश म्हणजेच आत्मा असं याचं म्हणणं आहे. प्राणच त्यांनी शब्द वापरला आत्म्याला, कारण प्राण म्हणजे प्रकर्षणानं ती आत्मा हलवतो, प्राणही हलवतो, म्हणून ते विधान त्यांनी केलं. आता हा पंचकोश जे तैत्तिर उपनिषदात सांगितले त्याची आणि याची सांगड घातली म्हणजे कोडं उलगडतं. आणि ते कोडं उलगडून या ऋषींनी पुढली विधानं केली आहेत की प्रत्येकाला 3 जनन असतात. 3 जनन कुठली? एक आपल्याला जनन माहिती आहे, मातेपासून आपला जन्म होतो, हे जनन. तेवढे एकच धरत नाही, मातेपासून जन्म होतो खरं आहे, पण मातेपासून जन्म ज्यावेळी होतो त्याच्या आधी ते बालक असतं की नसतं? असतं. जिवंत असतं की नाही? जिवंत असतं. मग ते केव्हा जन्माला येतं? हे ऋषी आणखीन मागे गेले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा पित्याचा एक रेतकण मातेच्या गर्भाशयात शिरतो आणि एका गर्भबिंदूला मिळतो म्हणजे ओमला मिळतो आणि रेत आणि रज यांचा संयोग होतो त्यावेळी तो निर्माण होतो. याचा अर्थ तो निर्माण होतो त्याच्या आधीची पायरी म्हणजे तो रेतकण आहे, त्या रेतकणावर तो आहे. म्हणून पहिला जन्म पित्यापासून असा ठामपणे सांगतोय. पित्याच्या अंगातला रेत ज्यावेळी बाहेर पडतो तो त्याचा पहिला जन्म, त्या जनन असं आपण म्हणू. कारण जन्म हा शब्द ज अन म अशा 3 अक्षरांचा बनलाय. ज म्हणजे जनन होणं, अन म्हणजे आणि, म म्हणजे मरण. जननापासून मरणापर्यंतचा कालावधी म्हणजे जन्म. आपण माझा जन्म अमुक वेळा झाला असं आपण सांगतो, ते बरोबर नाही. माझं जनन अमुक तारखेला झालं असं सांगायला पाहिजे. मग या जन्मात मी 16 पुस्तकं लिहिली हे विधान बरोबर आहे. मी माझ्या जननापासून मरणापर्यंतच्या आत्तापर्यंतच्या काळात मी 16 पुस्तकं लिहिली, अगदी बरोबर. पण जनन केव्हा झालं? 25 फेब्रुवारी 1933. पण त्याच्या आधी मी होतो की नाही? होतो. कारण एका रेतबिंदूमध्ये मी होतो, मी होतो. मग पहिलं जनन केव्हा झालं? पित्यातून ज्यावेळी रेतकण बाहेर पडतो त्याच्यावर तो प्राणमय कोश असतो, तो त्याचं पहिलं जनन. म्हणून पहिलं जनन पित्यापासून, मग तो मातेच्या देहात जातो, काही काळ मातेच्या देहात राहतो, तिथे त्याची पुढली वाढ होते. ती वाढ झाली की तो पुन्हा जनन घेतो, ते त्याचं मातेपासूनचं जनन, मातेच्या गर्भाशयातून बाहेर येतो. मग कुमार देहात राहायला लागतो, काही काळ तिथे राहतो, आता तो काळ काही सेकंदांपासून 100 वर्ष 150 वर्ष जास्तीत जास्त एवढा राहतो आणि मग स्वतःच्या देहातून बाहेर येतो. हे स्वतःच्या देहातून बाहेर येणं हे त्याचं तिसरं जनन, ते म्हणजेच मृत्यू. आता हे तत्वज्ञान ज्याला कळेल त्याला मृत्यूची भीतीच उरणार नाही. मृत्यू म्हणजे पुन्हा जनन होणार आहे हे त्याला माहिती आहे, ते जनन म्हणजेच मृत्यू. इतकं खोल तत्वज्ञान या ऋषींनी सांगितलेलं आहे आणि हे तत्वज्ञान अगदी सायंटिफिक असंच आहे, सायन्सला धरून आहे. आता मग काय घडतं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक मनुष्य ज्यावेळी मरतो, मनुष्य म्हणजे प्राणी धारा कुठलाही, आपण माणसं आहोत म्हणून माणसांबद्दल बोलताना माणसाचा विचार करायचा. एक माणूस मरतो त्यावेळी त्याच्या अंगात जे हे 5 कोष मगाशी जे सांगितले तैतिर्याने, अन्नरसमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, त्याच्या आत आत्मा आहे. मरताना प्राणमय कोष बाहेर पडतो अन्नरसमय कोष सोडून. मग ज्यावेळी प्राणमय कोष बाहेर पडतो त्यावेळी मृत्यू आला असं म्हणायचं. सगळे लोक, आजचे सायंटिस्ट, डॉक्टर सुद्धा मेला म्हणजे जीव गेला असं म्हणतात. जीव जात नाही, जीव हा अन्नरसमय कोशात असतो, त्याला सोडून प्राण जातो. म्हणून गायीला की हरणाला सिंह आधी मारतो त्याचा प्राण जातो, उरलेला सजीव देह तो खात असतो. जोपर्यंत अन्नरसमय कोशात जीव आहे तोपर्यंत खाण्याची क्रिया असते. म्हणून आपलं भक्ष हे सजीवच आहे. अहिंसावाद्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, अहिंसा करून जगता येणार नाही. तुम्ही जीवो जीवस्य जीवनम हे ठाम वचन ऋषींनी सांगितलेलं आहे. जीव खाल्ल्याशिवाय जीव जगत नाही. अहिंसा कुठे वापरणार तुम्ही? शक्यच नाही वापरणं. ती जर वापरली तर तुम्हाला जगता येणार नाही. पण हे पुढल्या लोकांना कळलं नाही, हे ऋषींनी बरोबर जाणलेलं होतं. आता हा जो प्राणमय कोश जडदेहाला सोडून बाहेर पडतो, मी अन्नरसमय कोशाला सोडून बाहेर पडतो, त्या प्राणमय कोशाच्या आत मनोमय, विज्ञानमय, आनंदमय आणि आत्मा हे सगळे असतात. हा प्राणमय कोश बाहेर पडतो आणि भूवर लोकात राहतो. भूवर लोक म्हणजे आत्ता सांगितलं भूमीच्या वर असलेला वातावरणाचा टप्पा, तो भूवर लोक. काही लोक अगदी कर्मशून्य झाले असले तर स्वर्गापर्यंत जातात, वासना शून्य झाले असले तर स्वर्गापर्यंत जातात, पण बाकी सगळे भूवर लोकात, ते वर खाली कुठेतरी असतील. त्यांची वेळ झाली की तो प्राणमय कोश आतल्या सगळ्या कोशांसकट पुन्हा नवीन देह धारण करतो. तो कसा? त्याच्या मागे खूप योजना आहे. तो त्याला अस्र असा सिद्धांत म्हणतात. अस्र म्हणजे काय घडतं? हा प्राणमय कोश वातावरणात असतो, तो ढगामध्ये शिरतो, एका पाण्याच्या पावसाच्या थेंबाशी एकरूप होतो, त्या थेंबातून खाली येतो, भूमीमध्ये जातो, त्या भूमीतून कुठल्या तरी वनस्पतीत जातो, तिथून धान्यकणात जातो, धान्यकणातून कोणाच्या तरी अंगात जातो, तो पुरुषाच्या अंगात जातो, त्याच्या अंगात सगळीकडे फिरतो, काही काळ राहतो आणि रेतक कणावर येतो, त्या रेतक कणातून बाहेर पडतो, मातेच्या अंगात जातो, तिथे 9 महिने राहतो, मग स्वतःच्या कुमारदेहात येतो, कुमारदेहून बाहेर जगतो, बाहेर येतो, कुमार म्हणून जगतो मरेपर्यंत, पुन्हा बाहेर पडतो. हे चक्र सतत चालू असतं. तुम्ही कर्मशुद्ध होईपर्यंत हे चालू राहणार, हे नक्की आहे. हे तो कर्मसिद्धांत वेगळा आहे, तो केव्हा तरी पुन्हा सांगेन, तो आत्ता मी घेत नाही. पण एवढं हे प्रचंड ज्ञान या ऐतरेयाने कमावलेलं होतं आणि ते सांगून ठेवलेलं आहे. पण आम्ही महाभाग असे की आम्हाला पुढलं ते ज्ञान राहिलं नाही, शिल्लक राहिलं नाही, कळलं नाही, भलतेच काहीतरी अर्थ काढत बसलो आणि घोटाळ्यात पडलो. आता आपच्या सायन्सच्या आधारावर जर विचार केला या प्राचीन महामयाचा, तर यांनी किती सायन्स शोधलं होतं हे सरळ सरळ करायला लागतं, ते आज मी आपल्याला सांगितलं. आता ऐतिर्याने विषय मांडलाय तो वेगळा, तैतिर्याने विषय मांडलाय तो वेगळा, पण या दोघांमध्ये मतभेद दिसत नाही. मतभेद फक्त एक मुद्दा सांगितला, आधी मर आणि मग आप, आधी आप आणि मग मर. पण माणसाच्या बद्दल किंवा प्राण्याच्या बद्दल जे त्यांनी विधानं केली आहेत ही एकमेकाला अनुरूप अशीच आहेत. आता हा मनोमय कोश हा प्रत्यक्ष ऐतिर्य उपनिषदांनी सांगितलेला नाही, पण अप्रत्यक्षपणे तेच सांगितलंय. इकडे तैतिरीय उपनिषद सांगतं की मनोमय पुरुष हा हृदयाच्या आत जे आकाश असतं त्यात असतो. हृदयाच्या आत आकाश असतं त्यात असतो. आता इथे पुन्हा आकाश शब्द वापरलाय. आकाश कशाला म्हणायचं? आकाश याचा अर्थ आपण जे समजतो की उघड्यावर गेल्यावर डोक्यावर जो निळा डोम दिसतो, घुमट दिसतो, तो म्हणजे आकाश. तो अर्थ आकाशाला नाही. यासंबंधी तैतिरीय उपनिषदाने खूप विचार केलाय आणि म्हणूनच तो बऱ्याच वेळा अंतरिक्ष शब्द वापरतो. चंद्र आणि आपण याच्या मध्ये काय आहे? अंतरिक्ष असं म्हणतो तो, आकाश नाही म्हणत. कारण आकाश सगळीकडे आहे, आपल्या अंगात आकाश आहे, चंद्राच्या आतही आकाश आहे, पण मधलं अंतरिक्ष म्हणजे दोघांमधलं अंतर जे दिसतं ते. लक्षात, मी आणि चंद्र या दोघांमधलं जे अंतर दिसतं, इक्ष म्हणजे बघणे, ते अंतर बघतो, त्या अंतरिक्ष असं म्हटलंय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग तो म्हणतोय की हृदय जे आपल्या अंगात असतं त्याच्यात मात्र आकाश असतं. आता हृदय म्हणजे आता सांगितलं ऋ द आणि र, ऋ द य, ऋ म्हणजे घेणे, द म्हणजे देणे, य म्हणजे यमन करणे. देणे घेणे याच्यावर यमन करणारे जे कुणी ते. आपलं हृदय हे रक्ताची देवाणघेवाण करतं म्हणून ते हार्ट म्हणजे हृदय, अगदी बरोबर आहे. पण त्या हृदयाच्या आत जो स्नायू असतो त्या स्नायूमध्ये देवाणघेवाण चालूच असते. मग त्या स्नायूच्या आतही आकाश आहे. तो जो स्नायू असतो त्या स्नायूच्या ज्या पेशी असतात त्या पेशीमध्ये देवाणघेवाण चालू असते. त्या पेशीच्या आत जो न्यूक्लियस आहे, मी केंद्रक ज्याला म्हणतात, त्याच्या आतही देवाणघेवाण चालू आहे. मग तिथे सुद्धा हे आकाश आहे. आणि त्याच्या आकाशाच्या आत तो बसलेला आहे. हा जो पुरुष म्हणून म्हटला आहे तो तिथे बसलेला आहे असा ठामपणे सांगतो. मी नुसता वरवर हृदय अर्थ घेऊन चालत नाही, इतक्या खोल जायला लागतं. आता पुरुष म्हणजे नेमकं काय? पुरुष याचा अर्थ ह्या मार्गातले लोक मानवातला नर असं समजतात. हा चुकीचा अर्थ आहे. पुरम उषती इति पुरुषा अशी मी त्याची व्याख्या करतो. सगळे संस्कृत पंडित पुरे शेते इति पुरुषा अशी व्याख्या करतात. पुरे शेते इति पुरुषा म्हणजे काय? पुरामध्ये जो झोपलेला असतो तो पुरुष. आता झोपणे या अर्थी जो धातू आहे तो शी शयन करणेमधला हा शेंडी फोड्या शय आहे. पुरुष मध्ये श षटकोनातला शय आहे. हा बदल का झाला संस्कृत पंडित सांगू शकत नाहीत. मी ते चुकतात हे नक्की म्हणायला पाहिजे. ऋषी काही चुकणार नाहीत, कारण त्यांनीच ही भाषा निर्माण केलेली आहे. त्यावेळी ऋषींची चूक होण्याची शक्यता नाही. चूक आजच्या संस्कृत पंडितांची होते. आणि म्हणून आपल्या शरीरात पुर म्हणजे शरीर, नव द्वारांचं शरीर म्हणजे पुर असं उपनिषदांनी सांगितलंय. नऊ द्वार म्हणजे खरं दोन डोळ्याचे भोक आहेत, नाकाचे दोन भोक आहेत, कानाचे दोन भोक आहेत, असे नऊ भोक आपल्याला सापडतात. म्हणजे नऊ द्वार आहेत आज जाय करायला, ते शरीर. पण तिथे हा जो पुरुष आहे म्हणजे ती पुरुष नावची शक्ती आहे, ही कधीही झोपत नाही. ती झोपली तर तुमचा रामबोल झाला म्हणून समजा. तुम्ही श्रीखंड पुरीवर ताव देऊन झोपता, पण तो जो आतला पुरुष तो जागृत राहून ते पचवण्याचं काम करतो. आणि म्हणून जागे झाल्यावर पुन्हा विचारता आहे का थोडंसं श्रीखंड, मग पुन्हा श्रीखंड खायची तयारी. तो जर झोपला तर संपला, तुम्ही उठणारच नाही पुन्हा. मग लोक जमतील, तुम्हाला घेऊन जातील, स्मशानात जाऊन जाळून टाकतील. मग पुरम पुरे शेते इति पुरुषा नाही, पुरम उषती इति पुरुषा अशी व्याख्या मी शोधून काढली आहे. उष हा धातू आहे, संस्कृतमध्ये आहे, चांगला आहे आणि सगळ्या ठिकाणी तुम्हाला सापडतो. उष या धातूचे तीन अर्थ आहेत. एक म्हणजे जीवन कंठणे. रामायणात सीता म्हणते द्वादश समा उषित्वा, रामाच्या घरी 12 वर्ष घालून, असा त्याचा अर्थ आहे. मी आनंदात जीवन कंठणे असा अर्थ तो आहे. आनंदात नाही, दुःखात नाही, पण जीवन कंठणे मी उष. ही जीवन कंठणेची क्रिया त्या शक्तीमुळे होत असते. म्हणून उष अगदी बरोबर आहे. त्या पुराला जो जीवन कंठायला लावतो तो पुरुष, तीच शक्ती, तीच हे काम करते. उषेचा दुसरा अर्थ आहे जाळणे, ज्वलन करणे. आपल्या शरीरात ज्वलन होतं का? होतं, हे त्याचं ठाम उत्तर आहे. ज्वलन होणे म्हणजे अगदी आजच्या सायंटिफिक भाषेत प्राणवायूशी संयोग होणं म्हणजे ज्वलन, ऑक्सिजनशी कॉम्बिनेशन होणं म्हणजे ज्वलन. आपल्या शरीरात सतत ऑक्सिजनशी म्हणजे प्राणवायूशी संयोग घडत असतो, म्हणून आपल्या शरीरात सतत ज्वलन होत असतं. तुम्ही तुमच्या अंगाला असा हात लावून बघा, अंग गरम लागेल, कारण ते ज्वलन चालू आहे. ते करणारा कोण? तो पुरुष आहे, तोच हे करतोय. आणखीन तिसरा अर्थ पीडा देणे. तोच पुरुष आपल्या शरीरात जो बसलेला असतो तोच पीडा देतो तुम्हाला. तुम्ही म्हणा आमचाच पुरुष आम्हालाच कसा पीडा देतो? तुम्ही ज्यावेळी मनानी काहीतरी अत्याचार शरीरावर करता त्यावेळी पीडा देण्याचं काम तोच करतो. एक कुठला तरी सिनेमा, 3-4 सिनेमे आणले, रात्रभर जागलात आणि 4 सिनेमे एका रात्रीत पाहिलेत, शरीरावर अत्याचार केला, डोळ्यांवर अत्याचार केलात, मग याला शिक्षा कोण देणार? तो देतो आत बसलेला. दुसऱ्या दिवशी उठताना डोकं दुखायला लागतं, ताप येतो, डोळे जळजळायला लागतात, भूक लागत नाही, ह्या सगळ्या पीडा देणारा तो आहे. म्हणून तो जो पुरुष आहे तोच या तिन्ही गोष्टी घडवत असतो, ज्वलन करत असतो, पीडा देत असतो आणि जीवन कंठण्याची क्रिया पण करतो. तो गेला की जीवन बंद पडलं. हे या पुरुष शब्दाचं वैशिष्ट्य. हे कुठल्याही संस्कृत पंडिताला कळलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. आणि माझ्यासारख्या संस्कृतशी फारसा संबंध नसलेल्या माणसाला कळलं, कारण ध्यान आणि समाधी हे दोन मार्ग आहेत आणि जे अध्यात्माने मुद्दाम सांगितलेले आहेत, उपनिषदांनीही सांगितलेले आहेत, हे तुम्हाला केलंच पाहिजे, त्यातूनच ब्रह्मविद्या प्राप्त होते. जडविद्या म्हणजे वेदांपासून सगळी पुढे जडविद्या आहे, ती इथे उपयोगी नाही. ब्रह्म जाणायचं असेल तर ब्रह्मविद्याच पाहिजे आणि ती सतत आपल्या स्वाध्यायातून मिळत असते. आपला आपण सतत अभ्यास करायचा असतो म्हणजे हे कळतं नाही ते कळत नाही. तुम्ही जे पुस्तकात वाचता त्याचं प्रमाण मिळालं पाहिजे आणि ते निसर्गातून मिळवायला लागतं. यासाठी या सगळ्या लोकांनी निसर्गाचाही अभ्यास खूप केला होता. हा जो आता तैत्तिरीय उपनिषदकार आहे याच्यामध्ये एक कथा थोडक्यात सांगितलेली आहे की भृगू होता, तो आपल्या पित्याकडे गेला वरुणाकडे, मला ब्रह्मविद्या शिकवा असं तो म्हणला. आता आज जी कल्पना आहे, गुरुनी डोक्यावर हात ठेवला की विद्या मिळते, ही मूर्खपणाची कल्पना आहे. गुरुनी किती वेळा डोक्यावर हात मारला तरी विद्या मिळत नाही, ही स्वतः मिळवायला लागते. आणि हेच बरोबर उपनिषदांनी सांगितलंय, हा भृगू आपल्याच पित्याकडे गेला, वरुण हा त्याचा पिता ज्ञानी होता, त्याला म्हटलं मला ब्रह्मविद्या शिकवा, तो म्हणला मी कोण शिकवणारा, जा तू तपश्चर्या कर आणि विद्या शिकून घे. म्हणून तो गेला तपश्चर्या करायला. काही काळ तपश्चर्या म्हणजे निसर्गात जाऊन निरीक्षण करणं, म्हणजे तपश्चर्या ती केली आणि परत आला सांगत की अन्न आणि रस हेच ब्रह्म हे मला कळलं. तो म्हणला बरोबर आहे, तुला कळलं ते बरोबर आहे, पण अजून सगळं कळलेलं नाही, पुन्हा जा तपश्चर्या कर. आता अन्न आणि रस हेच ब्रह्म आहे हे बरोबर आहे की नाही? सगळीकडे दिसतं आपल्याला, सगळीकडे आपल्या भोवती अन्न आणि रसमय देहच भरलेले आहेत. तुम्ही जे एकमेकाला बघता हे अन्न रसमय कोशच बघता. तुम्ही जे अन्न खाता त्या अन्नामध्ये रस असतो आणि रसामध्ये अन्न असतं. आंबा खाल्ला अन्न आणि रस दोन्ही आहे, अननस खाल्ला अन्न रस दोन्ही आहे, ऊसाचा रस पेलात अन्न रस दोन्ही आहे, सगळं तिथे आहे, काही नाही असं नाही. कोंबडी खाल्लीत तरी तिथे अन्न रसमय कोशच आहे, गाय मारून खाल्लीत अन्न रसमय कोशच आहे. म्हणून अन्न रसमय कोश सगळीकडे आहे, म्हणून अन्न सगळ्यात मोठं असं तो सांगत आला. म्हणून पुढे तो म्हणतोय अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नका, अन्न नासाडू नका. आता त्या काळी 7-8 सहस्र वर्षापूर्वीचा हा काळ, अन्न मुबलक होतं तरी तो सांगतोय अन्नाची नासाडी करू नका. आज हिंदुस्थानला हे अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानमध्ये अन्नाची नासाडी खूप केली जाते. लोकसुद्धा आता आजच्या काळामध्ये बफे सिस्टीम चालू झालेली आहे, अगदी चांगले, आपल्याला पाहिजे तेवढं ताटलीत घ्यावं खावं, पण लोक ताटली भरभरून घेतात, अर्धवट खातात आणि टाकून देतात. अन्नाची नासाडी म्हणजे अन्नाची निंदा होते, म्हणजेच ब्रह्माची निंदा होते, म्हणून त्यांचं कधी भलं होत नाही. पुढे मग अगदी स्पष्ट वचन आहे, अन्नम न निंद्यात, अन्न जास्त उत्पन्न करावं असंही त्यांनी आदेश दिलेला आहे. अन्न कमी करू नका, जास्त करा, आणि रांधाल ते चांगल्या मनाने रांधा, चांगलं अन्न रांधा आणि दुसऱ्याला चांगलंच द्या. किती सुंदर तत्वज्ञान त्यांनी सांगितलं बघा, सामान्य माणसाला कळेल पटेल असं ते तत्वज्ञान आहे. दुसऱ्याला काहीतरी द्या असं सांगतोय, आदराने द्या, द्यायचं तर आदराने द्या, नाही तर देऊच नका. पण आज काय करतात, भिकाऱ्याला 5 पैसे द्यायचे तर असे त्याच्या अंगावर भिरकवतात तुच्छपणे, हे नाही बरोबर. म्हणून त्यांनी सांगितलं द्यायचं ते आदराने द्या, नाही तर देऊ नका. तो काही तुमच्या मागे लागलेला नसतो, देऊ नका. इतकं बारीक सारीक विचार या लोकांनी केलेला आहे, हे सगळ्यात अतिशय महत्वाचं असं आहे. आणि म्हणून आजच्या जगात जर वागायचं असेल तर सायन्स आणि हे तत्वज्ञान यांचा मेळ घातला पाहिजे आणि त्याला धरून वागलं पाहिजे. तो मेळ आपल्या पूर्वज ऋषींनी घातलेला आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धनाची निंदा पूर्वीच्या ऋषींनी केलेली नाही. आम्हाला धन पाहिजे, आम्हाला शिष्य पाहिजेत, गुरंढोरं पाहिजेत, शेळ्या मेंढ्या पाहिजेत, ही सगळी त्यांची मागणी आहे. आणि म्हणूनच व्याहृतीमध्ये भू भुवा स्वहा महा इथपर्यंत त्यांनी मजल गाठली. हे सगळं आम्हाला पाहिजे, ही पृथ्वी आमच्या मालकीची पाहिजे, वातावरण आमच्या मालकीचं पाहिजे, स्वर्गावरही आमचा अधिकार पाहिजे, महर लोकांवरही पाहिजे, इथपर्यंत मागणी आहे. आज ते खरोखरच आहे, हवाई हद्द असते, एवढं सांगून माझं व्याख्यान थांबवतो. नमस्ते.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात वेद आणि वेदातील विज्ञान या व्याख्यानमालेचा अखेरचा भाग. व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती राजेश खेले. प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 10वा श्लोक आपण बघतो आहोत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देह दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. सदा सर्वदा रामावर प्रेम करायला शिकावं. आपण जेवढं रामाचं स्मरण करू तेवढं त्याच्याबद्दलचं प्रेम वर्धिष्णू होतं, त्याच्याबद्दल आवड निर्माण होते आणि विस्मरणाने प्रेम कमी होतं. रामाची आवड लागेल तसं तसं देहाबद्दलची आवड, ओढ किंवा आसक्ती कमी होत जाते. रामाच्या स्मरणात, भजनात, पूजनात रंगू लागलो की देहाचा विसर पडू लागतो. सगुण रामाची उपासना करण्यापूर्वी त्याचं मूळ निर्गुण स्वरूप ते जाणून घ्यावं. देवपद आहे निर्गुण, पण त्या निर्गुणाशी एकरूप होण्यासाठी प्रथम ते निर्गुण त्या सगुण रूपाने, रामचंद्रांच्या रूपाने आपल्या समोर येते. त्याची पूजा अर्चा, भजन पूजन करावं आणि त्या सगुणाच्या आधारानं निर्गुणाकडे जावं म्हणून प्रथम रामचंद्रांचं स्मरण आणि देहभावाचं विस्मरण असा अभ्यास करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचं प्रसंग येतात, त्यापैकी दुःखाचं प्रसंग हे हळूहळू विसरायला शिकावं आणि सुखाचे आनंदाचे क्षण असतील तेवढे आपण आठवत राहावं. कारण आत्मरूप हे आनंदरूप असल्यामुळे आपण जेवढे दुःख करू तेवढे आपण देहबुद्धीवर येऊ आणि जेवढे आनंदात राहू तेवढे आत्म्याच्या स्वरूपाच्या सन्निधीत जाऊ. कारण आत्मा स्वयं सच्चिदानंद रूप आहे आणि आपणही तेच आहोत हा बोध ठसण्यासाठी सदैव प्रसन्न आनंदी राहावं. याच्याही पुढं जाऊन देह दुःखते सुख मानित जावे असं म्हटलं आहे. देहदुःखानं देहावरची आसक्ती कमी होते, भगवंताचं स्मरण जास्त होतं. कुंतीनं तर भगवंताजवळ दुःखच मागितलेलं आहे. आनंदाच्या काळात भगवंताचं विस्मरण होतं आणि आपलं पुण्य खर्ची पडतं म्हणून अगदी जाणीवपूर्वक सुखाच्या काळात भगवत स्मरण करत राहावं. सामान्यतः दृश्य वस्तूकडे मनुष्याची ओढ, आकर्षण असतं आणि भगवंत अदृश्य आहे त्यामुळे त्याचं स्मरण सतत राहत नाही. तथापि साधकाने दृश्य विश्वाची अंतःकरणातील जागा भगवंताच्या स्मरणानं भरून काढावी. साधनेनं, ध्याननामानं मन निर्मळ झालं तर त्या जागी रामकृष्ण येऊन वस्ती करतात. समर्थांचं म्हणणं, वस्तुरूप झालेलं मन भगवत स्मरणानं भगवद्रूप होतं. मनाचा स्वभाव असा आहे की त्याला ज्याची गोडी लागावी तशी लागते म्हणून प्रथम प्रयत्नपूर्वक बहिर्मुख मनाला अंतर्मुख होण्याची गोडी लागावी. विवेकाच्या सहाय्याने आत्मा काय, अनात्मा काय हे ओळखून मन आत्म्याच्या ठिकाणी स्वस्वरूपात कसे क्षण क्षण लीन होत जाईल ते पाहावं. मन एकदा अंतर्मुख झालं की ते स्वरूपातच स्थित होतं. हेच ध्येय साधकाला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यासाठीच मनाला सांगितलं, रामावर, आत्मरामावर प्रेम कर, दुःखाचा विसर पडू दे, देहदुःखाचा आनंदाने स्वीकार कर आणि विवेकपूर्वक स्वरूपाशी मिळून जा. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आता ना पुण्यामध्ये नुकतीच वारी येऊन गेली आणि ते सगळं बघत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्राचं केवढं वैभव आहे. म्हणजे खेड्यापाड्यातनं लाखो लोक निघतात आणि चालत चालत पंढरपूरला पंढरीनाथाचं दर्शन घ्यायला जातात. हे सगळं अद्भुत आहे असं मला वाटतं, नाही का?
4: अगदी खरंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून ती वारी आपल्याला माहिती आहे निघालेली. तर आळंदी पासून पंढरपूर पर्यंत असा तिचा सगळा प्रवास आपल्याला दिसतो. तर या वारीबद्दलच सेशन मध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर मला आश्चर्य वाटतं की नाथांनी त्याचा इतका सुंदर अर्थ सांगितला की आपल्या ज्या आरत्या आहेत त्यातली देवीची आरती आहे, दुर्गे दुर्घटभारी तुझमिण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, तर वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर वारीचा तिथे जो सांगितलेला अर्थ आहे तो किती सुंदर आहे, तोच इथे पण ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये नक्की असणार आहे. तर वारी वारी जन्म मरणाते वारी, जन्म आणि मरणाची जी वारी आहे ती त्यांनी एकदा वारी म्हटलेली नाही, तर त्यांनी दोन वेळा वारी म्हटलं. वारी वारी जन्म मरणाते वारी,
3: हो
4: की नाही? हारी पडलो आता संकट निवारी. तर जन्म मरणाचं जे चक्र आहे त्या चक्राच्या वारीमध्ये मी अडकलेलो आहे, पूर्णपणे हारलेलो आहे, म्हणजे मी पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये अडकतोय. तर या संकटातून मला सोडव, म्हणजे जन्म मरणाच्या संकटातून माझी सुटका कर असं त्या देवीला म्हणजे शक्तीला त्यांनी सांगितलेलं आहे. प्रकृती ही पण शक्ती आहे, माया ही पण शक्ती आहे, जननी ही पण शक्ती आहे, स्त्री ही तर शक्ती आहेच आहे. म्हणजे सगळी शक्तीची रूपं आहेत ती आपल्याला दिसतात की अडचणीच्या किंवा संकटाच्या काळामध्ये वाचवण्यासाठी शक्तीच आपल्याला उपयोगी पडताना दिसते. शंकराचार्यांच्या भवान्यष्टकम मध्ये सुद्धा न तातो न माता ना बंधुर न दाता इथून जी सुरुवात होते, तर गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी, इथं भवानीचाच उच्चार केलेला दिसतो की आई तू मला वाचवायला ये. शिवाजी महाराजांना सुद्धा भवानी मातेनी दर्शन दिलं आणि तलवार दिली आणि त्यांनी पराक्रम गाजवला. या कथेमध्ये सुद्धा भवानीच त्यांच्या मदतीला धावून आलेली दिसते.
3: देवी तत्व आहे,
4: देवी तत्वच देवतांच्या संरक्षणासाठी सुद्धा तीच धावून येते.
3: पण मग ही जी वारी आहे आता लोक पायी करतात, तर त्या वारीचा या वारीशी संबंध म्हणजे ते त्याचं प्रतिकात्मकता आहे का? ती
4: प्रतिकात्मकता अशी आहे की मी जे देवीच्या आरतीमध्ये म्हटलं त्याचा मुद्दाम उल्लेख यासाठी केला की गणपतीची आरती असेल किंवा शंकराची आरती असेल तर त्याच्यामध्ये चांगलं कर आणि सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची वगैरे आणि मग पुढे गणपतीचं वर्णन आहे सगळं.
3: हो हो.
4: पण देवीच्या आरतीमध्ये मला या संकटातून वाचव असं म्हणतो आणि तिथे या वारीचा जो उल्लेख आहे तो जन्म मरणाच्या चक्रातनं भेदून मला पुढच्या डायमेन्शन मध्ये घेऊन जा किंवा पुढच्या उत्थानाच्या दिशेने घेऊन जा. आपण आता म्हणतो की आळंदी पासून पंढरपूर, तर जगतापासून ते परमात्म्यापर्यंत असा तो प्रवास करणे म्हणजे ती वारी, हे प्रतिकात्मक आहे. आणि सगळे संत हे आपले गुरु आहेत, तर आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये हा संपूर्ण प्रवास केला तर पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे परमात्मा याच्या पायापर्यंत आपण पोहोचतो, म्हणजे आपलं उत्थान होतं आणि आपण आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचतो असं ते वारीचं प्रतीक आहे. मूळ वारी कसली आहे? जन्म मरणाची, त्या चक्राची. पण गुरुच्या कृपेनी तो प्रवास करता करता उत्थान मिळवून तुम्ही आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचता. तर त्याचे बरेच संदर्भ सेशन मध्ये मी सांगितले होते, आपण वेळेअभावी ते इथे घेत नाही होत. तर ही वारी अत्यंत दिव्य अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ही पण कथा मागे सांगण्यात आलेली आहे नाथांच्याकडून की तुकाराम बुवांना एका वर्षी वारीला जाता आलं नाही, तर सगळ्यांनी त्यांना नावं ठेवली की वारी तुम्ही न करता घरामध्ये अडचणी आहेत म्हणून तुम्ही इथे थांबताय. तर त्यांनी क्षमा मागितली आणि एक गाठोडं बांधून त्यांनी त्यांच्या वारकरी बंधूंच्या हातात दिलं आणि ते म्हणाले की हे गाठोडं जे आहे ते तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठल माऊलीच्या पायावरती टेकवा आणि परत घेऊन या. आणि सगळ्यांनी हो म्हटलं. टाळाच्या गजरामध्ये विठोबाचं नाव घेत सगळेजण पंढरपूरच्या दिशेने निघाले आनंदाने नाचत गात. पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेत असताना ते तुकाराम महाराजांनी दिलेलं गाठोडं जे आहे ते त्यांनी विठोबाच्या पायावरती टेकवलं आणि परत निघाले. जसे वारीवरनं आले तसं त्यांनी ते गाठोडं तुकाराम बुवांच्या हातात दिलं आणि म्हणाले काय तुकोबा तुम्ही किती कमनशिबी आहात की पंढरपूरला तुम्हाला विठोबाचं दर्शन पण नाही घ्यायला यायला जमलं. तुकाराम महाराजांनी क्षमा मागितली आणि ते म्हणले की आता तुम्ही सगळे आला आहात वारीमधून तर मला तुम्ही सेवा करण्याची संधी द्या आणि माझ्याकडे जेवण करण्यासाठी या. तर सगळेजण जेवायला त्यांच्या घरी जमले, पंगत बसली आणि सगळे पदार्थ वाढल्यानंतर सगळ्यांनी जेवण सुरू केलं आणि कारल्याची भाजी तोंडात घातल्या घातल्या सगळ्यांनी थुंकायला सुरुवात केली की केवढं कडू जहर कारलं आहे त्याची तुम्ही भाजी आम्हाला करून वाढली. तर हसून तुकाराम बुवा म्हटले अरे अरे कारलं हे अख्खं पंढरपूरच्या विठोबाच्या पायावर नेऊन टेकवलं तरी त्या कारल्याचा कडूपणा जाऊन गोडवा कसा का नाही आला मला आश्चर्य वाटत. आणि सगळ्या तिथे जमलेल्या वारकरी बंधूंना समजलं की तुकाराम महाराज काय सांगायचा प्रयत्न करतात. तर वारीच्या अशा अनेक कथा आपल्याला दिसतील की त्याच्यातून हे ज्ञान पण झालं की नुसतं मूर्तीवरती डोकं टेकून विठोबा लाभणार नाहीये तर तो विठोबा तुमच्या मनात हृदयात जळीस्थळी काष्टी प्रत्येक क्षणी तुमच्या स्मरणामध्ये असला पाहिजे. आपल्याला अशी पण कथा माहितीये की एका संतांनी देह ठेवला तर त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठलचा गजर ऐकू यायला लागला. म्हणजे त्या हाडापर्यंत ते विठ्ठल नाम रुजलेलं मुरलेलं आपल्याला दिसतं. हे खरं भक्तीचं स्वरूप आहे. नाथ म्हणतात भक्त होणं सोपं नाहीये. भक्त कोण खरे आपण म्हणतो मीराबाई भक्त प्रल्हाद ओके ने जनाबाई संत तुकाराम संत ज्ञानेश्वर हे खरे भक्त कारण त्यांची प्रत्येक क्षणी परीक्षा घेतली गेली आणि टोकाची परीक्षा घेतली गेली. तर त्यांनी प्रत्येक परीक्षेला अगदी प्रेमपूर्वक तोंड दिलं आणि त्याच्यात ते उत्तम 100 पैकी 100 मार्कांनी पास झाले. असा कुठला भक्त आपल्याला आजच्या काळामध्ये जर दिसला तर त्याचे पाय धरले पाहिजेत की तो खरा भक्त आहे. ओके ने जसं आपण म्हणतो की आय लव्ह यू आणि आय लव्ह माय डॉग तर प्रेमाची व्याख्या आपण किंवा आय लव्ह फूड आय लव्ह चायनीज फूड तर वस्तू माणसं या सगळ्यांना आपण एक जनरल प्रेम असं म्हणतो. नाथ म्हणतात सच्चा प्रेम तो मुक्ती है बाकी सब आसक्ती है. तसं वारीमध्ये जाणारे हे मैलोन मैल चालणारे जे वारकरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे सच्चे भक्त आहेत जे सच्चे साधक आहेत पांडुरंगाचे तर त्यांच्यामुळे ही वारी खऱ्या अर्थाने दिव्य असते. तर अशी ही वारी त्यातल्या भक्तीमुळे अजूनही तेवढीच प्रसिद्ध आहे असं आपल्याला दिसतं.
3: हो प्रश्नच नाही. आणि या सगळ्यातूनच एक महाराष्ट्रामध्ये जे आध्यात्मिक पाया आहे महाराष्ट्राला हे एका प्रकारे सिद्ध होतं आणि ते किती छान आहे की एकमेका लागतील पायी असे ते आहेत. त्याच्यामध्ये कोणीच उच्च आणि नीच भाव नाही. खूपच सुंदर.
4: त्याच्यामध्ये अजून एक गंमत मला सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा ती वारी आळंदीवरनं सुरू केली निघाले आणि पंढरपूरला पोहोचले तर त्या काळामध्ये

0: त्यावेळेला ह्या काहीच नव्हत्या. आणि तरी आता 1200 पासून म्हणजे जवळजवळ 800-850 वर्ष झाली ही वारी चालू आहे. आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वारकऱ्यांची संख्या वाढतीये, ते बघणाऱ्या लोकांची संख्या वाढतीये, त्याच्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या जनतेची संख्या वाढतीये. तर हे सगळंच अद्भुत आहे आणि याच्यामागे परमेश्वरी अधिष्ठान असल्याशिवाय हे असं होऊ शकत नाही.
1: खरंच अगदी छान, अगदी खरंय दादा. इवन आपल्या साधनेमध्ये सुद्धा हा अनुभव येतो. तुम्ही साधनेमध्ये काही वेळा ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गाणी घेत असता.
0: हो हो.
1: पण मला एक असं विचारावं असं वाटतं की साधना जेव्हा संपते आणि तुम्ही जेव्हा आम्हाला म्हणता की डोळे उघडायला हरकत नाही,
0: हो,
1: त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही काही वेळा माऊलींचे किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गुणगुणत राहता बराच वेळ आणि आमचे डोळे त्यामुळे उघडतच नाहीत. हे कशामुळे होतं?
0: ही त्या सगळ्यांची कृपा आहे. तर होतं असं की आता आपण वारीचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज हे जे सगळे वारीचे मेरूमणी आपण म्हणतो, सगळे संत, तर साधनेच्या वेळेला अनेक वेळेला ते तिथे हजर असतात, ते कृपा करत असतात आणि एनर्जीचा फ्लो आपल्याला जो येत असतो की साधना सुरू होण्याच्या क्षणीच सगळ्यांचे डोळे मिटले जातात, जे 1.5 तास 2 तास उघडले जात नाहीत आणि साधनेमध्ये काय काय दिव्य अनुभूती येत असतात, तर ही सगळी त्यांची कृपा असते. तर साधना संपली असं जेव्हा मी जाहीर करतो त्यावेळेला नाथांचा किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा किंवा तुकाराम महाराजांचा तिथे आदेश येतो की हा अभंग गा. तर अनेक वेळेला असं होतं की मी म्हणतो आता साधना संपली आहे असं मी डिक्लेअर केलंय, तर लोक आता जायच्या तयारीत असतील, उठायच्या तयारीत असतील, कुणाचे डोळे उघडले असतील, तर आता मी गुणगुणणं म्हणजे कसं होणार हे. तर त्यांचा आदेश असल्यामुळे अर्थात मलाही ते गुणगुणाला आवडतच असतं, फक्त साधकांच्या सोयीसाठी मला असं वाटतं की थांबावं, नाहीतर मला थांबवलं नाही तर मी अजून 2 तास साधना घेईन अशी स्थिती असते. तर त्यांचा आदेश येतो की पर्टिक्युलर हे गीत गा, हे गाणं गा किंवा हा अभंग गा. तर ज्ञानेश्वर माऊलींचं बऱ्याच वेळेला मी गातो, ओम नमो जी आद्य असेल किंवा पसायदान असेल, ऋणुझुणुरे असेल, कुठल्याही अभंगांच्या बद्दल ते आदेश देतात तो मी गातो, किंवा गणपतीचं गाणं अनेक वेळा नाच सांगतात. तर आपण जी साधना केलेली असते ती तर त्यांनीच दिलेली आहे, ती तर दिव्य आहेच, पण जाता जाता साधकांनी या अभंगांच्या रचनेतनं निर्माण झालेली स्पंदन आहे ती अति दिव्य आहे, ती बरोबर घेऊन जावी, ती त्यांच्या ऑरामध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या पंचकोशांमध्ये ती मुरावीत आणि ती ते घरी घेऊन जावेत. कारण त्याचा नंतर जेव्हा तुम्ही विचार करता, आचरण करता, त्याच्यामध्ये अतिशय सहजपणाने परिणाम होत असतो.
1: हो,
0: तर
1: खरे छान वाटतं तेव्हा.
0: हो,
1: एक तर तुम्ही गाताय इतके सुंदर आणि येणारी स्पंदनं तर अतिशय सुंदर असतात.
0: हो,
1: आणि आपली साधना हे खरंच परमानंद देणारी गोष्ट आहे, यात काहीच शंका नाही. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. काही काळ वारीबरोबर चालतोय असं आपल्याला वाटलं ना, तो पण अनुभव किती छान आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
2: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
3: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
2: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
3: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
2: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
4: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमा.

ताई वाटवे। मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।
0: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
2: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोतेहो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना। संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर, तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोतेहो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं, आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

श्रोते हो, स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भीमपलास.

0: स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8, याचं पुनःप्रसारण रात्री 8.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: भक्तीसुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

गोष्टी सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया मंगळवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अनिल अरुण यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

आता ऐकूया श्री मुक्तेश्वर महाराज यांची अभंग रचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया श्रीकृष्ण केळकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे आनंद भाटे यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता.
1: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती

सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

आज 21 जुलै, आज जन्मदिवस आहे बडोदा इथल्या श्री दिलीप भगवंत जांभेकर यांचा. श्री दिलीप जांभेकर हे वयाची 80 वर्ष पूर्ण करून 81व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यानिमित्त त्यांच्या पत्नी सौ अनघा दिलीप जांभेकर, तसंच त्यांचे आप्त श्री अमोद जांभेकर आणि सौ अनुजा लातूरकर यांनी श्री दिलीप जांभेकर यांना जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा दिल्या आहेत.

दिलीप जी, आपल्याला भक्ती सुधा परिवाराकडूनही जन्मदिनाच्या अनेक अनेक शुभेच्छा. जीवेत शरदशतम. आता ऐकूया श्री दिलीप जांबेकर यांच्या 80व्या जन्मदिनानिमित्त घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आशीर्वादपर मंत्र पठण, आणि त्यानंतर सादर करत आहोत जन्मदिन शुभेच्छापर संस्कृत श्लोक.

श्रोते हो, आपणही आपल्या प्रियजनांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊ शकता. भक्तीसुधावरून जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याचं शुल्क जाणून घेण्याकरता आणि अधिक माहितीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जन्मदिनपर शुभेच्छांचा कार्यक्रम जीवेत शरद शतम. प्रस्तुती भक्तीसुधा.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज मंगळवार, आषाढ शुद्ध अष्टमी, अर्थात 21 जुलै 2026। आजचं नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र।

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्री ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आज माळशिरसहून निघून खुडूस फाटा इथे दुसरं गोल रिंगण, त्यानंतर विंझोरी, ज्ञानेश्वरनगर, धावाबावी माउंट आणि त्यानंतर शेवटी वेळापूर इथे मुक्कामी

जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराजांची पालखी आज अकलूजहून निघून बोरगाव इथे मुक्कामी पोहोचणार आहे. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेतल्या 17व्या अध्यायात भगवान श्रीकृष्णांनी श्रद्धेचे 3 प्रकार सांगितले आहेत. भगवान म्हणतात, देहधारी आत्म्याची नैसर्गिक श्रद्धा 3 प्रकारची असते, सात्विक, राजसिक आणि तामसिक. अर्जुना, प्रत्येकाची श्रद्धा त्याच्या स्वतःच्या नैसर्गिक स्वभावानुसार असते, म्हणजे कार्मिक बंधनाद्वारे शासित असते. एखाद्या व्यक्तीला जे काही बनण्याची इच्छा असेल ती ते होऊ शकते. जर एखादी व्यक्ती श्रद्धेने सतत त्या अनुरूप विचार करत असेल तर ती नक्की तशी बनू शकते. सात्विक मनुष्य देवतांची उपासना करतात, राजसिक मनुष्य यक्ष आणि राक्षसांची उपासना करतात, तर तामसिक मनुष्य भूतप्रेतांची उपासना करतात. जे ढोंगीपणा आणि अहंकाराने धर्मग्रंथांच्या नियमांचं पालन न करता कठोर तपस्या करतात, जे काम आणि आसक्तीने झपाटलेले असतात आणि त्यांच्या शरीरातील घटकांचा मूर्खपणाने छळ करतात आणि जो शरीरात राहणाऱ्या मलाही कष्ट देतात, त्यांना आसुरी प्रवृत्तीचे तामसिक लोक म्हटलं जातं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण, श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर, आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा.

0: भगवान श्रीकृष्णाने सांब या आपल्या पुत्राला सांगितलं असताना त्याने सूर्याची जी काही अशी उपासना केलेली आहे, कठोर अशी साधना केली आहे, आणि त्या साधनेमुळे प्रत्यक्ष भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न आहेत, कृपा झाली आहे आणि सांब रोगमुक्त झाला होता. आजही आपण जेव्हा भुवनेश्वरजवळ अथवा जगन्नाथपुरीजवळ कोणार्कला गेलो की असं सांगितलं जातं, तिथं चंद्रभागा नावाची नदी म्हणून सांगितली जाते. त्या चंद्रभागेला वर्षभरातून एकच दिवस पाणी येतं आणि इथं सांब या श्रीकृष्ण पुत्राने उपासना केली होती सूर्याची, असंही तिथं माहिती दिली जाते. दोनही प्रकारे सांगतात की सांब त्याच्यावर तिथं कृपा झाली असंही म्हणतात. दुसरं मत असं आहे की सांबपूर हे पाकिस्तानमध्ये आहे, ज्याचं मुलतान हे नाव आजकाल जे बघायला मिळते. याही ठिकाणी सांबाने उपासना केली असंही सांगितलं जातं. दोन्ही भाग आहे, अर्थात त्याने उपासना केली हे निश्चित आहे, सूर्य उपासना केली आणि कुष्ठरोगातून तो मुक्त झाला. म्हणून त्याने उपासना करत असताना सूर्य सहस्त्र नाम याचा उपयोग केला आहे. भगवान सूर्यनारायणाची 1000 नामांच्या द्वारे तो नित्य स्तुती करत असे, सूर्याला अर्घ्यदान, सूर्याचं त्रिकाल दर्शन आणि अखंड सूर्य चिंतन करता करता तो रोगमुक्त झाला होता. म्हणून अनेक असे दाखले आहेत. या द्विजाला सुद्धा शंखमुनींनी सांगितलं, वशिष्ठांना सांबाने आपला हा पूर्ववृत्तांत सांगितला, तोच विषय सुमंत ऋषी राजा शतानिकाला सांगताय. आणखी म्हटलंय की भगवान सूर्याची पूजा करत असताना अर्घ्य आणि पुष्प दोन उपचार हे अतिशय श्रेष्ठ आहेत. जसं अर्घ्य देणं आहे, तद्वत भगवान सूर्यनारायणाला कुठलं पुष्प अर्पण केल्याने काय फलप्राप्ती होते याचाही विचार मांडलाय. कुठलं पुष्प अर्पण केल्याने, मल्लिका पुष्प सूर्याला अर्पण केलं तर उत्तम प्रकारचे भोग प्राप्त होतात. मल्लिका पुष्प जे आहे ते सूर्याला अर्पण केलं तर उत्तम प्रकारचे भोग प्राप्त होतात. पांढऱ्या रंगाचं कमळ सूर्याला अर्पण केलं तर सौभाग्य प्राप्त होत. त्यानंतर कूटज पुष्प आहे ते अक्ष ऐश्वर प्रदान करतं. मंदार पुष्प जर सूर्याला अर्पण केलं तर कुष्ठरोगाचं निवारण होत. त्याचप्रमाणे बिल्वपत्र अर्पण केलं तर विपुल संपत्ती प्राप्त होते. मंदार पुष्पांची माला अर्पण केली तर सर्व कामनांची पूर्तता होते. बकुल पुष्प अर्पण केलं तर त्याला रूपवती कन्या प्राप्त होते. पलाश पुष्प अर्पण केलं, पळसाचं फूल, तर त्याला अरिष्ट शांती त्याच्याकडे त्याचा लाभ होतो. अगस्त्य पुष्पाने सूर्यानुग्रह आहे आणि सगळ्यात प्रिय असणारं फूल भगवान सूर्यनारायणाला ते म्हणजे करवीर पुष्प, कणेरीचं पुष्प आहे. त्याच्यानुसार नित्य हे फूल वाहिल्याने त्याला सूर्यानुचर होण्याचा तो लाभ जो होतो, सूर्यानुचर सूर्यलोकामध्ये किंवा सूर्यकृपा होऊन सूर्य अनुचर होण्याचं भाग्य प्राप्त होत. आणि 1000 कमलपुष्प जो नित्य सूर्याला अर्पण करतो त्याला तर अखंड सूर्यलोकाची प्राप्ती होते. त्याचबरोबर जो सूर्य मंदिर निर्माण करतो तो 18 प्रकारच्या कुष्ठरोगातून सुद्धा मुक्त होतो. कोणी सूर्य मंदिराचं लेपन करणं, मार्जन करणं, सुशोभीकरण करणं एवढंच नव्हे तर सूर्य मंदिरामध्ये घृतदीप, तुपाचा दीप प्रज्वलित करणाऱ्याला कधीही नेत्र रोग होत नाही सूर्य मंदिरा, कारण सूर्य ही नेत्रांची शक्ती आहे, नेत्रांची अधिष्ठात्री देवता सूर्य आहे. त्यावरती आता अनेक ठिकाणी ती मान्यता किंवा त्याचं महत्त्व पटलेले आहे की उगवत्या सूर्याचं दर्शन घेतल्याने अनेक लोकांच्या डोळ्याचे नंबरसुद्धा बदललेत. सूर्य दर्शनाचा हा लाभ जो आहे, म्हणून सूर्य मंदिरात घृतदीप प्रज्वलित करण्याने सुद्धा नेत्ररोगांचं निवारण आहे. सूर्य मंदिरात तैलदीप प्रज्वलित करण्याने सौभाग्य प्राप्तीचाही विषय आहे. या ठिकाणी सांगितलेला आहे. याबरोबर एक दुसरा मुद्दा जो मांडला, जी व्यक्ती या व्रतकालामध्ये सूर्याचं चिंतन करत असते आणि सूर्याचं चिंतन करता करता जेव्हा रात्री निद्राधीन होते तेव्हा रात्री जी स्वप्न पडतात त्या स्वप्नांची फलं काय असतात हे सुद्धा सांगितलं. सूर्य भक्त आहे, सूर्य उपासक आहे, सूर्य व्रत वैकल्य करत आहे आणि हे करताना रात्री त्याला जे स्वप्न प्राप्त होतात त्या स्वप्नांची फलश्रुती काय आहे ते पण सांगितलं. जेव्हा स्वप्नात तो रात्री गाय बघितली, गाईचा आवाज ऐकला किंवा बासरीचा सूर ऐकला, कमलपुष्पाचं दर्शन झालं किंवा स्वप्नात त्याला आरसा दिसला, तलवार वगैरे दिसली आहे, तरीसुद्धा त्याला ऐश्वर प्राप्ती होते. स्वप्नात हे दर्शन झाल्यावर सुद्धा ऐश्वर प्राप्ती होते. स्वप्नात ज्याने सोन्याच्या अर्थात स्वप्नात बघायला काय हरकत आहे, सोन्याच्या भांड्यात खीर खाल्ली आहे, सोन्याच्या पात्रात अथवा चांदीच्या पात्रात तो खीर भक्षण करतोय, असं ज्याला स्वप्नात दर्शन होतो त्याला प्रत्यक्षामध्ये बलप्राप्ती होते. प्रत्यक्षामध्ये बलप्राप्ती होते. स्वप्नात ज्याने वादविवाद अर्थात हे सूर्य उपासना करत असतानाची गोष्ट आहे, एरवीचं नाही म्हटलंय, जो सूर्य उपासना करत आहे तेव्हाची गोष्ट सांगितली. स्वप्नात ज्याने वादविवाद बघितले आहेत किंवा आपल्याला विजय प्राप्त झाला असं जे दिसतंय त्यालाही प्रत्यक्षामध्ये सुख प्राप्त होत आहे. स्वप्नामध्ये ज्याने अग्निपान केलेलं आहे असं चित्र आहे त्याला प्रत्यक्षामध्ये जठराग्नीची वृद्धी होते, जठराग्नी त्याचा प्रज्वलित होतो. स्वप्नामध्ये ज्याला देवता गुरु वृद्ध आचार्य तपस्वी अशा कोणी लोकांनी येऊन काही शब्द उच्चार केला, काही सांगितलं समजा स्वप्नामध्ये, तर ते सत्यात उतरत. उपासना करत असताना अशी एखादी महनीय विभूती, मग ते तपस्वी असो किंवा साधुसंत असो, देवता असो, आचार्य असो, गुरु असो, यद्यत वदंती तत् सर्वं सत्यमेव हि निर्दिशेत, ते स्वप्नात जे काही सांगतील ते सत्य होतं. सूर्य उपासना करत असताना स्वप्नामध्ये जर त्याला शिरच्छेद झाला, बेड्या पडल्या हातामध्ये, अथवा काही जखम झाली तरी सुद्धा त्याला तो संकेत असा आहे की याला राज्य प्राप्त होणार आहे. जे विरुद्ध घडलं तरी राज्य प्राप्त होण्याचा संकेत यामध्ये आहे. स्वप्नामध्ये ग्रह किंवा उल्कापात त्याला दिसलेत किंवा पर्वतांचा उच्छेद झालेला आहे असं काहीतरी दिसलं, नद्यांमध्ये महापूर दिसलेत किंवा वृक्षच उन्मळून पडलेले आहेत असंही जरी त्याला काही दिसलं तरी सुद्धा त्याला ऐश्वर प्राप्त होणार आहे असं त्याचं चिन्ह आहे. हे स्वप्नातले विषय या ठिकाणी सांगितलेलं आहे. ही गोष्ट सत्य आहे, तीनही अवस्था आहे. जो अध्यात्माचं चिंतन करतो त्याला या तीनही गोष्टी मानाव्या लागतात. ज्या तीन तीन तीन गोष्टी सर्वत्र भगवंताने सांगितल्या आहेत, जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला सत्व रजतम या तीन गोष्टी मानाव्या लागतात. जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला तीनही काळ मानावे लागतात, भूत भविष्य वर्तमान तीनही काळ आहे. जो अध्यात्माचा अभ्यास करतो त्याला तीनही प्रकार मानावे लागतात की देव आहेत, भूत आहेत आणि राक्षसही आहेत, हा त्याला विषय मानावाच लागतो. जो अध्यात्माचं चिंतन करतो त्याला याप्रमाणे तीन अवस्थाही मानाव्या लागतात की जागृत स्वप्न आणि सुषुप्ती, या तीनही अवस्था आहेत. ज्या अर्थी जागृत अवस्था आहे त्या अर्थी स्वप्न अवस्था आहे आणि स्वप्न अवस्था जागृत अवस्थेतल्याही गोष्टी जशा त्याला खऱ्या अथवा खोट्या जशा दोन्ही अनुभवाला येतात तशाच स्वप्नातल्याही गोष्टी खऱ्या आणि खोट्या अनुभवाला येतात. ज्याचा अर्थ सगळी स्वप्न सत्य होतात असंही नाही आणि सगळी स्वप्न असत्य होतात असंही नाही. आणि जागा असताना पाहिलेले सुद्धा सगळे स्वप्न खरी होतात असंही नाही आणि सगळे खरी होत नाही असंही नाही. त्यामुळे खरं होणं अथवा खोटं होणं हे त्याच्या कर्मावरती अवलंबून आहे. पण त्याला या गोष्टीचा संकेत मात्र मिळतो. संकेत शब्द या ठिकाणी वापरलाय, संकेत मिळतो. या ठिकाणी भगवान सूर्यनारायणचं एक सुंदरसं स्तोत्र सांगितलं, अतिशय सुंदर स्तुती आहे. छोटंसं असं स्तोत्र आहे. ब्रह्मदेवाने स्वतः याज्ञवल्क्यांच्या प्रार्थनेनुसार हे सूर्यस्तोत्र सांगितलंय. या स्तोत्राचं चिंतन केल्याशिवाय पुढे जाणं योग्य वाटत नाही. पहिला श्लोक यातला आहे की नम सूर्याय नित्याय रवये अर्काय भानवे भास्कराय मतंगाय मार्तंडाय विवस्वते. सगळी नामच आहेत, सूर्याची ही सगळी नाम आहे. नम सूर्याय नित्याय रवये अर्काय भानवे भास्कराय मतंगाय मार्तंडाय विवस्वते. तो मारितम अंडम म्हणून मारतंडाय, तसा तो सृष्टीत प्रजेचं रक्षण पोषण करणारा विवस्वान आहे, कल्याणकारी आहे, म्हणून त्याचं नाव मित्र आहे. मित्र या शब्दाचा खरा अर्थ आहे की जगाचं कल्याण करणारा आहे, तो जगत कल्याणकारी आहे, म्हणून सूर्याचं नाम आहे मित्र. मित्र शब्द म्हटला की केवळ हितकारी हा विषय आपल्या ठिकाणी येतो, पण हित याचा अर्थ आहे कल्याण. हित या शब्दाचा खरा अर्थ आहे कल्याण. हित म्हणजे स्वार्थ नाही, हित म्हणजे कल्याण आहे. आणि हित या शब्दाचा अर्थ कल्याण नसता तर तो आपल्याला इतर ठिकाणी कुठेही वापरलेला दिसला असता, पण हित हा शब्द विशिष्ट ठिकाणीच वापरला जातो. जसं म्हटलं की लोपले ज्ञान जगी हित नेण ती कोणी, की आपलं परमकल्याण कशामध्ये आहे हे सामान्य माणसाला कळत नाही. स्वार्थ सगळ्यांना कळतो पण कल्याण कशात आहे हे कळत नाही, ते सांगण्यासाठी संत येतात. म्हणून हा मित्र सुद्धा जो आहे तो कल्याणकारक आहे. तेजस्विता असल्यामुळे तो भास्कर आहे. तो आदित्य आहे, आदितेज आहे किंवा आदित्य पुत्र सुद्धा आहे, म्हणून आदित्य त्याचं नाम आहे. त्याचबरोबर ज्याच्यामुळे दिवस ही स्थिती आहे तो देवांचाही देव म्हटला, देवांपेक्षाही ज्याचं अति दिव्य तेज आहे तो दिवाकर आहे. नंतर ही प्रार्थना केली आहे की नमो धात्रे विधात्रे च आर्यमणे वरुणाय च पूष्णे भगाय मित्राय पर्जन्याय अंशवे नमः. बारा ही सूर्यांची नावं आहेत, धाता विधाता आर्यमा पूषा भग अंश पर्जन्य मित्र, ही जी काही सगळी नावं आहेत. या नावांच्या संदर्भात बारा सूर्यांची बारा नाभ आणि बारा सूर्यांची बारा कार्य सुद्धा सांगितलेली आहेत. बारा सूर्यांची बारा कार्य सांगितले या ठिकाणी. पहिला जो इंद्र नामक सूर्य आहे, हा इंद्र नामक सूर्य त्याच तो देवराज म्हणून कार्य करतो. तसं इंद्र हे पद आहे, इंद्र ही देवता म्हणण्यापेक्षा सुद्धा इंद्र हे पद आहे. आणि तो इंद्र म्हणजे नेतृत्व आहे. इंद्र ही शक्ती जी आहे ते नेतृत्व शक्ती आहे. इंद्रपद हे सहजासहजी प्राप्त होत नाही, नेतृत्व हे सहजासहजी प्राप्त होत नाही, म्हणून इंद्र हे नेतृत्व आहे. त्या देवराजपद हे कार्य त्याच्याकडे आहे, देवराज स्वरूपात आहे. दुसरा जो धाता नावाचा सूर्य आहे तो प्रजापती म्हणून आहे. सृष्टीची रचना जिथं जिथं जे निर्माण होण्याची आवश्यकता आहे ते ते ज्याच्यामुळे निर्माण होतं तो धाता आहे. नंतर पर्जन्य नामक जो सूर्य आहे तो आपल्या किरणातून अमृतवृष्टीचं जणू करतो, अमृतवृष्टी करतो, असा हा पर्जन्य नामक सूर्य आहे. चौथा पूषा नामाचा जो नामक जो सूर्य आहे तो पोषण करणारा आहे, निर्माण करणाराही आहे आणि पोषण करणाराही तो सूर्य आहे. साहजिक आहे. सूर्याच्याच निमित्ताने अंकुर निर्माण होतोय, तो अंकुर हळूहळू वाढतो, पुढे त्याच रोपट्यामध्ये त्याच वृक्षामध्ये बीज तयार होतं. इथपर्यंत जे आहे विज्ञान सुद्धा मान्य करत आहे की वनस्पती सूर्यप्रकाशात अन्न तयार करतात. हे जसं आहे तो सूर्य हा पोषण करणारा आहे. नंतर सूर्य जो त्वष्टा नामक सूर्य आहे तो वनस्पतींमध्ये औषधी रसायन निर्माण करणार आहे. त्वष्टा नामक सूर्य आहे, वनस्पतीमध्ये औषधी निर्माण करणार आहे. जसं चंद्राच्या निमित्ताने सुद्धा वनस्पती वाढतात तसं सूर्याच्याही निमित्ताने वनस्पती, शुक्ल पक्षात लावलेली वनस्पती आणि कृष्ण पक्षात लावलेली वनस्पती, तर शुक्ल पक्षात लावलेलं रोप हे जे आहे ते जरा जास्त जोमाने वाढतं कृष्ण पक्षात लावलेल्या रोपापेक्षा. आजही शेतकरी मंडळी शेतामध्ये पेरणी करत असताना त्यांचे शब्द असतात, पेरणी केली कशी केली, सूर्याखाली केली. शब्द असतात सूर्याखाली पेरणी केली म्हणजे सूर्याची जशी गती आहे ज्या दिशेला उगवतो आणि मावळतो तसे ते वाफे किंवा ते निर्माण करतात आणि त्याप्रमाणे पेरणी करतात. दक्षिणोत्तर सहसा निर्माण करत नाही, पूर्व पश्चिम पेरणी करताना शेतकरी सुद्धा हे विज्ञान जाणतोय आणि पूर्व पश्चिम ज्याने पेरणी केली त्याचं उत्पन्न जास्त वाढतो दक्षिणोत्तर करण्यापेक्षा सुद्धा. दक्षिणोत्तर केली तर तेवढा लाभ होत नाही, उत्पन्नामध्ये फरक पडतो याचेही निरीक्षण आहे शेतीच्या संदर्भात सुद्धा. म्हणून त्वष्ट्याच्या निमित्ताने किंवा त्वष्टा नामक जो सूर्य आहे तो वनस्पतीमध्ये औषधी अन्न रसायन निर्माण करतो. अर्यमा नामक जो सूर्य आहे तो प्रजा रक्षण करणार आहे. अर्यमा नामक सूर्य, नाहीतर अर्यमा म्हणजे काय आहे, तर अर्यमा जसं सूर्याचंही नाम आहे तसं अर्यमा पितरांमध्ये सुद्धा आहे. गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात पितृणाम अहम अर्यमा, पितृणाम अहम अर्यमा, अर्यमा ही माझी विभूती आहे पितरांमध्ये. तसं त्वष्टा हे नाम सुद्धा विष्णू सहस्र नामामध्ये आहे. त्वष्टा अर्थात त्वष्टा म्हणजे थोडक्यात म्हटलं तर सुतार तासणारा, असा त्याचा विष्णू सहस्रनामामधला अर्थ आहे. त्वष्टा म्हणजे तो तासून त्याला बारीक करतोय, आकार देतोय. तसं सृष्टीला आकार देणारा सुद्धा तो त्वष्टा आहे परमात्मा, त्याचं नाम आहे त्वष्टा. अर्यमा म्हणजे प्रजा रक्षण करणारा. तसंच भग नामक जो सूर्य आहे तो पृथ्वीच्या ठिकाणी पृथ्वी तत्वाचं पोषण करणार आहे. पृथ्वी तत्वालाही पोषण करण्याची आवश्यकता आहे, कारण पृथ्वी जरी असली तरी पृथ्वीला पृथ्वीपण प्राप्त होण्यासाठी तिच्यामध्ये असणारा जो स्थायी स्वरूप तिला नित्य राहण्यासाठी मदत करणारा आहे तो सूर्य आहे, पृथ्वीचं स्थायी स्वरूप नीट राहण्यासाठी. आणि हे जर नसतं तर हे साधारण प्रसंगावरून लक्षात येतं की पाऊस पडलाय आणि जिथं चिखल झालेला आहे, आता हा चिखल शेवटी वाळवण्याचं सुकवण्याचं काम कोण करणार, सूर्यच करतो. म्हणजे पृथ्वीचं पृथ्वीपण टिकवण्यासाठी स्थायी स्वरूप टिकवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा वाटा तो सूर्याचा आहे. या साध्या छोट्या घटनेवरून लक्षात येतं की या मोठ्या पृथ्वीचा हा आकार तिचं पृथ्वीपण टिकवण्यासाठी कारणीभूत आहे सूर्य. त्यानंतर विवस्वान नावाचा जो 8वा सूर्य आहे तो अग्निस्वरूप आहे, अग्निस्वरूप आहे, तो अन्न पचन करणारा सुद्धा आहे. त्याच्याच कृपेने अशी आतला जो जठराग्नी आहे तो प्रज्वलित होतो आणि अन्न पचन होतो. विवस्वान नामक सूर्यामुळे उदरात गेलेलं अग्नी जे अन्न आहे ते जठराग्नी प्रज्वलित होऊन त्यात पचन होतं. नंतर अंशु नामक जो सूर्य आहे तो चंद्राचं तेज निर्माण करणार आहे, चंद्राला तेज देणारा. म्हणजे इथंही तोच सिद्धांत आहे की चंद्र हा परप्रकाशी आहे, चंद्राला सूर्यापासून तेज प्राप्त होतं, म्हणून अंशु नामक सूर्य चंद्राला तेज प्रदान करणार आहे. तसं विष्णू नामक जो सूर्य आहे दहावा, तो विश्वामध्ये जे दैत्य प्रवृत्ती निर्माण होते ती दैत्य प्रवृत्ती संपवणार आहे. दैत्य प्रवृत्तीचा उच्छेदक हा विष्णू नामक सूर्य आहे. वरुण नामक 11वा सूर्य जो आहे तो जीवनदायक आहे, जीवन प्रदान करणार आहे, समुद्रात निवास करणं. आणि असा हा वरुण नामक सूर्य आहे. आणि मित्र म्हणजे 12वा जो आहे तो जगत कल्याण करणारा असा हा सूर्य आहे. म्हणून या ठिकाणी सूर्याची ही विविध नावं किंवा 12 नामं जी सांगितली, 12 कार्यही सांगितली. सूर्याचे अनेक अजूनही नाम आहेत. पुरुष हे सूर्याचं नाम आहे, हिरण्यगर्भ हे सूर्याचं नाम आहे, अथवा दिवाकर हे नाम आहे, स्वयंभू हे नाम सूर्याचं आहे. पुरुष हे नाम आहे की पुर म्हणजे शरीर आणि त्यामध्ये शयन करणारा म्हणजे पुरुष. पुरुष शब्दाचा अर्थ आहे, नामाचा अर्थ आहे की पुर म्हणजे शरीर आणि त्यात शयन करणारा तो पुरुष. तसंच जो काही अपूर्व असा आहे, अद्भुत असा आहे, स्वतःच तेज त्याच्या ठिकाणी आहे, जो संवेद्य आहे, म्हणून तो स्वयंभू आहे. त्याला दुसरं कोणी तेज देण्याची, तेजस्वी करण्याची आवश्यकता नाही. त्याच्या तेजाने इतर तेजस्वी होतील, पण तेज जे आहे ते त्याच्या ठिकाणी स्वयंभू आहे, म्हणून त्याचं नाव आहे स्वयंभू. तसंच जो निर्माण झाला तेव्हाच हिरण्यमय असं अंड स्वरूपात आहे, म्हणून त्याला हिरण्य गर्भ असंही म्हटलेलं आहे. सोनेरी असं अंड निर्माण झालं. तो देवतांचाही देव म्हणून दिवाकर. अशा प्रकारची ही विविध नामं सूर्याच्या संदर्भात जे बघायला मिळतात, सूर्याच्याच निमित्ताने कालाचे सूक्ष्म विभागही होतात आणि कालाचे मोठेही विभाग सूर्याच्या निमित्ताने होतात. सूर्याच्या संदर्भातल्या या वेगवेगळ्या ज्या कथा या ठिकाणी आहेत, महात्म्य ज्या आहे. पुढे एक संवाद सांगितला, एक कथा सांगितली की सूर्य महात्म्याचं श्रवण केल्याचा लाभ काय. एक वैश्य आणि दुसरा एक ब्राह्मण असा दोघांचा एक कथाभाग या ठिकाणी मांडला आहे. तो ब्रह्मदेवाच्या आणि कार्तिकेय यांच्या संवादातून तो सांगितलेला आहे. सुमंत ऋषी सांगतायत की ब्रह्मदेव आणि कार्तिकेय यांच्यात झालेला संवाद मी सांगतो, सूर्य महात्म्या संदर्भातच आहे. कार्तिकेयाने म्हटलं ब्रह्मदेवाला की मी सूर्य लोकाला गेलेलं असताना एक विशेष असं दृश्य बघितलं, विलक्षण दृश्य बघितलं. हे दृश्य बघून सुद्धा मला मोठं आश्चर्य वाटलं. ते दृश्य त्याचा अर्धवोध जेव्हा झाला आणि ते ब्रह्मदेवालाही त्याचं कारण विचारत आहे, ब्रह्मदेवाने त्या प्रसंगासंदर्भात सांगितलं की एक व्यक्ती जेव्हा त्या दिव्य विमानामध्ये बसून सूर्यलोकामध्ये त्याचं आगमन झालं, तेव्हा सूर्यनारायण स्वतःच्या सिंहासनावरून उठलेत आणि त्या व्यक्तीला त्या सिंहासनावर विराजमान केलं. एवढा मान दिला, एवढा दर्जा त्याला प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? स्वतः हात धरून सूर्यनारायण त्याला त्या आसनावर बसवत आहेत. काय असेल त्या व्यक्तीचं सामर्थ्य, काय केलं असेल सत्कर्म त्याने? त्यावेळेला त्याचं जो वृत्तांत या ठिकाणी सांगितला.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

भारतीय संस्कृतीचे आणि हिंदू धर्माचे मूलाधार मानले गेलेले ग्रंथ म्हणजे वेद. वेद या शब्दाचा मूळ अर्थ ज्ञान किंवा विद्या. या वेदांमध्ये अनेक वैज्ञानिक बाबींची उकल केली आहे. वेदांमधल्या याच वैज्ञानिक बाबींची सविस्तर माहिती देणारा कार्यक्रम सादर करत आहोत वेद आणि वेदातील विज्ञान. वक्ते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. वेद आणि वेदातील विज्ञान भक्तीसुधावरून ऐका दररोज सकाळी 9 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

श्रोतेहो ऐकूया शाहीर होनाजी बाळा यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले आणि पंडितराव नगरकर यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती, स्वर अनुराधा मराठे आणि सहकारी।

श्रोतेहो आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30।
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:00 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:00, याचं पुनःप्रसारण रात्री 8:00।
0: अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 10वा श्लोक आपण बघतो आहोत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देहे दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. सदा सर्वदा रामावर प्रेम करायला शिकावं. आपण जेवढं रामाचं स्मरण करू तेवढं त्याच्याबद्दलचं प्रेम वर्धिष्णु होतं, त्याच्याबद्दल आवड निर्माण होते आणि विस्मरणाने प्रेम कमी होतं. रामाची आवड लागेल तसं तसं देहाबद्दलची आवड, ओढ किंवा आसक्ती कमी होत जाते. रामाच्या स्मरणात, भजनात, पूजनात रंगू लागलो की देहाचा विसर पडू लागतो. सगुण रामाची उपासना करण्यापूर्वी त्याचं मूळ निर्गुण स्वरूप ते जाणून घ्यावं. देवपद आहे निर्गुण, पण त्या निर्गुणाशी एकरूप होण्यासाठी प्रथम ते निर्गुण त्या सगुण रूपाने, रामचंद्रांच्या रूपाने आपल्या समोर येते. त्याची पूजा अर्चा, भजन पूजन करावं आणि त्या सगुणाच्या आधारानं निर्गुणाकडे जावं म्हणून प्रथम रामचंद्रांचं स्मरण आणि देहभावाचं विस्मरण असा अभ्यास करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येतात, त्यापैकी दुःखाचं प्रसंग हे हळूहळू विसरायला शिकावं आणि सुखाचे आनंदाचे क्षण असतील तेवढे आपण आठवत राहावं. कारण आत्मरूप हे आनंदरूप असल्यामुळे आपण जेवढे दुःख करू तेवढे आपण देहबुद्धीवर येऊ आणि जेवढे आनंदात राहू तेवढे आत्म्याच्या स्वरूपाच्या सन्निधीत जाऊ. कारण आत्मा स्वयं सच्चिदानंद रूप आहे आणि आपणही तेच आहोत. हा बोध ठसण्यासाठी सदैव प्रसन्न आनंदी राहावं. याच्याही पुढं जाऊन देह दुःखते सुख मानित जावे असं म्हटलं आहे. देहदुःखानं देहावरची आसक्ती कमी होते, भगवंताचं स्मरण जास्त होतं. कुंतीनं तर भगवंताजवळ दुःखच मागितलेलं आहे. आनंदाच्या काळात भगवंताचं विस्मरण होतं आणि आपलं पुण्य खर्ची पडतं. म्हणून अगदी जाणीवपूर्वक सुखाच्या काळात भगवत स्मरण करत राहावं. सामान्यतः दृश्य वस्तूकडे मनुष्याची ओढ, आकर्षण असतं आणि भगवंत अदृश्य आहे त्यामुळे त्याचं स्मरण सतत राहत नाही. तथापि साधकाने दृश्य विश्वाची अंतःकरणातील जागा भगवंताच्या स्मरणानं भरून काढावी. साधनेनं, ध्याननामानं मन निर्मळ झालं तर त्या जागी रामकृष्ण येऊन वस्ती करतात. समर्थांचं म्हणणं, वस्तुरूप झालेलं मन भगवत स्मरणानं भगवद्रूप होतं. मनाचा स्वभाव असा आहे की त्याला ज्याची गोडी लागावी तशी लागते. म्हणून प्रथम प्रयत्नपूर्वक बहिर्मुख मनाला अंतर्मुख होण्याची गोडी लागावी. विवेकाच्या सहाय्याने आत्मा काय, अनात्मा काय हे ओळखून मन आत्म्याच्या ठिकाणी स्वस्वरूपात कसे क्षण क्षण लीन होत जाईल ते पाहावं. मन एकदा अंतर्मुख झालं की ते स्वरूपातच स्थित होतं. हेच ध्येय साधकाला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यासाठीच मनाला सांगितलं, रामावर, आत्मरामावर प्रेम कर, दुःखाचा विसर पडू दे, देहदुःखाचा आनंदाने स्वीकार कर आणि विवेकपूर्वक स्वरूपाशी मिळून जा. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSSच्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथगीता, नाथभागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आता ना पुण्यामध्ये नुकतीच वारी येऊन गेली आणि ते सगळं बघत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्राचं केवढं वैभव आहे. म्हणजे खेड्यापाड्यातनं लाखो लोक निघतात आणि चालत चालत पंढरपूरला पंढरीनाथाचं दर्शन घ्यायला जातात. हे सगळं अद्भुत आहे असं मला वाटतं, नाही का?
4: अगदी खरंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून ती वारी आपल्याला माहिती आहे निघालेली. तर आळंदी पासून पंढरपूर पर्यंत असा तिचा सगळा प्रवास आपल्याला दिसतो. तर या वारीबद्दलच सेशन मध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर मला आश्चर्य वाटतं की नाथांनी त्याचा इतका सुंदर अर्थ सांगितला की आपल्या ज्या आरत्या आहेत त्यातली देवीची आरती आहे, दुर्गे दुर्घटभारी तुझं विण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, तर वारी वारी जन्म मरणाते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर वारीचा तिथे जो सांगितलेला अर्थ आहे तो किती सुंदर आहे, तोच इथे पण ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये नक्की असणार आहे. तर वारी वारी जन्म मरणाते वारी, जन्म आणि मरणाची जी वारी आहे ती त्यांनी एकदा वारी म्हटलेली नाही, तर त्यांनी दोन वेळा वारी म्हटलं. वारी वारी जन्म मरणाते वारी, ओके नाही, हारी पडलो आता संकट निवारी. तर जन्म मरणाचं जे चक्र आहे त्या चक्राच्या वारीमध्ये मी अडकलेलो आहे, पूर्णपणे हारलेलो आहे, म्हणजे मी पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये अडकतोय. तर या संकटातून मला सोडव, म्हणजे जन्म मरणाच्या संकटातून माझी सुटका कर, असं त्या देवीला म्हणजे शक्तीला त्यांनी सांगितलेलं आहे. प्रकृती ही पण शक्ती आहे, माया ही पण शक्ती आहे, जननी ही पण शक्ती आहे, स्त्री ही तर शक्ती आहेच आहे. म्हणजे सगळी शक्तीची रूपं आहेत ती आपल्याला दिसतात की अडचणीच्या किंवा संकटाच्या काळामध्ये वाचवण्यासाठी शक्तीच आपल्याला उपयोगी पडताना दिसते. शंकराचार्यांच्या भवान्यष्टकम मध्ये सुद्धा न तातो न माता ना बंधुर न दाता इथून जी सुरुवात होते, तर गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी, इथं भवानीचाच उच्चार केलेला दिसतो की आई तू मला वाचवायला ये. शिवाजी महाराजांना सुद्धा भवानी मातेनी दर्शन दिलं आणि तलवार दिली आणि त्यांनी पराक्रम गाजवला. या कथेमध्ये सुद्धा भवानीच त्यांच्या मदतीला धावून आलेली दिसते.
3: देवी तत्व आहे,
4: देवी तत्वच देवतांच्या संरक्षणासाठी सुद्धा तीच धावून येते.
3: पण मग ही जी वारी आहे आता लोक पायी करतात, तर त्या वारीचा या वारीशी संबंध, म्हणजे ते त्याचं प्रतिकात्मकता आहे का? ती
4: प्रतिकात्मकता अशी आहे की मी जे देवीच्या आरतीमध्ये म्हटलं त्याचा मुद्दाम उल्लेख यासाठी केला की गणपतीची आरती असेल किंवा शंकराची आरती असेल तर त्याच्यामध्ये चांगलं कर आणि सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची वगैरे आणि मग पुढे गणपतीचं वर्णन आहे सगळं.
3: हो हो.
4: पण देवीच्या आरतीमध्ये मला या संकटातून वाचव असं म्हणतो आणि तिथे या वारीचा जो उल्लेख आहे तो जन्म मरणाच्या चक्रातनं भेदून मला पुढच्या डायमेन्शन मध्ये घेऊन जा किंवा पुढच्या उत्थानाच्या दिशेने घेऊन जा. आपण आता म्हणतो की आळंदी पासून पंढरपूर, तर जगतापासून ते परमात्म्यापर्यंत असा तो प्रवास करणे म्हणजे ती वारी, हे प्रतिकात्मक आहे. आणि सगळे संत हे आपले गुरु आहेत, तर आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये हा संपूर्ण प्रवास केला तर पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे परमात्मा याच्या पायापर्यंत आपण पोहोचतो, म्हणजे आपलं उत्थान होतं आणि आपण आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचतो, असं ते वारीचं प्रतीक आहे. मूळ वारी कसली आहे? जन्म मरणाची, त्या चक्राची. पण गुरुच्या कृपेनी तो प्रवास करता करता उत्थान मिळवून तुम्ही आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचता. तर त्याचे बरेच संदर्भ सेशन मध्ये मी सांगितले होते, आपण वेळेअभावी ते इथे घेत नाही होत. तर ही वारी अत्यंत दिव्य अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ही पण कथा मागे सांगण्यात आलेली आहे नाथांच्याकडून की तुकाराम बुवांना एका वर्षी वारीला जाता आलं नाही, तर सगळ्यांनी त्यांना नावं ठेवली की वारी तुम्ही न करता घरामध्ये अडचणी आहेत म्हणून तुम्ही इथे थांबताय. तर त्यांनी क्षमा मागितली आणि एक गाठोडं बांधून त्यांनी त्यांच्या वारकरी बंधूंच्या हातात दिलं आणि ते म्हणाले की हे गाठोडं जे आहे ते तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठल माऊलीच्या पायावरती टेकवा आणि परत घेऊन या. आणि सगळ्यांनी हो म्हटलं. टाळाच्या गजरामध्ये विठोबाचं नाव घेत सगळेजण पंढरपूरच्या दिशेने निघाले आनंदाने नाचत गात. पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेत असताना ते तुकाराम महाराजांनी दिलेलं गाठोडं जे आहे ते त्यांनी विठोबाच्या पायावरती टेकवलं आणि परत निघाले. जसे वारीवरनं आले तसं त्यांनी ते गाठोडं तुकाराम बुवांच्या हातात दिलं आणि म्हणाले, काय तुकोबा, तुम्ही किती कमनशिबी आहात की पंढरपूरला तुम्हाला विठोबाचं दर्शन पण नाही घ्यायला यायला जमलं. तुकाराम महाराजांनी क्षमा मागितली आणि ते म्हणले की आता तुम्ही सगळे आला आहात वारीमधून तर मला तुम्ही सेवा करण्याची संधी द्या आणि माझ्याकडे जेवण करण्यासाठी या. तर सगळेजण जेवायला त्यांच्या घरी जमले, पंगत बसली आणि सगळे पदार्थ वाढल्यानंतर सगळ्यांनी जेवण सुरू केलं आणि कारल्याची भाजी तोंडात घातल्या घातल्या सगळ्यांनी थुंकायला सुरुवात केली की केवढं कडू जहर कारलं आहे त्याची तुम्ही भाजी आम्हाला करून वाढली. तर हसून तुकाराम बुवा म्हटले, अरे अरे, कारलं हे अख्खं पंढरपूरच्या विठोबाच्या पायावर नेऊन टेकवलं तरी त्या कारल्याचा कडूपणा जाऊन गोडवा कसा का नाही आला, मला आश्चर्य वाटत. आणि सगळ्या तिथे जमलेल्या वारकरी बंधूंना समजलं की तुकाराम महाराज काय सांगायचा प्रयत्न करतात. तर वारीच्या अशा अनेक कथा आपल्याला दिसतील की त्याच्यातून हे ज्ञान पण झालं की नुसतं मूर्तीवरती डोकं टेकून विठोबा लाभणार नाहीये, तर तो विठोबा तुमच्या मनात हृदयात जळीस्थळी काष्टी प्रत्येक क्षणी तुमच्या स्मरणामध्ये असला पाहिजे. आपल्याला अशी पण कथा माहितीये की एका संतांनी देह ठेवला तर त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठलचा गजर ऐकू यायला लागला. म्हणजे त्या हाडापर्यंत ते विठ्ठल नाम रुजलेलं मुरलेलं आपल्याला दिसतं. हे खरं भक्तीचं स्वरूप आहे. नाथ म्हणतात भक्त होणं सोपं नाहीये. भक्त कोण खरे आपण म्हणतो, मीराबाई, भक्त प्रल्हाद, ओके ने, जनाबाई, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, हे खरे भक्त. कारण त्यांची प्रत्येक क्षणी परीक्षा घेतली गेली आणि टोकाची परीक्षा घेतली गेली, तर त्यांनी प्रत्येक परीक्षेला अगदी प्रेमपूर्वक तोंड दिलं आणि त्याच्यात ते उत्तम 100 पैकी 100 मार्कांनी पास झाले. असा कुठला भक्त आपल्याला आजच्या काळामध्ये जर दिसला तर त्याचे पाय धरले पाहिजेत की तो खरा भक्त आहे. ओके ने, जसं आपण म्हणतो की आय लव्ह यू आणि आय लव्ह माय डॉग, तर प्रेमाची व्याख्या आपण किंवा आय लव्ह फूड, आय लव्ह चायनीज फूड, तर वस्तू माणसं या सगळ्यांना आपण एक जनरल प्रेम असं म्हणतो. नाथ म्हणतात सच्चा प्रेम तो मुक्ती है बाकी सब आसक्ती है. तसं वारीमध्ये जाणारे हे मैलोन मैल चालणारे जे वारकरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे सच्चे भक्त आहेत जे सच्चे साधक आहेत पांडुरंगाचे, तर त्यांच्यामुळे ही वारी खऱ्या अर्थाने दिव्य असते. तर अशी ही वारी त्यातल्या भक्तीमुळे अजूनही तेवढीच प्रसिद्ध आहे असं आपल्याला दिसतं.
3: हो, प्रश्नच नाही. आणि या सगळ्यातूनच एक महाराष्ट्रामध्ये जे आध्यात्मिक पाया आहे महाराष्ट्राला,
4: हो,
3: हे एका प्रकारे सिद्ध होतं. आणि ते किती छान आहे की एकमेका लागतील पायी असे ते आहेत, त्याच्यामध्ये कोणीच उच्च आणि नीच भाव नाही.
4: नाही,
3: खूपच सुंदर.
4: त्याच्यामध्ये अजून एक गंमत मला सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा ती वारी आळंदीवरनं सुरू केली, निघाले आणि पंढरपूरला पोहोचले, तर त्या काळामध्ये काही मीडिया नव्हता, फोन नव्हते, प्रसिद्धी नव्हती, जाण्यायेण्याचे रस्ते सुद्धा डांबराचे नव्हते. व्हेइकल्स नव्हती सहजपणाने लोकांना जाता येता येईल, लोकांना कम्युनिकेट करता येईल प्रत्येक गावामध्ये अशीही काही व्यवस्था नव्हती. पण तरी आळंदीवरनं ज्ञानेश्वर माऊली निघाले असतील तेव्हा त्यांना जोडत गेलेली अनेक लोक, तेव्हा ती शेकडोच्या संख्येने असतील, तर हळूहळू ती कशी जोडली गेली आणि मग ती एक परंपरा कशी निर्माण झाली, हे सगळं अद्भुत आहे. ओके ने, की आज आपण एखादी छोटीशी गोष्ट केली तर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आपल्याकडे केवढ्या गोष्टी
3: उपलब्ध
4: आहेत, त्यावेळेला ह्या काहीच नव्हत्या आणि तरी आता 1200 पासून म्हणजे जवळजवळ 800-850 वर्ष झाली ही वारी चालू आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वारकऱ्यांची संख्या वाढतीये. ते बघणाऱ्या लोकांची संख्या वाढतीये, त्याच्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या जनतेची संख्या वाढतीये. तर हे सगळंच अद्भुत आहे आणि याच्यामागे परमेश्वरी अधिष्ठान असल्याशिवाय हे असं होऊ शकत नाही.
3: खरंच अगदी छान, अगदी खरंय दादा. इवन आपल्या साधनेमध्ये सुद्धा हा अनुभव येतो. तुम्ही साधनेमध्ये काही वेळा ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गाणी घेत असता.
4: हो हो.
3: पण मला एक असं विचारावं असं वाटतं की साधना जेव्हा संपते आणि तुम्ही जेव्हा आम्हाला म्हणता की डोळे उघडायला हरकत नाही,
4: हो,
3: त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही काही वेळा माऊलींचे किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गुणगुणत राहता बराच वेळ आणि आमचे डोळे त्यामुळे उघडतच नाहीत. हे कशामुळे होतं?
4: ही त्या सगळ्यांची कृपा आहे. तर होतं असं की आता आपण वारीचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज हे जे सगळे वारीचे मेरूमणी आपण म्हणतो, सगळे संत, तर साधनेच्या वेळेला अनेक वेळेला ते तिथे हजर असतात, ते कृपा करत असतात आणि एनर्जीचा फ्लो आपल्याला जो येत असतो की साधना सुरू होण्याच्या क्षणीच सगळ्यांचे डोळे मिटले जातात, जे 1.5 तास 2 तास उघडले जात नाहीत आणि साधनेमध्ये काय काय दिव्य अनुभूती येत असतात, तर ही सगळी त्यांची कृपा असते. तर साधना संपली असं जेव्हा मी जाहीर करतो त्यावेळेला नाथांचा किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा किंवा तुकाराम महाराजांचा तिथे आदेश येतो की हा अभंग गा. तर अनेक वेळेला असं होतं की मी म्हणतो आता साधना संपली आहे असं मी डिक्लेअर केलंय, तर लोक आता जायच्या तयारीत असतील, उठायच्या तयारीत असतील, कुणाचे डोळे उघडले असतील, तर आता मी गुणगुणणं म्हणजे कसं होणार हे. तर त्यांचा आदेश असल्यामुळे अर्थात मलाही ते गुणगुणायला आवडतच असतं, फक्त साधकांच्या सोयीसाठी मला असं वाटतं की थांबावं, नाहीतर मला थांबवलं नाही तर मी अजून 2 तास साधना घेईन अशी स्थिती असते. तर त्यांचा आदेश येतो की पर्टिक्युलर हे गीत गा, हे गाणं गा किंवा हा अभंग गा. तर ज्ञानेश्वर माऊलींचं बऱ्याच वेळेला मी गातो, ओम नमो जी आद्य असेल किंवा पसायदान असेल, ऋणुझुणुरे असेल, कुठल्याही अभंगांच्या बद्दल ते आदेश देतात तो मी गातो, किंवा गणपतीचं गाणं अनेक वेळा नाच सांगतात. तर आपण जी साधना केलेली असते ती तर त्यांनीच दिलेली आहे, ती तर दिव्य आहेच, पण जाता जाता साधकांनी या अभंगांच्या रचनेतनं निर्माण झालेली स्पंदन आहे ती अति दिव्य आहे, ती बरोबर घेऊन जावी, ती त्यांच्या ऑरामध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या पंचकोशांमध्ये ती मुरावीत आणि ती ते घरी घेऊन जावेत. कारण त्याचा नंतर जेव्हा तुम्ही विचार करता, आचरण करता, त्याच्यामध्ये अतिशय सहजपणाने परिणाम होत असतो.
3: हो,
4: तर
3: खरे छान वाटतं तेव्हा.
4: हो,
3: एक तर तुम्ही गाता इतके सुंदर आणि येणारी स्पंदनं तर अतिशय सुंदर असतात.
4: हो,
3: आणि आपली साधना हे खरंच परमानंद देणारी गोष्ट आहे, यात काहीच शंका नाही. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूया. काही काळ वारीबरोबर चालतोय असं आपल्याला वाटलं ना, तो पण अनुभव किती छान आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल BSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.

मनाचे श्लोक एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता. याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तिसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा या नावाचे श्रेष्ठ दर्जाचे श्री दत्तोपासक होते। ते उत्तम प्रतीचे कीर्तनकार होते। दत्तात्रेयाची सेवा म्हणून नित्य ते गाणगापूर नरसोबाची वाडी इथे जाऊन कीर्तन करीत आणि दत्तात्रेयाची सेवा करीत। दत्त नामाचा अखंड जप करीत। त्यांच्या पत्नीचं नाव होतं राधाबाई। राधाबाई सुद्धा श्री दत्तोपासक होत्या। बुवांची काही वर्ष अत्यंत आनंदात गेली, परंतु त्यांना अचानक कोड उत्पन्न झाले। चेहरा पांढरा दिसू लागला, हळूहळू विद्रूपपण येऊ लागलं। बुवांना आपला चेहरा दाखवायची लाज वाटायला लागली। त्याचा परिणाम त्यांच्या कीर्तनावर होऊ लागला। म्हणून बुवांनी ठरवलं की आता मुंबई सोडायची, कारण अनेक वैद्य करूनही कुष्ठ कमी व्हायच्या ऐवजी वाढतच होतं। काशी क्षेत्री कायम स्थलांतर करण्यापूर्वी एकदा गाणगापूरला जाऊन यावं म्हणून बुवा गाणगापूरला आले आणि पादुकांवर डोकं ठेवलं। येताना त्यांनी अत्यंत दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती। त्यांनी पादुकांवर आपल्या अश्रूंचा अभिषेक केला। ह्या पादुका आता पुन्हा कधी दिसणार नाहीत हे जाणून हे वियोगाचे अश्रू काही केले थांबेच नात। बुवा एकदम भावविवश झाले। पादुकांना कस्तुरी अर्पण करायचे ते पार विसरूनच गेले। त्या रात्री त्यांनी देवळात श्री दत्तात्रेय आख्यानाचं अप्रतिम कीर्तन केलं। कीर्तन केल्यावर पुन्हा पादुकांवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, भगवंता, काशी क्षेत्री कायमचं स्थलांतर करतो आहे, आपली अनुज्ञा असावी, आपले आशीर्वाद मिळावेत। रात्री बुवांनी गाणगापूरला मुक्काम केला। रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला, अक्कलकोटास जा, स्वामी समर्थांचं दर्शन घे, त्यांच्या कृपेने तुझं कुष्ठ बरं होईल, काशी क्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही। इतक्यात लख प्रकाश पडला, साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन झालं, बुवांचं देहभान हरपलं, सर्व उपासना आज दत्तकृपेने फळाला आली होती। श्री दत्तात्रेय म्हणाले, कृष्णबुवा, तुम्हाला वारंवार येथेच यायचं आहे, आमचं वास्तव्य काशी क्षेत्री नाही, तुमचं कार्यक्षेत्र गाणगापूर नरसोबाची वाडी आणि अक्कलकोटच आहे। श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले तेव्हा पूर्व क्षितिजावर लाली उमटली होती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की ह्या विश्वावर फक्त भगवंताचीच सत्ता चालते। त्या भगवंतालाच आपण शरण जायला हवं। एकदा का भगवंत प्रसन्न झाला आणि त्याचं दर्शन झालं की आयुष्याला कांचन बहर येतो, सर्व दुःख पळून जातात, आपण दुःखमुक्त आनंदी आयुष्य जगायला लागतो। आश्चर्य वाटावं असं आयुष्यात घडून जातं, फक्त भगवंताची कृपा त्यासाठी व्हावी लागते। म्हणून एका भगवंताच्या नामस्मरणातच गर्क रहा, सर्व कर्म व्यवस्थित पार पाडून ती कर्म भगवंतालाच अर्पण करा, भगवंत तुमचा योगक्षेम चालवेल। आणखी एक करा, फक्त संतसंगतीतच रहा, संतांचे विचार ऐका, संत तुमची भगवंताशी गाठ घालून देतील।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तिसुधा। भक्तिसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम, आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 23 जुलै. आधी श्रद्धा, मग कृती, नंतर अनुभव. गुरु आज्ञेप्रमाणे वागणाऱ्याला कधीही नड येत नाही. राजाच्या राणीला दुपारी जेवायला कसं मिळेल याची काळजी नसते. तसं गुरुचा आधार आपल्याला आहे असं ठाम समजणाऱ्याला कसली नड असणार. लांब उडी घेण्यापूर्वी 4 पावलं मागं जावं लागतं. परिसापाशी सोनं व्हायला रुपयाचं लोखंड व्हावं लागतं. तसं गुरुचा पाठीराखेपणा असून आपल्याला जी अधोगतीशी वाटते ती पुढच्या महत्कार्याची पूर्वतयारीच होय. बाप मुलाला हातावर घेऊन पोहायला शिकवत असताना मधून मधून हात काढून घेतो, पण मुलाची खात्री असते की हा आपल्याला बुडू देणार नाही. तसा आपल्याला सद्गुरूचा आधार आहे अशी आपण पक्की खात्री बाळगावी. आपण आजारी पडलो तर आपणच पैसे देऊन डॉक्टरवर विश्वास श्रद्धा ठेवतो. औषधाची काही माहिती नसताना ते आपण घेतो. व्यवहारात जर असं आहे तर मग श्रद्धा उत्पन्न झाल्याशिवाय आपण नाम घेणार नाही असं म्हणणं बरोबर नाही. डॉक्टरवर विश्वास ठेवतो याचं कारण असं की आपल्याला जगायची इच्छा आहे. तसं भगवंताच्या प्राप्तीची तळमळ असेल तर मनुष्य त्याचं नाम घेतल्याशिवाय राहणार नाही. आधी श्रद्धा, मग कृती आणि नंतर कृतीच्या फलाचा अनुभव असा व्यवहाराचा नियम आहे. परमार्थामध्ये आपण त्याच मार्गाने जावं. व्यवहारात तुम्ही एकमेकांवर जेवढी निष्ठा ठेवता तेवढी जरी भगवंतावर ठेवलीत तरी भगवंत तुम्हाला खात्रीने समाधान देईल. आगगाडीत ड्रायव्हरवर विश्वास ठेवून आपण स्वस्थ झोप घेतो त्याचप्रमाणे भगवंतावर श्रद्धा ठेवून काळजी न करता आपण स्वस्थ राहावं. ड्रायव्हरपेक्षा भगवंत नक्कीच श्रेष्ठ आहे. परमार्थात अंधश्रद्धेची मुळीच गरज नाही, पण तिथे श्रद्धेशिवाय मात्र मुळीच चालायचं नाही. सांगणारा कसाही असला तरी ऐकणाऱ्याची जर खरी श्रद्धा असेल तर त्या श्रद्धेनेच त्याच्या अंगी पात्रता येईल. संतांच्या सांगण्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी अशी श्रद्धा असणं ही फार भाग्याची गोष्ट आहे. खरं म्हणजे अशी श्रद्धा ज्याला लाभली तो लवकर सुखी झाला. आज आपल्यापाशी ती नाही तर निदान आपण स्वतःशी प्रामाणिक बनूया. आधी पुष्कळ चिकित्सा करून आपलं ध्येय ठरवावं, पण एकदा ते ठरलं की मग निश्चयाने आणि श्रद्धेने त्याच्या साधनात राहावं. आपल्या परमात्म्याजवळ मागावं की तू वाटेल त्या स्थितीत मला ठेव, पण माझं समाधान भंगू देऊ नकोस. माझा मीपणा काढून टाक, तुझा विसर पडू देऊ नकोस. मला अमुक एक तुझ्याजवळ मागावे अशी इच्छा देऊ नकोस. नामामध्ये प्रेम दे आणि तुझ्या चरणी दृढ श्रद्धा सतत टिकू दे. श्रद्धेशिवाय कधी कोणाला परमार्थ साधायचा नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंद

भक्ति सुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररी साठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, संत जनाबाईंची भक्ती रचना आपण ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे विभावरी आपटे.

श्रोते हो ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका. भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्यसाधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत वेदांमधील वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते आहेत ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आता ऐकूया वेद आणि वेदातील विज्ञान या विषयावर ब्रह्मर्षी डॉक्टर प वी वर्तक यांच्या व्याख्यानाचा अखेरचा भाग।
1: आपण उपनिषदांचा अभ्यास करतोय। त्यातलं तैत्तिर उपनिषद हे खूप प्रख्यात आहे आणि बरंच प्राचीन पण आहे। आता या तैत्तिर उपनिषदाने विश्व कसं निर्माण झालं ते सांगितलं। वेदामध्येही विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत नासदे सूक्तामध्ये दिलेला आहे, त्याच्याशी साम्य असलेलं तैत्तिर उपनिषदात लिहिलं आहे। त्यांनी सांगितलंय तैत्तिर उपनिषदाने की आधी फक्त आत्माच केवळ होता, या आत्म्यानी स्वतःपासून आकाश बनवलं, आकाशातून आत्म्यानी वायू बनवला, मग तेजतत्व, मग आपतत्व, मग पृथ्वीतत्व आणि पृथ्वीतत्वावर बाकी सगळं निर्माण झालं। बघा, आधी आत्मा, मग आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी ही पंचमहाभूत आत्म्यापासून निर्माण झाली हे तैत्तिर उपनिषद सांगतं। याच्या उलट ऐतरे उपनिषदाने सांगितलंय, त्यांनी विश्वाच्या उत्पत्तीचा सिद्धांत जो ऐतरेयाने दिलेला आहे तो थोडा वेगळा आहे। सांगतो आत्मा आहे पहिल्यापासून हे तो सांगतो, कारण तो चिरंजीव आहे। चिरंजीव म्हणजे अमर आहे, अमृत आहे, अशा अक्षय आहे, अशा तऱ्हेची विशेषणं त्यांनी वापरलेली आहेत। म्हणजे अगदी सुरुवातीला मी सांगितलं जी शक्ती या विश्वामागे आहे ती शक्ती कधी नष्ट होत नाही, म्हणून ती आत्मा या नावाने वर्णन केलेली आहे। यांनी पहिल्यांदा आकाश निर्माण केलं आणि त्यात लगेच वायू निर्माण केला। या दोन्हीला एकत्रितपणे हा ऐतरेय ऋषी सांगतो की आंब निर्माण केलं। आंब म्हणजे आकाशात असलेला वायू। हा ऐतरेय उपनिषदकार हा ऋग्वेदाचा अनुयायी होता आणि म्हणून ऐतरेय उपनिषद हे ऋग्वेदाचं उपनिषद मानलं जातं। ते बहुतेक या तैत्तिर उपनिषदाच्याही आधीचं हे उपनिषद आहे असं वाटतं। हा ऐतर ऋषी अध्यात्मात खूप प्रगत झाला होता, अत्यंत शुद्ध असं त्याचं मन आणि शरीर झालं होतं, म्हणून तो 116 वर्ष जगला असं पुढल्या काही उपनिषदात लिहून ठेवलेलं आहे। एवढं आयुष्य गाठणारा फार विरळ सापडतो, पण तो आहे। या ऐतरेयांनी असं म्हटलं की आत्म्याने ठरवलं लोक निर्माण करायचे आणि मग त्यांनी पहिल्यांदा आंब, मग मरीची, मग मर आणि आप हे निर्माण केले। बघा, त्यांनी जो अनुक्रम दिलाय तो असा, पहिल्यांदा आंब, मग मरीची, मग मर आणि मग आप। आंब म्हणजे आत्ता सांगितल्याप्रमाणे आकाश आणि वायू एकत्र, यांचा मिळून आंब हा लोक झाला। याच्यापासून पुढे मरीची निर्माण झाले। सूर्याला मरीची नाव आहे तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सूर्यासारखे तेजोगोल निर्माण झाले ते मरीची। या मरीचीपासून पहिल्यांदा मर लोक तयार झाला असं ऐतरेय म्हणतोय। मर लोक म्हणजे मृत्यूलोक, म्हणजे पृथ्वी किंवा ग्रह हे म्हणायचं, आणि त्यानंतर आप हे निर्माण झालं। आता बघा, तित्तिरी सांगतोय आधी आप मग पृथ्वी, ऐतरेय सांगतोय आधी पृथ्वी आणि मग आप। हे कसं काय, हे कोडं कसं सुटायचं? हे एकदम कोडं सुटणार नाही, कारण दोघांनी सत्य तेच सांगितलेलं आहे। याचा अर्थ एकच की नुसती एकानी दुसऱ्याची री ओढणं हे काम तिथे नव्हतं, प्रत्येकजण स्वतंत्रपणे संशोधन करत असे, आणि म्हणून तैत्तिरांनी जे मांडलं त्याच्यापेक्षा थोडं वेगळं मत ह्या ऐतरेय ऋषीने मांडलंय। त्यांनी जे सांगितलंय ते किती खरं आहे ते आजच्या सायन्सला धरून तुम्हाला दाखवतो। आता बघा, आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी हे आजच्या सायन्सनी मानलेलं आहे। आधी आप आणि मग पृथ्वी, कारण आपली पृथ्वी आजच्या सायन्सनुसार पहिल्यांदा केवळ पाण्याचा गोळा होती, हळूहळू पाणी कमी होत गेलं आणि भूमी निर्माण झाली, म्हणून आधी आप आणि मग पृथ्वी हे आजच्या सायन्सला धरून बरोबर आहे आणि त्याला धरून तैत्तिरीय उपनिषदातलं विधान खरं ठरतं। पण ऐतरेय चुकलं असं म्हणता येत नाही, कारण ऐतरेय म्हणतोय आधी मर आणि मग आप। मंगळाचं उदाहरण घ्या, मंगळावर मर आहे, मे काय भूलोक तिथे आहे, पृथ्वी बनले, मग एक प्लॅनेट बनलाय, एक ग्रह बनलेला आहे, पण पाणी नाही आहे तिथे। पाणी केव्हा तरी पुढे निर्माण होईल, मी हा ऐतरेय सांगतोय ते बरोबर आहे। आता शुक्र जर घेतला तिथे काहीतरी आहे, मग एक लोक बनलेला आहे, पण तिथे पाणी आजही नाही, पुढे केव्हा तरी पाणी निर्माण होईल। म्हणून ह्या ऐतरेयाचं म्हणणं सुद्धा खरं आहे हे मानायची वेळ येते। आता ह्या ऐतरेयाने हे विश्वाच्या उत्पत्तीचा हा सिद्धांत मांडला आणि मग मनुष्य किंवा प्राणी कसा जन्माला येतो हे सांगायला सुरुवात केली. तो जन्म होताना ऐतिहास सांगतोय की प्रथमम मुखम, आधी मुख निर्माण होतं, त्यानंतर नासव म्हणजे नाकपुड्या, मग डोळे, मग कान, ह्या अनुक्रम ह्या ऋषीने दिलेला आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल की मानवाचं बालक जे गर्भाशयात निर्माण होत असतं त्या गर्भाला पहिल्यांदा तोंडच पडतं, त्याला स्टोमोडियम असं आम्ही ॲनाटॉमीत म्हणतो किंवा एम्ब्रॉलॉजीमध्ये म्हणतो. म्हणजे पहिलं जे तो जो नुसता पेशंटचा गोळा असतो त्याला पहिल्यांदा तोंड उत्पन्न होतं, ते स्टोमोडियम. आणि म्हणून ऋषी सांगतोय प्रथमम मुखम. ते झालं की मग नासव म्हणजे दोन नाकपुड्या आजच्या ॲनाटॉमीनी एम्ब्रिओलॉजीनी मान्य केले की मुख उत्पन्न झाल्यानंतर खरोखरच नाकपुड्या तयार होतात, त्यानंतर डोळे तयार होतात, त्यानंतर कान तयार होतात. हा अनुक्रम आजच्या सायन्सनी मानलेला आहे. केव्हा? 20व्या शतकात. आणि हा ऐतिहासिक केव्हा सांगतोय? 6 ते 7 सहस्र वर्ष इसवी सन पूर्व, इतक्या प्राचीन काळी. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आजचं ज्ञान इतक्या सहस्र वर्षापूर्वी हिंदुस्थानात होतं हे धक्कादायक आहे. त्याच्यापुढे आणखीन महत्वाची गोष्ट जो सांगतोय की नाक तयार झालं त्याचवेळी आतमध्ये प्राणवायू आला, स्वरयंत्र तयार झालं, हे सगळं आजच्या सायन्सला धरून खरं ठरतंय. आणखीन एक धक्कादायक बातमी या ऐतिहासिक उपनिषदात दिले. त्याने म्हटले कान तयार झाले, श्रोत्र, श्रोत्र तयार होण्यापूर्वी कर्ण म्हणजे कानाची भोक तयार झाली, म्हणून कर्णव निरभेद्यताम, कर्णात श्रोत्रम, श्रोत्रात दिशा, हे विधान त्यांनी केलंय. मी आधी कान फुटले, मग भोक पडली, भोक निर्माण झाली, त्यात श्रोत्र हे इंद्रिय तयार झालं, मग ऐकण्याचं साधन तयार झालं, आणि मग दिशा उत्पन्न झाल्या. कानापासून दिशा उत्पन्न झाल्या हे ठाम विधान हा ऐतिहासिक ऋषी करतोय. हे 1933-35 सालापर्यंत आजच्या सायन्सला माहीत नव्हतं. 1935 साली एका टेट नावाचा एक संशोधक होता, ॲनाटॉमिस्ट होता, त्यांनी हे शोधून काढलं. कवटी जी डोक्याची असते त्यात हिते कान असतात, हे तुम्हाला माहिती आहे. या कानाच्या आत साधारण 3-4 इंचापर्यंत एक भोक असतं आणि त्याच्या आत इंटरनल इयर असतो म्हणजे अंतरकान. त्या आतल्या कवटीच्या आत हे सगळं असतं. त्याच्यामध्ये 3 सेमी सर्क्युलर कॅनॉल्स असतात. सेमी सर्क्युलर म्हणजे अर्धचंद्राकृती, कॅनॉल्स म्हणजे बोगदे असतात, म्हणजे अर्धगोल असे ते बोगदे असतात. त्याला लॅबेरिंथ किंवा वेस्टिब्युलर ॲपरेटस असं नाव त्या संशोधकांनी दिलंय. रॉस आणि टेट असे दोन संशोधक होते, त्यांनी हे नाव दिलं. त्याचं कार्य पुढे कालांतराने एक वर्षभरात कळलं की ते हे जे कानातलं यंत्र आहे हेच दिशा ओळखतं. हे जे कानातलं यंत्र वेस्टिब्युलर ॲपरेटस किंवा लॅबरिंथ हेच दिशा ओळखण्याचं साधन आहे. हे आजच्या ॲनाटॉमीनी 1935 नंतर सिद्ध केलं आणि हे विधान ऐतिहासिकांनी जवळजवळ 9-10 सहस्र वर्षापूर्वी लिहून ठेवलेलं आहे. यात आणखीन एक महत्वाची गोष्ट आहे की साधारणपणे सगळे लोक भाषांतर करताना श्रोत्रात दिशा म्हणजे कानापासून दिशा उत्पन्न झाल्या असं म्हणताना गडबडतात. कारण कानाचा आणि दिशांचा काय संबंध? कारण दिशा म्हटलं की पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हेच डोक्यात येतं, त्याचा आणि कानाचा काहीच संबंध नाही, म्हणून गडबडतात आणि काहीतरी चुकीचं विधान आहे असं करतात. आणि मग संस्कृत पंडित दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतात, म्हणजे ऋषीला सावरायचा प्रयत्न करतात आणि म्हणतात की कानाच्या देवता म्हणजे दिशा. पण देवता या अर्थाचा एकही शब्द ऋषीने वापरलेला नाही. तो स्पष्ट शब्दांत सांगतोय श्रोत्रात दिशा, म्हणजे कानापासून दिशा निर्माण होतात. कशा दिशा म्हटलं की पूर्व पश्चिम सोडून द्या, व्यक्तिगत दिशा पुढे मागे उजवीकडे डावीकडे वर आणि खाली या व्यक्तिगत दिशा आहेत. आणि त्या दिशा त्या कानातल्या यंत्रामुळेच कळतात. हे यंत्र किती छोटं आहे? साधारण 8 ते 10 मिलीमीटर इतक्या मापाचं आहे आणि त्यात हे सेमी सर्क्युलर कॅनॉल्स. त्याचं रचना तुम्हाला सांगतो. हे जे सेमी सर्क्युलर कॅनॉल्स आहेत हे एकमेकाला काटकोनात असतात, मी राईट अँगलमध्ये. तुम्ही कुठल्याही तुमच्या खोलीचा वरचा कोपरा बघा, छत आणि 2 भिंती तिथे जुळलेल्या असतात. दोन्ही भिंती आणि छत एकमेकाला काटकोनात असतं. तसं आहे, जर छत दिसत नसेल तर माझी बोटं बघा, हा अंगठा, हे तर्जनी आणि मध्यमिका एकमेकाला काटकोनात आहेत. तसं इकडे या कानात तसंच आहे. आता ह्या बोगदा आहे, मग आत पोकळी आहे, त्याच्यात एक द्रव भरलेला आहे. ज्यावेळी मी मान अशी करतो त्यावेळी इकडला द्रव इकडे जातो, इकडला दाब वाढतो, इकडला कमी होतो, इकडे इकडे वाढतो, इकडे कमी होतो. त्याचा संदेश मेंदूला जातो आणि मेंदू अर्थ लावतो की डोकं उजवीकडे झुकलंय, असं की डावीकडे झोकलं, पुढे झोकलं, मागे झोकलं. या दिशा कानामुळे कळतात. हा शोध 1935 साली आजच्या सायन्सला लागला आणि 7 सहस्र वर्षापूर्वी ऐतरेयाला लागला. अभिमानाने आपली छाती फुलून येते की इतकं प्रचंड ज्ञान आमच्या ऋषीने मिळवलं होतं. पण मधल्या काळात ते ज्ञान लुप्त झालं कारण परंपरा तुटली काहीतरी कारणाने. त्याबद्दल मी आत्ता बोलत नाही, पण एवढं प्रचंड ज्ञान आपल्यापाशी होतं. त्याच्यापुढे गंमत आहे, हे सगळं झालं श्रोत्राध्यशया. पुढे तो म्हणतोय की नाभी निर्माण होण्यापूर्वी हृदय निर्माण होतं, मी दुसऱ्या महिन्यात हृदय निर्माण होतं असं पुढे भागवताने सांगितलंय. याच्या प्रमाणे जर बघितलं तर दुसऱ्या महिन्यातच हृदय तयार होतं. मी स्वतः हा सगळा अभ्यास केला त्यावेळी MBBS पास झालेलो होतो. MBBS पास होण्यापूर्वी आम्हाला शिकवण्यात आलं की गर्भाशयातल्या बालकाचं हृदय 5व्या महिन्यात बनतं. मी माझ्या विद्यार्थ्यांना तेच शिकवत होतो, पण इथे भागवतानी आणि ऐतरे उपनिषदांनी लिहिले 2व्या महिन्यात, म्हणून मी जरा गडबडलो. म्हणलं आपलं काही चुकतंय का? म्हणून माझे जे मित्र होते गायना कॉलेज विशेषतः, त्यांना विचारलं, ते म्हणले 5व्या महिन्यात तयार होत. मग म्हटलं व्यासानी म्हटलंय 2व्या महिन्यात. सगळेजण म्हणले व्यास महामूर्ख आहेत. 1971 सालची गोष्ट आहे. मी तो निबंध अर्धा लिहिला, बाजूला ठेवला, म्हटलं अजून पुरावे शोधू. आणि मग 1972 सालच्या डिसेंबर महिन्यात मेडिकल टाइम्स माझ्याकडे आला. त्यात बातमी दिली होती फ्लॅश न्यूज की डॉक्टर रॉबिन्सन क्वीन मदर्स हॉस्पिटल ग्लासगो इंग्लंड यांनी डायसोनर ऍपरेटस वापरून गर्भाशयातल्या बालकाच्या हृदयाचे ठोके ऐकले की टॅप केले म्हणा. आणि त्यात लक्षात आलं की ते हृदय गर्भाशयातल्या 7व्या आणि 8व्या आठवड्यात चालू होतं. 7वा आणि 8वा आठवडा म्हणजे 2रा महिना, कारण 4 आठवड्यांचा 1 महिना असतो. पुढली 4 आठवडे म्हणजे 7 आणि 8, 2रा महिन्याच्या अखेरीला हृदय तयार होतं. हे विधान डॉक्टर रॉबिन्सननी सिद्ध करून दाखवलं. व्यासांना मूर्ख म्हणणारे मूर्ख ठरले, व्यासाने ठरले. एवढं प्रकांड पांडित्य व्यासांजवळ होतं, प्रचंड ज्ञान होतं, कारण त्यांच्या मागे परंपरा होती ऋषींची. आणि या ऋषींनी हे सगळं शोधलं होतं ही खरोखर धक्कादायक गोष्ट आहे. आज आता हे सगळ्यांना माहिती आहे, कारण डायसोनर ऍपरेटसचे पुढली यंत्र आता आलेली आहेत, सोनोग्राफी म्हणतात. त्यात गर्भाशयातला गर्भ दिसतो, त्याचं डोकं दिसतं, सगळं दिसतं. आता इथे आणखीन एक धक्कादायक गोष्ट आहे, जिवंत बाईच्या पोटात असलेलं जिवंत मूल, त्याच्या शरीरात काय हालचाली होतात, काय घडामोडी होतात हे या लोकांना कसं कळलं? हे डायसोनर ऍपरेटस किंवा आजच्या तऱ्हेची यंत्र त्यावेळी होती का? नव्हती असंच सगळेजण म्हणणार. पण ह्यांनी तर हे शोधून काढलंय. कुठून मिळवलं ज्ञान? हे समाधीतून ज्ञान मिळवलं, हेच खरं. आणि म्हणून समाधीला जास्त महत्व या लोकांनी दिलेलं आहे. आता हे सगळं झालं. पुढे त्यांनी सांगितलंय नाभी निर्माण होते, नाभी निर्माण होत झाली की मृत्यू येतो. का असं म्हटलं? नाभीचा मृत्यूचा काय संबंध? त्याचं उलगडा आधुनिक सायन्सनी करतो. नाभी निर्माण होण्यापूर्वी गर्भ म्हणजे नुसता एक पेशींचा गोळा असतो, मग नाभी निर्माण होते. या सगळ्या आधीच्या पेशी स्वतंत्रपणे आपलं खाद्य मिळवत असतात, प्राणवायू मिळवत असतात. एकदा नाभी निर्माण झाली की तो गर्भ मातेच्या गर्भाशयाला जोडला जातो आणि मातेच्या गर्भाशयातून रक्त नाभीतून गर्भामध्ये येतं आणि ते वापरलं जातं. जर त्या नाभीला पीळ पडला तर रक्त पुरवठा बंद होतो आणि मृत्यू येतो. हे सगळं 3रा महिन्यात घडतं, मी 2रा महिन्याच्या अखेरीला. हे हा म्हणतोय हे अगदी खरं ठरतं, आजच्या सायन्सला धरून खरं ठरतं. पण आहे 7 ते 8 सहस्र वर्षापूर्वीचं विधान, हे ध्यानात घेण्यासारखं आहे. त्यात पुढे मृत्यू तयार होतो त्यांनी सांगितलं, त्यानंतर नाभी आणि मग शिश्न तयार होतं आणि मग गुदं तयार होतं. हेही खरं ठरलं आजच्या ॲनाटॉमीला धरून. खरोखरच आधी पेनिस तयार होतं, मग एनस तयार होतं आणि 3रा महिन्यात तयार होतं. हे सगळं या लोकांनी कसं शोधलं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. त्यावेळी ते पोटं फाडून काही गर्भाची तपासणी करत नव्हते, हे नक्की आहे. मग तरी कसं शोधलं? केवळ समाधीतून, ध्यानातून त्या गर्भाशयातल्या बालकाकडे ते बघत होते आणि त्यांनी हे सगळं त्यांनी शोधून काढलं. आता हा सगळा देह तयार झाला असं त्यांनी सांगितलं, कसा तयार झाला हे सांगितलं. आणि मग तो म्हणतोय, म्हणजे आत्म्याबद्दल आता हा विधान करतोय, तो म्हणतोय की हा देह तर तयार झाला, इंद्रिय तयार झाली, मी सगळ्या देवता त्यात काम करायला लागल्या, पण माझ्याशिवाय हा कसा जगेल, माझ्याशिवाय हा कसा जगेल, आणि तो जर जगला तर मग मी कोण, मग मला काय महत्व राहिलं, असं त्याच्या मनात आलं. आणि मग तो पुन्हा त्या देहामध्ये शिरला. तो शिरला त्याबरोबर तो म्हणजे तो गर्भ पाण्यातून उठला. आता पाण्यातून उठला म्हणजे काय, आमचे सगळे शास्त्री पंडित भाविक विष्णू पाण्यात झोपतोय कल्पना, मग विष्णू पाण्यातून उठला असा अर्थ केला. इथं विष्णूचा संबंधच नाही. तैत्तिरीय उपनिषदात विष्णू हे नाव सुद्धा कुठे नाही, ते देवताही कधी मानलेले नाही त्यांनी. हे शुद्ध अभ्यास आणि संशोधन करणारे ऋषी होते. तो पाण्यातून उठला म्हणजे गर्भ पाण्यातून उठला. आज माहिती आता सगळ्यांना की मातेच्या गर्भाशयात गर्भजल असतं आणि त्याच्यात हा गर्भ असतो, त्यातून तो बाहेर आला म्हणजे आजच्या भाषेत प्रसूती झाली, डिलिव्हरी झाली. मग केव्हा डिलिव्हरी होते, ज्यावेळी तो आत्मा त्या बनलेल्या देहामध्ये शिरतो त्यावेळी डिलिव्हरी होते, तोपर्यंत होत नाही. आता हे कसं, त्याचंही उत्तर ह्यांनी दिलंय. ही प्रसूती केव्हा होते, आजच्या सायन्समध्ये प्रसूती केव्हा होते याचं उत्तर माहीत नाही. काही शास्त्रज्ञ म्हणतात प्रसूती केव्हा होणार हे मातेवर अवलंबून असतं. त्याचा आक्षेप असा घेतला जातो, मातेवर जर अवलंबून असेल तर प्रत्येक खेपेला एकदा समजा 280 दिवसांनी पहिली प्रसूती झाली तर पुढल्या प्रत्येक खेपेला 280 दिवसांनीच व्हायला पाहिजे. तसं होत नाही, कधी 270 दिवस, कधी 300 दिवस. हे का, मी मातेवर अवलंबून नाही, मग अपत्यावर अवलंबून आहे. अपत्यावर अवलंबून आहे असं म्हटलं तर दुसरा आक्षेप येतो की 7 महिन्याचं बालक हे स्वतंत्रपणे जगू शकतं, कारण 7 महिन्याची बाळणपण होतात आणि मुलं चांगली जगतात. मग 7 महिन्यात जर स्वतंत्र अस्तित्व असू शकतं तर पुढे 2 महिने मुलात काय करतं? उत्तर नाही. आजच्या सायन्सजवळ उत्तर नाही. त्याला आयतऱ्यांनी उत्तर दिलं, काय घडतं? हा देह तयार होतो, त्यात इंद्रिय तयार होतात, इंद्रियाच्या देवता तिथे येतात. आणि हे झाल्यानंतर तो आत्मा विचार करतो की आता हे सगळं तयार झालंय, आता मी जायला पाहिजे. तो आत्मा जेव्हा त्यात प्रवेश करतो त्या क्षणी तो पाण्यातून उठतो म्हणजे गर्भजलातून बाहेर येतो, म्हणजे त्याची प्रसूती होते. इतका खोल विचार यांनी केलाय. आणि याचा जर आपण अभ्यास केला तर आजच्या सायन्समधली कोडी सोडवायला याचा उपयोग होईल, पण हेच आम्हाला कळत नाही. आता हे सगळं सांगितलं आणि पुढे आणखी मोठी झेप या ऐतरे उपनिषदांनी घेतलेली आहे. प्राणमय कोश म्हणजेच आत्मा असं याचं म्हणणं आहे. प्राणच त्यांनी शब्द वापरला आत्म्याला, कारण प्राण म्हणजे प्रकर्षणानं ते आत्मा हलवतो, प्राणही हलवतो, म्हणून ते विधान त्यांनी केलं. आता हा पंचकोश जे तैत्तिरीय उपनिषदात सांगितले त्याची आणि याची सांगड घातली म्हणजे कोडं उलगडतं. आणि ते कोडं उलगडून या ऋषींनी पुढली विधानं केली आहेत की प्रत्येकाला 3 जननं असतात. 3 जननं कुठली? एक आपल्याला जनन माहिती, मातेपासून आपला जन्म होतो हे जनन. तेवढं एकच धरत नाही, मातेपासून जन्म होतो खरं आहे, पण मातेपासून जन्म ज्यावेळी होतो त्याच्या आधी ते बालक असतं की नसतं? असतं. जिवंत असतं की नाही? जिवंत असतं. मग ते केव्हा जन्माला येतं? हे ऋषी आणखीन मागे गेले आणि मग त्यांच्या लक्षात आलं की जेव्हा पित्याचा एक रेतकण मातेच्या गर्भाशयात शिरतो आणि एका गर्भबिंदूला मिळतो म्हणजे ओमला मिळतो आणि रेत आणि रज यांचा संयोग होतो त्यावेळी तो निर्माण होतो. याचा अर्थ तो निर्माण होतो त्याच्या आधीची पायरी म्हणजे तो रेतकण आहे, त्या रेतकणावर तो आहे. म्हणून पहिला जन्म पित्यापासून असा ठामपणे सांगतोय. पित्याच्या अंगातला रेत ज्यावेळी बाहेर पडतो तो त्याचा पहिला जन्म, त्या जनन असं आपण म्हणू. कारण जन्म हा शब्द ज अन म अशा 3 अक्षरांचा बनलाय. ज म्हणजे जनन होणं, अन म्हणजे आणि, म म्हणजे मरण. जननापासून मरणापर्यंतचा कालावधी म्हणजे जन्म. आपण माझा जन्म अमुक वेळा झाला असं आपण सांगतो, ते बरोबर नाही. माझं जनन अमुक तारखेला झालं असं सांगायला पाहिजे. मग या जन्मात मी 16 पुस्तकं लिहिली हे विधान बरोबर आहे. मी माझ्या जननापासून मरणापर्यंतच्या आत्तापर्यंतच्या काळात मी 16 पुस्तकं लिहिली, अगदी बरोबर आहे. पण जनन केव्हा झालं? 25 फेब्रुवारी 1933. पण त्याच्या आधी मी होतो की नाही? होतो. कारण एका रेतबिंदूमध्ये मी होतो, मी होतो. मग पहिलं जनन केव्हा झालं? पित्यातून ज्यावेळी रेतकण बाहेर पडतो त्याच्यावर तो प्राणमय कोश असतो, तो त्याचं पहिलं जनन. म्हणून पहिलं जनन पित्यापासून, मग तो मातेच्या देहात जातो, काही काळ मातेच्या देहात राहतो, तिथे त्याची पुढली वाढ होते. ती वाढ झाली की तो पुन्हा जनन घेतो, ते त्याचं मातेपासूनचं जनन, मातेच्या गर्भाशयातून बाहेर येतो. मग कुमार देहात राहायला लागतो, काही काळ तिथे राहतो, आता तो काळ काही सेकंदांपासून 100 वर्ष 150 वर्ष जास्तीत जास्त एवढा राहतो आणि मग स्वतःच्या देहातून बाहेर येतो. हे स्वतःच्या देहातून बाहेर येणं हे त्याचं तिसरं जनन, ते म्हणजेच मृत्यू. आता हे तत्वज्ञान ज्याला कळेल त्याला मृत्यूची भीतीच उरणार नाही. मृत्यू म्हणजे पुन्हा जनन होणार आहे हे त्याला माहिती आहे, ते जनन म्हणजेच मृत्यू. इतकं खोल तत्वज्ञान या ऋषींनी सांगितलेलं आहे आणि हे तत्वज्ञान अगदी सायंटिफिक असंच आहे, सायन्सला धरून आहे. आता मग काय घडतं ते तुम्हाला थोडक्यात सांगतो. एक मनुष्य ज्यावेळी मरतो, मनुष्य म्हणजे प्राणी धरा कुठलाही, आपण माणसं आहोत म्हणून माणसांबद्दल बोलताना माणसाचा विचार करायचा. एक माणूस मरतो त्यावेळी त्याच्या अंगात जे हे 5 कोश मगाशी जे सांगितले तैतिर्यानी, अन्नरसमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय आणि आनंदमय, त्याच्या आत आत्मा आहे. मरताना प्राणमय कोश बाहेर पडतो अन्नरसमय कोश सोडून. म्हणजे ज्यावेळी प्राणमय कोश बाहेर पडतो त्यावेळी मृत्यू आला असं म्हणायचं. सगळे लोक, आजचे सायंटिस्ट, डॉक्टर सुद्धा मेला म्हणजे जीव गेला असं म्हणतात. जीव जात नाही, जीव हा अन्नरसमय कोशात असतो, त्याला सोडून प्राण जातो. म्हणून गायीला की हरणाला सिंह आधी मारतो त्याचा प्राण जातो, उरलेला सजीव देह तो खात असतो. जोपर्यंत अन्नरसमय कोशात जीव आहे तोपर्यंत खाण्याची क्रिया असते. म्हणून आपलं भक्ष हे सजीवच आहे. अहिंसावाद्यांनी हे लक्षात ठेवायला पाहिजे, अहिंसा करून जगता येणार नाही. तुम्ही जीवो जीवस्य जीवनम हे ठाम वचन ऋषींनी सांगितलेलं आहे. जीव खाल्ल्याशिवाय जीव जगत नाही. अहिंसा कुठे वापरणार तुम्ही? शक्यच नाही वापरणं. ती जर वापरली तर तुम्हाला जगता येणार नाही. पण हे पुढल्या लोकांना कळलं नाही, या ऋषींनी बरोबर जाणलेलं होतं. आता हा जो प्राणमय कोश जडदेहाला सोडून बाहेर पडतो, मी अन्नरसमय कोशाला सोडून बाहेर पडतो, त्या प्राणमय कोशाच्या आत मनोमय, विज्ञानमय, आनंदमय आणि आत्मा हे सगळे असतात. हा प्राणमय कोश बाहेर पडतो आणि भूवर लोकात राहतो. भूवर लोक म्हणजे आत्ता सांगितलं भूमीच्या वर असलेला वातावरणाचा टप्पा, तो भूवर लोक. काही लोक अगदी कर्मशून्य झाले असले तर स्वर्गापर्यंत जातात, वासना शून्य झाले असले तर स्वर्गापर्यंत जातात, पण बाकी सगळे भूवर लोकात, ते वर खाली कुठेतरी असतील. त्यांची वेळ झाली की तो प्राणमय कोश आतल्या सगळ्या कोशांसकट पुन्हा नवीन देह धारण करतो. तो कसा? त्याच्या मागे खूप योजना आहे. तो त्याला अस्र असा सिद्धांत म्हणतात. अस्र म्हणजे काय घडतं? हा प्राणमय कोश वातावरणात असतो, तो ढगामध्ये शिरतो, एका पाण्याच्या पावसाच्या थेंबाशी एकरूप होतो, त्या थेंबातून खाली येतो, भूमीमध्ये जातो, त्या भूमीतून कुठल्या तरी वनस्पतीत जातो, तिथून धान्यकणात जातो, धान्यकणातून कोणाच्या तरी अंगात जातो, तो पुरुषाच्या अंगात जातो, त्याच्या अंगात सगळीकडे फिरतो, काही काळ राहतो आणि रेतक कणावर येतो, त्या रेतक कणातून बाहेर पडतो, मातेच्या अंगात जातो, तिथे 9 महिने राहतो, मग स्वतःच्या कुमारदेहात येतो, कुमारदेहून बाहेर जगतो, बाहेर येतो, कुमार म्हणून जगतो, मरेपर्यंत पुन्हा बाहेर पडतो. हे चक्र सतत चालू असतं. तुम्ही कर्मशुद्ध होईपर्यंत हे चालू राहणार, हे नक्की आहे. हे तो कर्मसिद्धांत वेगळा आहे, तो केव्हा तरी पुन्हा सांगेन, तो आत्ता मी घेत नाही. पण एवढं हे प्रचंड ज्ञान या ऐतरेयाने कमावलेलं होतं आणि ते सांगून ठेवलेलं आहे. पण आम्ही महाभाग असे की आम्हाला पुढलं ते ज्ञान राहिलं नाही, शिल्लक राहिलं नाही, कळलं नाही, भलतेच काहीतरी अर्थ काढत बसलो आणि घोटाळ्यात पडलो. आता आपच्या सायन्सच्या आधारावर जर विचार केला या प्राचीन वाङ्मयाचा, तर यांनी किती सायन्स शोधलं होतं हे सरळ सरळ करायला लागतं. ते आज मी आपल्याला सांगितलं. आता ऐतिर्याने विषय मांडलाय तो वेगळा, तैतिर्याने विषय मांडलाय तो वेगळा, पण या दोघांमध्ये मतभेद दिसत नाहीत. मतभेद फक्त एक मुद्दा सांगितला, आधी मर आणि मग आप, आधी आप आणि मग मर. पण माणसाच्या बद्दल किंवा प्राण्याच्या बद्दल जे त्यांनी विधानं केली आहेत ही एकमेकाला अनुरूप अशीच आहेत. आता हा मनोमय कोश हा प्रत्यक्ष ऐतिर्य उपनिषदांनी सांगितलेला नाही, पण अप्रत्यक्षपणे तेच सांगितलंय. इकडे तैतिर उपनिषद सांगतं की मनोमय पुरुष हा हृदयाच्या आत जे आकाश असतं त्यात असतो, हृदयाच्या आत आकाश असतं त्यात असतो. आता इथे पुन्हा आकाश शब्द वापरलाय. आकाश कशाला म्हणायचं? आकाश याचा अर्थ आपण जे समजतो की उघड्यावर गेल्यावर डोक्यावर जो निळा डोम दिसतो, घुमट दिसतो, तो म्हणजे आकाश. तो अर्थ आकाशाला नाही. यासंबंधी तैत्तिरीय उपनिषदांनी खूप विचार केलाय आणि म्हणूनच तो बऱ्याच वेळा अंतरिक्ष शब्द वापरतो. चंद्र आणि आपण याच्यामध्ये काय आहे? अंतरिक्ष असं म्हणतो तो, आकाश नाही म्हणत. कारण आकाश सगळीकडे आहे, आपल्या अंगात आकाश आहे, चंद्राच्या आतही आकाश आहे, पण मधलं अंतरिक्ष म्हणजे दोघांमधलं अंतर जे दिसतं ते. लक्षात, मी आणि चंद्र या दोघांमधलं जे अंतर दिसतं, इक्ष म्हणजे बघणे, ते अंतर बघतो, त्या अंतरिक्ष असं म्हटलंय. हे सगळ्यात महत्वाचं आहे. आणि मग तो म्हणतोय की हृदय जे आपल्या अंगात असतं त्याच्यात मात्र आकाश असतं. आता हृदय म्हणजे आता सांगितलं ऋ द आणि र. ऋ द य ऋ म्हणजे घेणे, द म्हणजे देणे, य म्हणजे यमन करणे. देणे घेणे याच्यावर यमन करणारे जे कोणी ते. आपलं हृदय हे रक्ताची देवाणघेवाण करतं म्हणून ते हार्ट म्हणजे हृदय, अगदी बरोबर आहे. पण त्या हृदयाच्या आत जो स्नायू असतो त्या स्नायूमध्ये देवाणघेवाण चालूच असते. मग त्या स्नायूच्या आतही आकाश आहे. तो जो स्नायू असतो त्या स्नायूच्या ज्या पेशी असतात त्या पेशीमध्ये देवाणघेवाण चालू असते. त्या पेशीच्या आत जो न्यूक्लियस आहे, मे केंद्रक ज्याला म्हणतात, त्याच्या आतही देवाणघेवाण चालू आहे. मग तिथे सुद्धा हे आकाश आहे. आणि त्याच्या आकाशाच्या आत तो बसलेला आहे. हा जो पुरुष म्हणून म्हटला आहे तो तिथे बसलेला आहे असा ठामपणे सांगतो. मी नुसता वरवर हृदय अर्थ घेऊन चालत नाही, इतक्या खोल जायला लागतं. आता पुरुष म्हणजे नेमकं काय? पुरुष याचा अर्थ ह्या मार्गातले लोक मानवातला नर असं समजतात. हा चुकीचा अर्थ आहे. पुरम उषती इति पुरुष अशी मी त्याची व्याख्या करतो. सगळे संस्कृत पंडित पुरे शेते इति पुरुष अशी व्याख्या करतात. पुरे शेते इति पुरुष म्हणजे काय? पुरामध्ये जो झोपलेला असतो तो पुरुष. आता झोपणे या अर्थी जो धातू आहे तो शी शयन करणेमधला हा शेंडी फोड्या शय आहे. पुरुष मध्ये श षटकोनातला शय. हा बदल का झाला संस्कृत पंडित सांगू शकत नाहीत. मी ते चुकतात हे नक्की म्हणायला पाहिजे. ऋषी काही चुकणार नाहीत, कारण त्यांनीच ही भाषा निर्माण केलेली आहे. त्यावेळी ऋषींची चूक होण्याची शक्यता नाही. चूक आजच्या संस्कृत पंडितांची होते. आणि म्हणून आपल्या शरीरात पुर म्हणजे शरीर, नव द्वारांचं शरीर म्हणजे पुर असं उपनिषदांनी सांगितलंय. नऊ द्वार म्हणजे खरं दोन डोळ्याचे भोक आहेत, नाकाचे दोन भोक आहेत, कानाचे दोन भोक आहेत, असे नऊ भोक आपल्याला सापडतात. म्हणजे नऊ द्वार आहेत आज जाय करायला ते शरीर. पण तिथे हा जो पुरुष आहे म्हणजे ती पुरुष नावची शक्ती आहे, ही कधीही झोपत नाही. ती झोपली तर तुमचा रामबोला झाला म्हणून समजा. तुम्ही श्रीखंड पुरीवर ताव देऊन झोपता, पण तो जो आतला पुरुष तो जागृत राहून ते पचवण्याचं काम करतो. आणि म्हणून जागे झाल्यावर पुन्हा विचारता आहे का थोडंसं श्रीखंड, मग पुन्हा श्रीखंड खायची तयारी. तो जर झोपला तर संपला, तुम्ही उठणारच नाही पुन्हा. मग लोक जमतील, तुम्हाला घेऊन जातील, स्मशानात जाऊन जाळून टाकतील. मग पुरम पुरे शेते इति पुरुष नाही, पुरम उषती इति पुरुष अशी व्याख्या मी शोधून काढली आहे. उष हा धातू आहे, संस्कृतमध्ये आहे, चांगला आहे आणि सगळ्या ठिकाणी तुम्हाला सापडतो. उष या धातूचे तीन अर्थ आहेत. एक म्हणजे जीवन कंठणे. रामायणात सीता म्हणते द्वादश समा उषित्वा, रामाच्या घरी 12 वर्ष घालून, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आनंदात जीवन कंठणे असा अर्थ तो आहे. आनंदात नाही, दुःखात नाही, पण जीवन कंठणे म्हणजे उष. ही जीवन कंठणेची क्रिया त्या शक्तीमुळे होत असते. म्हणून उष अगदी बरोबर, त्या पुराला जो जीवन कंठायला लावतो तो पुरुष, तीच शक्ती, तीच हे काम करते. उषेचा दुसरा अर्थ आहे जाळणे, ज्वलन करणे. आपल्या शरीरात ज्वलन होतं का? होतं, हे त्याचं ठाम उत्तर आहे. ज्वलन होणे म्हणजे अगदी आजच्या सायंटिफिक भाषेत प्राणवायूशी संयोग होणं म्हणजे ज्वलन. ऑक्सिजनशी कॉम्बिनेशन होणं म्हणजे ज्वलन. आपल्या शरीरात सतत ऑक्सिजनशी म्हणजे प्राणवायूशी संयोग घडत असतो, म्हणून आपल्या शरीरात सतत ज्वलन होत असतं. तुम्ही तुमच्या अंगाला असा हात लावून बघा, अंग गरम लागेल, कारण ते ज्वलन चालू आहे. ते करणारा कोण? तो पुरुष आहे, तोच हे करतोय. आणखीन तिसरा अर्थ पीडा देणे. तोच पुरुष आपल्या शरीरात जो बसलेला असतो तोच पीडा देतो तुम्हाला. तुम्ही म्हणा आपचा आमचाच पुरुष आम्हालाच कसा पीडा देतो? तुम्ही ज्यावेळी मनाने काहीतरी अत्याचार शरीरावर करता त्यावेळी पीडा देण्याचं काम तोच करतो. एक कुठलं तरी सिनेमा, 3-4 सिनेमे आणले, रात्रभर जागलात आणि 4 सिनेमे एका रात्रीत पाहिलेत, शरीरावर अत्याचार केला, डोळ्यांवर अत्याचार केलात, मग याला शिक्षा कोण देणार? तो देतो आत बसलेला. दुसऱ्या दिवशी उठताना डोकं दुखायला लागतं, ताप येतो, डोळे जळजळायला लागतात, भूक लागत नाही, ह्या सगळ्या पीडा देणारा तो आहे. म्हणून तो जो पुरुष आहे तोच या तिन्ही गोष्टी घडवत असतो, ज्वलन करत असतो, पीडा देत असतो आणि जीवन कंठण्याची क्रिया पण करतो. तो गेला की जीवन बंद पडलं. हे या पुरुष शब्दाचं वैशिष्ट्य. हे कुठल्याही संस्कृत पंडिताला कळलं नाही याचं मला आश्चर्य वाटतं. आणि माझ्यासारख्या संस्कृतशी फारसा संबंध नसलेल्या माणसाला कळलं, कारण ध्यान आणि समाधी हे दोन मार्ग आहेत आणि जे अध्यात्माने मुद्दाम सांगितलेले आहेत, उपनिषदांनीही सांगितलेले आहेत, हे तुम्हाला केलंच पाहिजे, त्यातूनच ब्रह्मविद्या प्राप्त होते. जडविद्या म्हणजे वेदांपासून सगळी पुढे जडविद्या आहे, ती इथे उपयोगी नाही. ब्रह्म जाणायचं असेल तर ब्रह्मविद्याच पाहिजे आणि ती सतत आपल्या स्वाध्यायातून मिळत असते. आपला आपण सतत अभ्यास करायचा असतो म्हणजे हे कळतं नाही ते कळत नाही. तुम्ही जे पुस्तकात वाचता त्याचं प्रमाण मिळायला पाहिजे आणि ते निसर्गातून मिळवायला लागतं. यासाठी या सगळ्या लोकांनी निसर्गाचाही अभ्यास खूप केला होता. हा जो आता तैत्तिरीय उपनिषदकार आहे याच्यामध्ये एक कथा थोडक्यात सांगितलेली आहे की भृगू होता, तो आपल्या पित्याकडे गेला वरुणाकडे, मला ब्रह्मविद्या शिकवा असं तो म्हणला. आता आज जी कल्पना आहे गुरुनी डोक्यावर हात ठेवला की विद्या मिळते, ही मूर्खपणाची कल्पना आहे. गुरुनी किती वेळा डोक्यावर हात मारला तरी विद्या मिळत नाही, ही स्वतः मिळवायला लागते. आणि हेच बरोबर उपनिषदाने सांगितलंय, हा भृगू आपल्याच पित्याकडे गेला, वरुण हा त्याचा पिता, ज्ञानी होता, त्याला म्हटलं मला ब्रह्मविद्या शिकवा, तो म्हणला मी कोण शिकवणारा, जा तू तपश्चर्या कर आणि विद्या शिकून घे. म्हणून तो गेला तपश्चर्या करायला. काही काळ तपश्चर्या म्हणजे निसर्गात जाऊन निरीक्षण करणं, मे तपश्चर्या ती केली आणि परत आला सांगत की अन्न आणि रस हेच ब्रह्म हे मला कळलं. तो म्हणलं बरोबर आहे, तुला कळलं ते बरोबर आहे, पण अजून सगळं कळलेलं नाही, पुन्हा जा तपश्चर्या कर. आता अन्न आणि रस हेच ब्रह्म आहे हे बरोबर आहे की नाही? सगळीकडे दिसतं आपल्याला, सगळीकडे आपल्या भोवती अन्न आणि रसमय देहच भरलेले आहेत. तुम्ही जे एकमेकाला बघता हे अन्न रसमय कोशच बघता. तुम्ही जे अन्न खाता त्या अन्नामध्ये रस असतो आणि रसामध्ये अन्न असतं. आंबा खाल्ला अन्न आणि रस दोन्ही आहे, अननस खाल्ला अन्न रस दोन्ही आहे, ऊसाचा रस पेलात अन्न रस दोन्ही आहे, सगळं तिथे आहे, काही नाही असं नाही. कोंबडी खाल्लीत तरी तिथे अन्न रसमय कोशच आहे, गाय मारून खाल्लीत अन्न रसमय कोशच आहे. म्हणून अन्न रसमय कोश सगळीकडे आहे, म्हणून अन्न सगळ्यात मोठं असं तो सांगत आला. म्हणून पुढे तो म्हणतोय अन्नम न निंद्यात, अन्नाची निंदा करू नका, अन्न नासाडू नका. आता त्या काळी 7-8 सहस्र वर्षापूर्वीचा हा काळ, अन्न मुबलक होतं तरी तो सांगतोय अन्नाची नासाडी करू नका. आज हिंदुस्थानला हे अत्यंत आवश्यक आहे. हिंदुस्थानमध्ये अन्नाची नासाडी खूप केली जाते. लोकसुद्धा आता आजच्या काळामध्ये बफे सिस्टीम चालू झालेली आहे. अगदी चांगले, आपल्याला पाहिजे तेवढं ताटलीत घ्यावं खावं, पण लोक ताटली भरभरून घेतात, अर्धवट खातात आणि टाकून देतात. अन्नाची नासाडी म्हणजे अन्नाची निंदा होते, म्हणजेच ब्रह्माची निंदा होते, म्हणून त्यांचं कधी भलं होत नाही. पुढे मग अगदी स्पष्ट वचन आहे अन्नम न निंद्यात, अन्न जास्त उत्पन्न करावं असंही त्यांनी आदेश दिलेला आहे. अन्न कमी करू नका, जास्त करा, आणि रांधाल ते चांगल्या मनाने रांधा, चांगलं अन्न रांधा आणि दुसऱ्याला चांगलंच द्या. किती सुंदर तत्वज्ञान त्यांनी सांगितलं बघा, सामान्य माणसाला कळेल पटेल असं ते तत्वज्ञान आहे. दुसऱ्याला काहीतरी द्या असं सांगतोय, आदराने द्या, द्यायचं तर आदराने द्या, नाही तर देऊच नका. पण आज काय करतात, भिकाऱ्याला 5 पैसे द्यायचे तर असे त्याच्या अंगावर भिरकवतात तुच्छपणे, हे नाही बरोबर. म्हणून त्यांनी सांगितलं द्यायचं ते आदराने द्या, नाही तर देऊ नका, तो काही तुमच्या मागे लागलेला नसतो, देऊ नका. इतकं बारीक सारीक विचार या लोकांनी केलेला आहे, हे सगळ्यात अतिशय महत्वाचं असं आहे. आणि म्हणून आजच्या जगात जर वागायचं असेल तर सायन्स आणि हे तत्वज्ञान यांचा मेळ घातला पाहिजे आणि त्याला धरून वागलं पाहिजे. तो मेळ आपल्या पूर्वज ऋषींनी घातलेला आहे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. धनाची निंदा पूर्वीच्या ऋषींनी केलेली नाही. आम्हाला धन पाहिजे, आम्हाला शिष्य पाहिजेत, गुरंढोरं पाहिजेत, शेळ्या मेंढ्या पाहिजेत, ही सगळी त्यांची मागणी आहे. आणि म्हणूनच व्याहृतीमध्ये भू भुवा स्वहा महा इथपर्यंत त्यांनी मजल गाठले, हे सगळं आम्हाला पाहिजे. ही पृथ्वी आमच्या मालकीची पाहिजे, वातावरण आमच्या मालकीचं पाहिजे, स्वर्गावरही आमचा अधिकार पाहिजे, महर लोकांवरही पाहिजे, इथपर्यंत मागणी आहे. आज ते खरोखरच आहे, हवाई हद्द असते, एवढं सांगून माझं व्याख्यान थांबवतो. नमस्ते.
0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात वेद आणि वेदातील विज्ञान या व्याख्यानमालेचा अखेरचा भाग. व्याख्याते ब्रह्मर्षी डॉक्टर प. वी. वर्तक. निर्मिती राजेश खेले. प्रस्तुती आणि ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत वेदांमधली वैज्ञानिक तत्व उलगडून दाखवणारी मालिका वेद आणि वेदातील विज्ञान. व्याख्याते होते ब्रह्मर्षी डॉक्टर प. व्ही. वर्तक. निर्मिती श्री राजेश खेले. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
1: आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आणि स्वर स्नेहल भाटकर.

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत पवार यांचं आणि स्वर आहे मधुबाला जव्हेरी यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7:00।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस। श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोतेहो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे विलासबुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: VSS प्रस्तुत अमृत वर्षा कार्यक्रमात श्री सिद्ध गोरक्षनाथांची शक्तिपात दीक्षा लाभलेले गुरुदेव मिलिंदनाथ यांच्या दिव्य साधनेचा, अनुभवांचा, आध्यात्मिक गीतांचा आणि ज्ञानाचा लाभ घेऊयात। दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका अमृत वर्षा।
0: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता। याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
2: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप। श्रोते हो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना। संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा।

आता ऐकूया ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
0: श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तिसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा। फोन नंबर आहे 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130। भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना। संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा।

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगतकल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:60. याचं पुनःप्रसारण 3:00.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातील हा 10वा श्लोक आपण बघतो आहोत. सदा सर्वदा प्रीती रामी धरावी, दुखाची स्वये सांडी जीवी करावी. देह दुःख हे सुख मानित जावे, विवेके सदा स्वस्वरूपी भरावे. सदा सर्वदा रामावर प्रेम करायला शिकावं. आपण जेवढं रामाचं स्मरण करू तेवढं त्याच्याबद्दलचं प्रेम वर्धिष्णू होतं, त्याच्याबद्दल आवड निर्माण होते आणि विस्मरणाने प्रेम कमी होतं. रामाची आवड लागेल तसं तसं देहाबद्दलची आवड, ओढ किंवा आसक्ती कमी होत जाते. रामाच्या स्मरणात, भजनात, पूजनात रंगू लागलो की देहाचा विसर पडू लागतो. सगुण रामाची उपासना करण्यापूर्वी त्याचं मूळ निर्गुण स्वरूप ते जाणून घ्यावं. देवपद आहे निर्गुण, पण त्या निर्गुणाशी एकरूप होण्यासाठी प्रथम ते निर्गुण त्या सगुण रूपाने, रामचंद्रांच्या रूपाने आपल्या समोर येते. त्याची पूजा अर्चा, भजन पूजन करावं आणि त्या सगुणाच्या आधारानं निर्गुणाकडे जावं म्हणून प्रथम रामचंद्रांचं स्मरण आणि देहभावाचं विस्मरण असा अभ्यास करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, प्रत्येकाच्या जीवनात सुखदुःखाचं प्रसंग येतात, त्यापैकी दुःखाचं प्रसंग हे हळूहळू विसरायला शिकावं आणि सुखाचे आनंदाचे क्षण असतील तेवढे आपण आठवत राहावं. कारण आत्मरूप हे आनंदरूप असल्यामुळे आपण जेवढे दुःख करू तेवढे आपण देहबुद्धीवर येऊ आणि जेवढे आनंदात राहू तेवढे आत्म्याच्या स्वरूपाच्या सन्निधीत जाऊ. कारण आत्मा स्वयं सच्चिदानंद रूप आहे आणि आपण तेच आहोत हा बोध ठसण्यासाठी सदैव प्रसन्न आनंदी राहावं. याच्याही पुढं जाऊन देह दुःखते सुख मानित जावे असं म्हटलं आहे. देहदुःखानं देहावरची आसक्ती कमी होते, भगवंताचं स्मरण जास्त होतं. कुंतीनं तर भगवंताजवळ दुःखच मागितलेलं आहे. आनंदाच्या काळात भगवंताचं विस्मरण होतं आणि आपलं पुण्य खर्ची पडतं म्हणून अगदी जाणीवपूर्वक सुखाच्या काळात भगवत स्मरण करत राहावं. सामान्यतः दृश्य वस्तूकडे मनुष्याची ओढ आकर्षण असतं आणि भगवंत अदृश्य आहे त्यामुळे त्याचं स्मरण सतत राहत नाही. तथापि साधकाने दृश्य विश्वाची अंतःकरणातील जागा भगवंताच्या स्मरणानं भरून काढावी. साधनेनं, ध्याननामानं मन निर्मळ झालं तर त्या जागी रामकृष्ण येऊन वस्ती करतात. समर्थांचं म्हणणं, वस्तुरूप झालेलं मन भगवत स्मरणानं भगवद्रूप होतं. मनाचा स्वभाव असा आहे की त्याला ज्याची गोडी लागावी तशी लागते म्हणून प्रथम प्रयत्नपूर्वक बहिर्मुख मनाला अंतर्मुख होण्याची गोडी लागावी. विवेकाच्या सहाय्याने आत्मा काय, अनात्मा काय हे ओळखून मन आत्म्याच्या ठिकाणी स्वस्वरूपात कसे क्षण क्षण लीन होत जाईल ते पाहावं. मन एकदा अंतर्मुख झालं की ते स्वरूपातच स्थित होतं. हेच ध्येय साधकाला प्राप्त करून घ्यायचं आहे. त्यासाठीच मनाला सांगितलं, रामावर, आत्मरामावर प्रेम कर, दुःखाचा विसर पडू दे, देह दुःखाचा आनंदाने स्वीकार कर आणि विवेकपूर्वक स्वरूपाशी मिळून जा. हरिओम तत्सत. श्रीराम.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोते हो, भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तिसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तिसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर सुहास शामगावकर.

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.
0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, भक्तीसुधावरून सादर करत आहोत VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्रीसिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारदन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
3: श्रोते हो, नमस्कार. अमृत वर्षा या कार्यक्रमात मी विनीता पिंपळखरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मिलिंद दादा आपल्या स्टुडिओमध्ये आलेले. दादा नमस्कार.
4: नमस्कार.
3: आता ना पुण्यामध्ये नुकतीच वारी येऊन गेली आणि ते सगळं बघत असताना मला असं वाटतं की महाराष्ट्राचं केवढं वैभव आहे. म्हणजे खेड्यापाड्यातनं लाखो लोक निघतात आणि चालत चालत पंढरपूरला पंढरीनाथाचं दर्शन घ्यायला जातात. हे सगळं अद्भुत आहे असं मला वाटतं, नाही का?
4: अगदी खरंय. ज्ञानेश्वर माऊलींच्या पासून ती वारी आपल्याला माहिती आहे निघालेली. तर आळंदी पासून पंढरपूर पर्यंत असा तिचा सगळा प्रवास आपल्याला दिसतो. तर या वारीबद्दलच सेशन मध्ये प्रश्न विचारला गेला होता. तर मला आश्चर्य वाटतं की नाथांनी त्याचा इतका सुंदर अर्थ सांगितला की आपल्या ज्या आरत्या आहेत त्यातली देवीची आरती आहे, दुर्गे दुर्घट भारी तुझमिण संसारी अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी. तर वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर वारीचा तिथे जो सांगितलेला अर्थ आहे तो किती सुंदर आहे, तोच इथे पण ज्ञानेश्वर माऊलींच्या मनामध्ये नक्की असणार आहे. तर वारी वारी जन्म मरणाते वारी, जन्म आणि मरणाची जी वारी आहे ती त्यांनी एकदा वारी म्हटलेली नाही, तर त्यांनी दोन वेळा वारी म्हटलं. वारी वारी जन्म मरणाते वारी, ओके ना? हारी पडलो आता संकट निवारी. तर जन्म मरणाचं जे चक्र आहे त्या चक्राच्या वारीमध्ये मी अडकलेलो आहे, पूर्णपणे हारलेलो आहे, म्हणजे मी पुन्हा पुन्हा त्या चक्रामध्ये अडकतोय. तर या संकटातून मला सोडव, म्हणजे जन्म मरणाच्या संकटातून माझी सुटका कर असं त्या देवीला म्हणजे शक्तीला त्यांनी सांगितलेलं आहे. प्रकृती ही पण शक्ती आहे, माया ही पण शक्ती आहे, जननी ही पण शक्ती आहे, स्त्री ही तर शक्ती आहेच आहे. म्हणजे सगळी शक्तीची रूपं आहेत ती आपल्याला दिसतात की अडचणीच्या किंवा संकटाच्या काळामध्ये वाचवण्यासाठी शक्तीच आपल्याला उपयोगी पडताना दिसते. शंकराचार्यांच्या भवान्यष्टकम मध्ये सुद्धा न तातो न माता ना बंधुर न दाता इथून जी सुरुवात होते, तर गतिस्त्वम गतिस्त्वम त्वम एका भवानी, इथं भवानीचाच उच्चार केलेला दिसतो की आई तू मला वाचवायला ये. शिवाजी महाराजांना सुद्धा भवानी मातेने दर्शन दिलं आणि तलवार दिली आणि त्यांनी पराक्रम गाजवला. या कथेमध्ये सुद्धा भवानीच त्यांच्या मदतीला धावून आलेली दिसते.
3: देवी तत्व आहे,
4: देवी तत्वच देवतांच्या संरक्षणासाठी सुद्धा तीच धावून येते.
3: पण मग ही जी वारी आहे आता लोक पायी करतात, तर त्या वारीचा या वारीशी संबंध, म्हणजे ते त्याचं प्रतिकात्मकता आहे का? ती
4: प्रतिकात्मकता अशी आहे की मी जे देवीच्या आरतीमध्ये म्हटलं त्याचा मुद्दाम उल्लेख यासाठी केला की गणपतीची आरती असेल किंवा शंकराची आरती असेल तर त्याच्यामध्ये चांगलं कर आणि सुखकर्ता दुःखकर्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची वगैरे आणि मग पुढे गणपतीचं वर्णन आहे सगळं.
3: हो हो.
4: पण देवीच्या आरतीमध्ये मला या संकटातून वाचव असं म्हणत आणि तिथे या वारीचा जो उल्लेख आहे तो जन्म मरणाच्या चक्रातनं भेदून मला पुढच्या डायमेन्शन मध्ये घेऊन जा किंवा पुढच्या उत्थानाच्या दिशेने घेऊन जा. आपण आता म्हणतो की आळंदी पासून पंढरपूर, तर जगतापासून ते परमात्म्यापर्यंत असा तो प्रवास करणे म्हणजे ती वारी, हे प्रतिकात्मक आहे. आणि सगळे संत हे आपले गुरु आहेत, तर आपल्या गुरुच्या सानिध्यामध्ये हा संपूर्ण प्रवास केला तर पंढरपूरचा विठ्ठल म्हणजे परमात्मा याच्या पायापर्यंत आपण पोहोचतो, म्हणजे आपलं उत्थान होतं आणि आपण आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचतो असं ते वारीचं प्रतीक आहे. मूळ वारी कसली आहे? जन्म मरणाची, त्या चक्राची. पण गुरुच्या कृपेनी तो प्रवास करता करता उत्थान मिळवून तुम्ही आपल्या अंतिम लक्ष्यापर्यंत पोहोचता. तर त्याचे बरेच संदर्भ सेशन मध्ये मी सांगितले होते, आपण वेळेअभावी ते इथे घेत नाही होत. तर ही वारी अत्यंत दिव्य अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला ही पण कथा मागे सांगण्यात आलेली आहे नाथांच्याकडून की तुकाराम बुवांना एका वर्षी वारीला जाता आलं नाही, तर सगळ्यांनी त्यांना नावं ठेवली की वारी तुम्ही न करता घरामध्ये अडचणी आहेत म्हणून तुम्ही इथे थांबताय. तर त्यांनी क्षमा मागितली आणि एक गाठोडं बांधून त्यांनी त्यांच्या वारकरी बंधूंच्या हातात दिलं आणि ते म्हणाले की हे गाठोडं जे आहे ते तुम्ही पंढरपूरच्या विठ्ठल माऊलीच्या पायावरती टेकवा आणि परत घेऊन या. आणि सगळ्यांनी हो म्हटलं. टाळाच्या गजरामध्ये विठोबाचं नाव घेत सगळेजण पंढरपूरच्या दिशेने निघाले आनंदाने नाचत गात. पंढरपूरला गेल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेत असताना ते तुकाराम महाराजांनी दिलेलं गाठोडं जे आहे ते त्यांनी विठोबाच्या पायावरती टेकवलं आणि परत निघाले. जसे वारीवरनं आले तसं त्यांनी ते गाठोडं तुकाराम बुवांच्या हातात दिलं आणि म्हणाले काय तुकोबा तुम्ही किती कमनशिबी आहात की पंढरपूरला तुम्हाला विठोबाचं दर्शन पण नाही घ्यायला यायला जमलं. तुकाराम महाराजांनी क्षमा मागितली आणि ते म्हणले की आता तुम्ही सगळे आला आहात वारीमधून तर मला तुम्ही सेवा करण्याची संधी द्या आणि माझ्याकडे जेवण करण्यासाठी या. तर सगळेजण जेवायला त्यांच्या घरी जमले, पंगत बसली आणि सगळे पदार्थ वाढल्यानंतर सगळ्यांनी जेवण सुरू केलं आणि कारल्याची भाजी तोंडात घातल्या घातल्या सगळ्यांनी थुंकायला सुरुवात केली की केवढं कडू जहर कारलं आहे त्याची तुम्ही भाजी आम्हाला करून वाढली. तर हसून तुकाराम बुवा म्हटले अरे अरे कारलं हे अख्खं पंढरपूरच्या विठोबाच्या पायावर नेऊन टेकवलं तरी त्या कारल्याचा कडूपणा जाऊन गोडवा कसा का नाही आला मला आश्चर्य वाटतं. आणि सगळ्या तिथे जमलेल्या वारकरी बंधूंना समजलं की तुकाराम महाराज काय सांगायचा प्रयत्न करतात. तर वारीच्या अशा अनेक कथा आपल्याला दिसतील की त्याच्यातून हे ज्ञान पण झालं की नुसतं मूर्तीवरती डोकं टेकून विठोबा लाभणार नाहीये तर तो विठोबा तुमच्या मनात हृदयात जळीस्थळी काष्टी प्रत्येक क्षणी तुमच्या स्मरणामध्ये असला पाहिजे. आपल्याला अशी पण कथा माहितीये की एका संतांनी देह ठेवला तर त्यांच्या हाडांमधून विठ्ठल विठ्ठलचा गजर ऐकू यायला लागला. म्हणजे त्या हाडापर्यंत ते विठ्ठल नाम रुजलेलं मुरलेलं आपल्याला दिसतं. हे खरं भक्तीचं स्वरूप आहे. नाथ म्हणतात भक्त होणं सोपं नाही आहे. भक्त कोण खरे आपण म्हणतो मीराबाई भक्त प्रल्हाद ओके नाही जनाबाई संत तुकाराम संत ज्ञानेश्वर हे खरे भक्त कारण त्यांची प्रत्येक क्षणी परीक्षा घेतली गेली आणि टोकाची परीक्षा घेतली गेली. तर त्यांनी प्रत्येक परीक्षेला अगदी प्रेमपूर्वक तोंड दिलं आणि त्याच्यात ते उत्तम 100 पैकी 100 मार्कांनी पास झाले. असा कुठला भक्त आपल्याला आजच्या काळामध्ये जर दिसला तर त्याचे पाय धरले पाहिजेत की तो खरा भक्त आहे. ओके ने जसं आपण म्हणतो की आय लव्ह यू आणि आय लव्ह माय डॉग तर प्रेमाची व्याख्या आपण किंवा आय लव्ह फूड आय लव्ह चायनीज फूड तर वस्तू माणसं या सगळ्यांना आपण एक जनरल प्रेम असं म्हणतो. नाथ म्हणतात सच्चा प्रेम तो मुक्ती है बाकी सब आसक्ती है. तसं वारीमध्ये जाणारे हे मैलोन मैल चालणारे जे वारकरी आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा जे सच्चे भक्त आहेत जे सच्चे साधक आहेत पांडुरंगाचे तर त्यांच्यामुळे ही वारी खऱ्या अर्थाने दिव्य असते. तर अशी ही वारी त्यातल्या भक्तीमुळे अजूनही तेवढीच प्रसिद्ध आहे असं आपल्याला दिसतं.
3: हो प्रश्नच नाही. आणि या सगळ्यातूनच एक महाराष्ट्रामध्ये जे आध्यात्मिक पाया आहे महाराष्ट्राला
4: हो
3: हे एका प्रकारे सिद्ध होतं आणि ते किती छान आहे की एकमेका लागतील पायी असे ते आहेत. त्याच्यामध्ये कोणीच उच्च आणि नीच भाव नाही. खूपच सुंदर.
4: त्याच्यामध्ये अजून एक गंमत मला सांगावीशी वाटते की ज्ञानेश्वरांनी जेव्हा ती वारी आळंदीवरनं सुरू केली निघाले आणि पंढरपूरला पोहोचले तर त्या काळामध्ये काही मीडिया नव्हता, फोन नव्हते, प्रसिद्धी नव्हती, जाण्यायेण्याचे रस्ते सुद्धा डांबराचे नव्हते. व्हेकल्स नव्हती सहजपणाने लोकांना जाता येता येईल, लोकांना कम्युनिकेट करता येईल प्रत्येक गावामध्ये अशीही काही व्यवस्था नव्हती. पण तरी आळंदीवरनं ज्ञानेश्वर माऊली निघाले असतील तेव्हा त्यांना जोडत गेलेली अनेक लोक तेव्हा ती शेकडोच्या संख्येने असतील तर हळूहळू ती कशी जोडली गेली आणि मग एक परंपरा कशी निर्माण झाली हे सगळं अद्भुत आहे. हो की नाही की आज आपण एखादी छोटीशी गोष्ट केली तर त्याची प्रसिद्धी करण्यासाठी आपल्याकडे केवढ्या गोष्टी
3: उपलब्ध
4: आहेत त्यावेळेला ह्या काहीच नव्हत्या आणि तरी आता 1200 पासून म्हणजे जवळजवळ 800-850 वर्ष झाली ही वारी चालू आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वारकऱ्यांची संख्या वाढतीये. ते बघणाऱ्या लोकांची संख्या वाढतीये, त्याच्यासाठी सामाजिक कार्य करणाऱ्या जनतेची संख्या वाढतीये. तर हे सगळंच अद्भुत आहे आणि याच्या मागे परमेश्वरी अधिष्ठान असल्याशिवाय हे असं होऊ शकत नाही.
3: खरंच अगदी छान, अगदी खरंय दादा. इवन आपल्या साधनेमध्ये सुद्धा हा अनुभव येतो. तुम्ही साधनेमध्ये काही वेळा ज्ञानेश्वर माऊली किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गाणी घेत असता.
4: हो हो.
3: पण मला एक असं विचाराव असं वाटतं की साधना जेव्हा संपते आणि तुम्ही जेव्हा आम्हाला म्हणता की डोळे उघडायला हरकत नाही, त्याच्यानंतर सुद्धा तुम्ही काही वेळा माऊलींचे किंवा तुकाराम महाराजांचे अभंग गुणगुणत राहता बराच वेळ आणि आमचे डोळे त्यामुळे उघडतच नाहीत. हे कशामुळे होतं?
4: ही त्या सगळ्यांची कृपा आहे. तर होतं असं की आता आपण वारीचा उल्लेख केला आणि त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज हे जे सगळे वारीचे मेरूमणी आपण म्हणतो, सगळे संत, तर साधनेच्या वेळेला अनेक वेळेला ते तिथे हजर असतात, ते कृपा करत असतात आणि एनर्जीचा फ्लो आपल्याला जो येत असतो की साधना सुरू होण्याच्या क्षणीच सगळ्यांचे डोळे मिटले जातात, जे 1.5 तास 2 तास उघडले जात नाहीत आणि साधनेमध्ये काय काय दिव्य अनुभूती येत असतात, तर ही सगळी त्यांची कृपा असते. तर साधना संपली असं जेव्हा मी जाहीर करतो त्यावेळेला नाथांचा किंवा ज्ञानेश्वर माऊलींचा किंवा तुकाराम महाराजांचा तिथे आदेश येतो की हा अभंग गा. तर अनेक वेळेला असं होतं की मी म्हणतो आता साधना संपली आहे असं मी डिक्लेअर केलंय, तर लोक आता जायच्या तयारीत असतील, उठायच्या तयारीत असतील, कुणाचे डोळे उघडले असतील, तर आता मी गुणगुणणं म्हणजे कसं होणार हे. तर त्यांचा आदेश असल्यामुळे अर्थात मलाही ते गुणगुणायला आवडतच असतं, फक्त साधकांच्या सोयीसाठी मला असं वाटतं की थांबावं, नाहीतर मला थांबवलं नाही तर मी अजून 2 तास साधना घेईन अशी स्थिती असते. तर त्यांचा आदेश येतो की पर्टिक्युलर हे गीत गा, हे गाणं गा किंवा हा अभंग गा. तर ज्ञानेश्वर माऊलींचं बऱ्याच वेळेला मी गातो, ओम नमो जी आद्य असेल किंवा पसायदान असेल, ऋणुझुणुरे असेल, कुठल्याही अभंगांच्या बद्दल ते आदेश देतात तो मी गातो, किंवा गणपतीचं गाणं अनेक वेळेला नाच सांगतात. तर आपण जी साधना केलेली असते ती तर त्यांनीच दिलेली आहे, ती तर दिव्य आहेच, पण जाता जाता साधकांनी या अभंगांच्या रचनेतनं निर्माण झालेली स्पंदन आहे ती अति दिव्य आहे, ती बरोबर घेऊन जावी, ती त्यांच्या ऑरामध्ये, त्यांच्या बॉडीमध्ये, त्यांच्या पंचकोशांमध्ये ती मुरावीत आणि ती ते घरी घेऊन जावेत. कारण त्याचा नंतर जेव्हा तुम्ही विचार करता, आचरण करता, त्याच्यामध्ये अतिशय सहजपणाने परिणाम होत असतो.
3: हो,
4: तर
3: खरे छान वाटतं तेव्हा.
4: हो,
3: एक तर तुम्ही गाता इतके सुंदर आणि येणारी स्पंदनं तर अतिशय सुंदर असतात.
4: हो,
3: आणि आपली साधना आहे खरंच परमानंद देणारी गोष्ट, यात काही शंका नाही. श्रोतेहो, आज आपण इथेच थांबूया. काही काळ वारीबरोबर चालतोय असं आपल्याला वाटलं ना, तो पण अनुभव किती छान आहे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद. आमच्या वैश्विक सिद्ध साधनेशी जोडलं जायचं असेल तर फेसबुकवरचं आमचं अकाउंट आहे BSS मिशन, इंस्टाग्राम अकाउंट नित्योपनिषद, वेबसाईट www.vssmission.in, यूट्यूब चॅनल VSS मिशन. त्यावर तुम्हाला अनेक आध्यात्मिक कार्यक्रम बघायला मिळतील. तुम्हाला काही आध्यात्मिक प्रश्न असतील तर आम्हाला ईमेल करा. आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com आणि फोन नंबर आहे 9183087885000. पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोड मध्ये. अलक्ष निरंजन.
1: VSS च्या आरंभ प्रकाशनाचे सर्व ग्रंथ म्हणजे श्री सिद्ध शिव गोरक्षनाथांचे दिव्य विचारधन आहे.
2: अत्यंत सखोल सत्यार्थ असलेले हे दिव्य ग्रंथ वाचणाऱ्या प्रत्येकाचं आयुष्य उजळून टाकतात. नाथ गीता, नाथ भागवत,
1: नाथ पतंजली योग, अष्टावक्र नाथ गीता इत्यादी अनेक दिव्य ग्रंथ आमच्याकडे उपलब्ध आहेत.
2: आमचा ईमेल ऍड्रेस आहे vssmeditation@gmail.com
1: आणि मोबाईल क्रमांक आहे 9881463305.
0: आत्ताच आपण ऐकलात VSS प्रस्तुत विशेष संयोजित कार्यक्रम अमृत वर्षा.
5: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक. या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तिसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना. संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
1: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत भविष्य पुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

0: सुमंत ऋषी सांगतायत की ब्रह्मदेव आणि कार्तिकेय यांच्यात झालेला संवाद मी सांगतो, सूर्य महात्म्या संदर्भातच आहे. कार्तिकेयाने म्हटलं ब्रह्मदेवाला की मी सूर्य लोकाला गेलेला असताना एक विशेष असं दृश्य बघितलं, विलक्षण दृश्य बघितलं. हे दृश्य बघून सुद्धा मला मोठं आश्चर्य वाटलं. ते दृश्य त्याचा अर्धवोध जेव्हा झाला आणि ते ब्रह्मदेवालाही त्याचं कारण विचारताय, ब्रह्मदेवाने त्या प्रसंगासंदर्भात सांगितलं की एक व्यक्ती जेव्हा त्या दिव्य विमानामध्ये बसून सूर्यलोकामध्ये त्याचं आगमन झालं तेव्हा सूर्यनारायण स्वतःच्या सिंहासनावरून उठलेत आणि त्या व्यक्तीला त्या सिंहासनावर विराजमान केलं. एवढा मान दिला, एवढा दर्जा त्याला प्राप्त झाला. कशामुळे प्राप्त झाला? स्वतः हात धरून सूर्यनारायण त्याला त्या आसनावर बसवत आहेत. काय असेल त्या व्यक्तीचं सामर्थ्य, काय केलं असेल सत्कर्म त्याने? त्यावेळेला त्याचं जो वृत्तांत या ठिकाणी सांगितला, तर हा पृथ्वीवरती या अयोध्या नगरीमध्ये राहणारा एक धनपाल नावाचा वैश्य, त्याने आपल्याकडे जे काही संपत्ती आहे, पैसा आहे, त्याच्यातून सूर्य मंदिर निर्माण केलं आणि हे सूर्य मंदिर निर्माण करून त्या सूर्य मंदिरामध्ये सूर्य महात्म्य वाचावं, पुराण वाचावं, त्याची कथा सांगावी याची व्यवस्था केली. आणि कालांतराने या व्यक्तीचा मृत्यू झाला. जीवनभर त्याने सूर्य महात्म्य वाढवण्यासाठी प्रयत्न केला किंवा सूर्यपुराण हे सांगण्यासाठी हे केलं आणि त्याचा परिणाम असा झाला की त्याला प्रत्यक्ष सूर्यदेवाने आपलं स्थान देऊ केलं, इतकी कृपा त्याच्यावर झाली. दुसरा जो होता तोही त्याच ठिकाणी राहणारा, पण त्याने पुराण श्रवण केलं आणि ते पुराण श्रवण करून त्याने केवळ दानदक्षिणा दिली किंवा सत्कार काय त्याला जे यथायोग्य करायचं त्याने केलं, श्रवण केलंय. एकाने आयोजन केलं, एकाने श्रवण केलं, तरी सुद्धा दोघांना जर एवढा सन्मान सूर्यदेवतेकडून प्राप्त झाला. या ज्या कथा या ठिकाणी सांगितल्या त्यात सूर्यदेवांचं, भगवान सूर्यनारायणचं वाक्य आहे की असे जे कोणी लोक आहेत ते मला किती प्रिय आहेत की न यमो न यमी चापी न मंदो न मनुस्तथा तपती न तथा अनविष्टा यथेष्टो वाचको मम. जे कोणी असे महात्म्य सांगणारे ऐकणारे आहेत, माझ्याबद्दलचं महात्म्य सांगणारे आहेत, ते इतके मला प्रिय आहेत की मला माझा परिवार सुद्धा तेवढा प्रिय नाही. न यमो यमराज माझा मुलगा असून सुद्धा, न यमी यमुना नाही, न मंदो शनैश्चर नाही, न मनु माझा पुत्र मनु सुद्धा मला प्रिय नाही, पत्नी सुद्धा प्रिय नाही, जेवढाही व्यक्ती मला प्रिय असते. म्हणून सूर्याच्याकडून सूर्य महात्म्य आयोजन करणारा, श्रवण करणाऱ्याला, सांगणाऱ्याला सुद्धा तेवढा लाभ झाला. नाहीतर सुखदेवाने सुद्धा कथेच्या बाबतीत सांगितलंच आहे की वक्तारम पृच्छकम श्रोत्रुम तत्पाद सलिलम. जी तिघही पवित्र होतात, भगवंताची कथा ऐकणारे, ऐकवणारे आणि विचारणारे सुद्धा तिघही पवित्र होतात. वक्तारम पृच्छकम श्रोत्रुम. तसं या ठिकाणी सूर्याद्वारा या दोघांचा जो सन्मान झाला त्याबद्दलचं वर्णन आलं. अशा रीतीने सूर्य हा विषय या ठिकाणी जो बघितला आहे, मोठा विस्तृत भाग आहे. आपण केवळ सूर्य या विषयावरतीच थांबून चालणार नाही, पुढे सरकावं लागेल. पुढच्या ज्या तिथी संबंधाने म्हटलंय, म्हणजे एकंदर ज्या प्रतिपदा तिथी, ब्रह्मदेवाचं प्रतिपादन, ती अग्नीची तिथी मानली जाते. द्वितीय अश्विन कुमारांची तिथी अथवा पुन्हा ब्रह्मदेवाचाही भाग त्यामध्ये आहे. तृतीय गौरी आणि कुबेर यांच्या संबंधातली तिथी आहे. चतुर्थी गणेशासंबंधीची तिथी आहे. पंचमी नागदेवतेची तिथी म्हटली. षष्ठी कार्तिकेय आणि सप्तमी सूर्य. अष्टमी तिथी रुद्रासंबंधाने सांगितली या ठिकाणी. रुद्रदेवतेची तिथी म्हटलेली आहे. नवमी तिथी देवीच्या संदर्भात म्हटली. अर्थात या तिथींचा केवळ उल्लेख केला आहे, त्याचा कथाभाग या ठिकाणी मांडलेला नाही. कारण पुन्हा तेच भविष्य पुराण सूर्य यासाठी सूर्याचं विशेष वर्णन केलेलं आहे. दशमी तिथी यमराजांची तिथी म्हटलेली आहे. दशमी तिथी यमराजांची तिथी म्हटली आणि एकादशी ही विश्वे देवांची तिथी आहे आणि द्वादशी ही विष्णूंसाठी तिथी आहे. म्हणून द्वादशी तिथी जेव्हा स्मार्त आणि भागवत एकादशीचा जो विवाद असतो तो यासाठीच आहे. दशमी विद्ध तिथी निषिद्ध मानली भागवत संप्रदायामध्ये. जी एकादशी सह द्वादशी तिथी तिला एकादशीचं मानण्यात आलं. एकादशी विद्ध तिथी पाहिजे, द्वादशी दशमी विद्ध तिथी मानली नाही. की ज्या दिवशी दशमी आणि एकादशी एकत्र असेल ती तिथी भागवत संप्रदायासाठी मानली नाही. याचं कारण असं आहे की द्वादशी ही तिथी विष्णूंची तिथी आहे म्हणून द्वादशीला सर्वाधिक महत्व आहे. कोणा एकादशीला कसं काय महत्व दिलं, पण एकादशी सह द्वादशी असा विचार जो आहे. त्रयोदशी ही कामदेवाची तिथी म्हटली आणि चतुर्दशी ही अथवा शिवरात्रीसह असणारी प्रदोष काळ म्हणा चतुर्दशी ही शिवशंकराची तिथी मानली आणि अमावस्या ही पितरांची तिथी म्हटली. अशा रीतीने या सर्व तिथींचा उल्लेख या ठिकाणी येतो. तसंच या ब्रह्मपर्वामध्ये जी भगवान सूर्यनारायणाचा विषय तो मोठ्या विस्तृत रीतीने मांडलेला आतापर्यंत आहे तो बघण्याचा प्रयत्न केला. शेवटी स्वतः भगवान सूर्यनारायण या ज्या सांगतात तेवढा उल्लेख करून आपण ब्रह्मपर्वाला विराम देऊन पुढच्या पर्वामध्ये प्रवेश करू. बरासा विस्तृत विषय आहे ब्रह्मपर्वाचा. पण आता भगवान सूर्यनारायण स्वतः जे सांगतात की सांबाने सहस्त्र नामासह स्तुती केली हे म्हटलंय, पण त्यातही स्वतः भगवान सूर्यदेव सांगतायत की सहस्त्र नाम नाही पण माझे हे 21 नावं जरी घेतलेत तरी ती व्यक्ती मला अतिशय प्रिय असते. 21 नामांचा विषय, जे सहस्त्र नामाचं फल आहे तेच 21 नामातही प्राप्त होतं हे सूर्यवचन आहे. वैकर्तनो विवस्वांश्च मार्तंडो भास्करो रवी लोक प्रकाशकः श्रीमान लोक चक्षुर ग्रहेश्वरः लोक साक्षी त्रिलोकेशः कर्ता हर्ता तस्मिन् स्त्रः तपनस्तापनश्चैव शुचिसप्ताश्ववाहन गमस्थिहस्तो ब्रह्माच सर्वदेव नमस्कृतः. अशी 21 नाम सूर्याची आहेत. त्यातलं पहिलं नाव आहे विकर्तन. सूर्याचं पहिलं नाव आहे विकर्तन. म्हणून तर अर्थात कर्णाचं नाव वैकर्तन हे वेगळ्या दृष्टीने पडलं. कर्णाचं एक नाव आहे वैकर्तन. कर्णाच्या अंगावरती उपजत जी कवचकुंडलं आहेत आणि ती कवचकुंडलं छेदल्यानंतर त्याला वैकर्तन म्हटलंय. कर्णाला अंगावरची कवचकुंडलं काढून घेतल्यानंतर वैकर्तन म्हटलंय. पण इथं सूर्याचं नाव अर्थात विकर्तन दोन्ही दृष्टीनं तो सूर्याचा पुत्र म्हणून तो वैकर्तनही होतो, कवचकुंडलं काढून घेतलं म्हणून सुद्धा वैकर्तन तो होतो. इथं विकर्तन या शब्दाचा खरा अर्थ काय आहे तो मांडलेला आहे. तो विकर्तन म्हणजे विपरीत गोष्टींना दूर करणारा, विपत्तींना दूर करणारा तो विकर्तन आहे. ज्या ज्या काही विपत्ती येणार असेल त्या विपत्तींना दूर करणारा तो विकर्तन. दुसरं नाम सांगितलंय की वैकर्तनो विवस्वांश्च. विवस्वान हे नाम सांगितलं अर्थात विवस्वान म्हणजे जो अखंड प्रकाशमय आहे. प्रकाश पुंज म्हणण्यापेक्षा त्याला दुसरं शब्दच नाही त्यासाठी. प्रकाश म्हणजे प्रकाश, अखंड प्रकाश रूप. किंबहुना प्रकाश शब्दाला अर्थ प्राप्त होईल त्याच्यामुळे. प्रकाश या शब्दाला खरा अर्थ प्राप्त होतो सूर्यामुळे. म्हणून विवस्वान म्हणजे अखंड प्रकाश रूप जो आहे तो हा त्याचा अर्थ आहे. तिसरं नाम ज्याचं मार्तंड म्हटलं की जणू तो मृत स्वरूपात असलेल्या या अंड्यामध्ये बराच काळ त्याने निवास केला आणि मग प्रकट झाला म्हणून तो मारतंड आहे. मृत स्वरूप असणारं अंड जे हिरण्यांड म्हणून नंतर आहे, पण आधी मारतंड. ब्रह्मांडाच्या बाबतीत तसंच म्हटलंय, ब्रह्मांडाची जेव्हा निर्मिती किंवा विराट पुरुषाची निर्मिती श्रीमद भागवतामध्ये मांडलेली आहे की विराट अंड निर्माण झालाय. सहस्त्र परिवत्सरान हजारो वर्षपर्यंत ते अंड जलामध्ये व्याप्त आहे, पाण्यात पडलेलं आहे, जलाने व्याप्त आहे. सहस्त्र परिवत्सरान मृतेंड एष एतस्मिन, ते मृत स्वरूपात आहे, चलन वलन करू शकत नाही. अनेक गोष्टी निर्माण झालेल्या आहेत तरी ते चलन वलन करू शकत नाही, म्हणजे हे निष्क्रिय स्वरूपामध्ये आहे. पण जेव्हा चैतन्याने त्याच्यामध्ये प्रवेश केला, ब्रह्माने त्याच्यात प्रवेश केला, तेव्हा ते मृतांड ब्रह्मांडात परिवर्तन झालं, त्याचं सुरू होतं. नाहीतरी काय मोठा कारखाना निर्माण केला आहे, मोठी मशिनरी सगळी बसवलेली आहे, पण ती सगळी निष्क्रिय असते जोपर्यंत एक बटन दाबत नाही तोपर्यंत. जेव्हा तो प्रवाह सुरू झाला की ती सगळी चक्र आपोआप फिरू लागतात, त्याला म्हणतात ब्रह्मांड. सगळी चक्र आपोआप फिरू लागतात, पण ते एक बटन, ती चैतन्य रूपे जेव्हा ऊर्जा आतमध्ये शिरली की सगळं ब्रह्मांड म्हणून ते होतं, नाही तर मृतांड, मृतांड स्वरूपामध्ये असत. तसं या ठिकाणी मार्तंड हे नाव जे आहे की जो ज्याने अनेक दिवसपर्यंत मृत स्वरूपात त्या अंड्यात कालावधी व्यतीत केला आणि मग नंतर प्रकट झालेला आहे. त्याचप्रमाणे भास्कर हे नाम आहे. आता विवस्वान म्हणजे स्वतः प्रकाश रूप आहे आणि भास्कर म्हणजे स्वतः पासून इतरांना प्रकाशमय करणारा, दुसऱ्यांना प्रकाशित करणारा, तेजस्विता पुरवणारा तो भास्कर आहे. दुसऱ्यांना अर्थात दुसऱ्यांच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण करून त्यांना तेजोहीन करणारा भास्कर नाही. नाहीतर अशोक नामाचा अर्थ तो म्हटलं ना की अशोक म्हटला कायम शोक करत राहतो, अशातला भाग. आता भास्कर दुसऱ्यांना उत्तेजित करणारा, प्रेरित करणारा, त्यांना संजीवनी देणारा तसा आहे तो भास्कर. नंतर या ठिकाणी जे वैकर्तनो विवस्वांश मारतंडो भास्करो रवी हाय, या ठिकाणी तेजासंबंधीचं हे नाम आहे. लोक प्रकाशक, लोक प्रकाशक विविध लोकालोक जे आहेत त्यांनाही प्रकाश प्राप्त करून देणार आहे. श्रीमान हे नाम आहे या ठिकाणी. श्रीमान अर्थात ऐश्वर, या दृष्टीने हा श्रीमान शब्द आहे की ज्याच्यामुळे समृद्धी ऐश्वर म्हणजे तेजस्विता प्राप्त होते. आठवं नाम सांगितलं भगवान सूर्यनारायण, त्यांचं नाव आहे लोकचक्षुः. प्रत्येकाकडे ज्याची दृष्टी आहे तो सर्व द्रष्टा आहे, सर्वदृक आहे, सर्व बघू शकणारा, म्हणून तो सूर्याचं नाम आहे लोकचक्षु. सर्व ग्रहांचा स्वामी असल्यामुळे पुढचं नाम आहे ग्रहेश्वर. लोक प्रकाशक श्रीमान लोकचक्षुर ग्रहेश्वर, इतर ग्रहांचा आहे तो स्वामी आहे, लोकसाक्षी आहे, लोकांचा आधार कर्म घडतं त्याचा साक्षीदार आहे. तीनही लोकांना जो प्रकाश पुरवतो भू भुवा स्वहा, त्रैलोक्यामध्ये प्रकाश पुरवणारा म्हणून तो त्रिलोकेश आहे. तसाच तो करताही आहे आणि हरताही आहे, अंधकाराचं हरण करणारा आणि ऊर्जा निर्माण करणारा, करता हरता. तमिस्रहा हे सुद्धा नाम जे आहे ते पापी भावना, अंधकाराची भावना दूर करणारा तो आहे तमिस्रहा. तमिस्र म्हणजे पाप आहे, तम म्हणजे अज्ञानपणा आहे, अंधकार. तम या शब्दाचे अनेक अर्थ होतात. तम शब्दा जसं अज्ञान हाही अर्थ होतो, तम शब्दाचा अंधकार अर्थ होतो, तसं या ठिकाणी तमिस्रहा म्हटलं. तपन हे एक त्याचं नाम आहे. स्वतःही तप्त होणारा आणि दुसऱ्यालाही तापन, तप्तता देणारा. सतरावं नाम आहे शुची, अत्यंत पवित्र असणारा. अठरावं नाम आहे भगवान सूर्यनारायणचं सप्ताश्ववाहन, सात अश्वांचं वाहन रथाला, जसे सात अश्व जे सप्त छंद बघितले आहेत, अनुष्टुप पंक्ती बृहती गायत्री उष्णिक इत्यादी जे सप्त छंद आहेत, हे सप्त छंद ज्याचे अश्व म्हणून वाहक आहे. त्यानंतर त्याचं एकोणीसावं नाव आहे गभस्थी हस्त. गभस्थी हस्त आपण गभस्त नम असं म्हणतो, तर गभस्थी हस्त म्हणजे जणू किरण हेच ज्याचे हात आहेत, सहस्त्र हजारो किरण हे ज्याचे हातच आहेत तो गभस्थी हस्त आहे. नंतर विसावं नाम आहे त्याचं ब्रह्मा, तो सृजन करणार आहे म्हणून ब्रह्मा. आणि एकविसावं नाम आहे सूर्याचं सर्वदेव नमस्कृत, सर्वदेवता ज्याला वंदन करतात, अशी ही एकवीस नामं सूर्याची आहे. भगवान सूर्यनारायण सांगतात की ही एकवीस नावं अवघ्या दोन श्लोकामध्ये सांगितलेली आहेत. दोन श्लोक जरी रोज उच्चारले तरी सुद्धा हजार नामं घेतल्याचं फळ या दोन श्लोकातून मिळतं असं सांगितलं. एकवीस नामं घेतले तरी हजार नामाचं फळ, केवढी सवलत दिलेली आहे. आपल्याकडे सगळ्या क्षेत्रात फार सवलतींचाच काळ आहे तेव्हापासून, त्यामुळे आध्यात्मिक क्षेत्रातसुद्धा बऱ्याचशा सवलती येईल. जसं म्हटलं की हजार नामं नाही घेतले गेले, सहस्त्र नाम तत्तुल्यम राम नाम वरानन, एक नाम घ्या हजार नामाच्या बरोबरचं नाम आहे. अजून काय काय सवलती दिल्या पाहिजेत, म्हणजे सवलतीचं जे काही लावलंय व्यसन ते तेव्हापासून लावलेलं आहे. तसे या ठिकाणी सांगितलं की एकवीस नामं जी आहेत ती हजार नामांच्या बरोबरची आहेत. या पद्धतीने या ब्रह्मपर्वामध्ये येणाऱ्या ज्या अनेक कथा आहेत, अनेक विषय आहेत, त्याचा सर्व दृष्टीने विचार होऊ शकत नाही. आता आपण मध्यम पर्वाकडे वळू. ब्रह्मपर्वातला बराचसा विषय जरी आहे तर भविष्य पुराणाचा लाभ घेण्याच्या दृष्टीने हा मध्यम पर्वामध्ये वळू आपण. ब्रह्मपर्वातले एकंदर 216 अध्याय आहेत. आता 216 अध्याय, रोज एक अध्याय जरी म्हटला तरी 216 दिवस पाहिजेत, एवढे दिवस काय आपल्याकडे नाही की रोज एकाच अध्यायाचा विचार करायचा, तेव्हा 216 अध्यायांचा विचार होऊ शकतो 216 दिवसामध्ये. इतका सविस्तर विषय मध्यम पर्वामध्ये आपण जेव्हा, त्यातला जो प्रथम भाग आहे, मध्यम पर्वातला प्रथम भाग आहे, या ठिकाणी प्रारंभी स्तवन केलेलं आहे की जयति भुवन दीपो भास्करो लोक करता, जयति च सित देहा शारंग धन्वा मुरारी, जयति च शशिमौली रुद्र नामाभिधेयो, जयति सकल मौली भानुमाश्चित्र भानु. जय जयकार केलं आहे. सर्वप्रथम भविष्यपुराणाचा स्वामी म्हणून त्रिलोकेश भगवान सूर्यनारायणाचा जय जयकार केला की जयति भुवन दीपो भास्करो लोक करता. या त्रिभुवनाला तेजस्विता प्रदान करणाऱ्या, लोक करता असणाऱ्या सूर्यनारायणाचा जय जयकार केला. त्याचबरोबर या सूर्यनारायणाला आपली विभूती सांगणारे प्रभू, त्यांचं शारंग धनवा मुरारी असं म्हणून भगवान विष्णूंचा जय जयकार या ठिकाणी केलेला आहे. जयतीच शिते देहा शारंग धनवा मुरारी. तसंच या जगातल्या वाईट गोष्टींचा विनाश संहार करणारं जे तत्व आहे, जयतीच शशिमौली रुद्रनामाभिधेय, ज्याचं रुद्रनाम आहे, जो आपल्या मस्तकावर शशी चंद्र धारण करतो, त्या शिवशंकराचा जय जयकार. जकल जयति सकल मौली भानवांश्चित्र भानु, असा हा तो सूर्यच. सूर्यसुद्धा तीनही रूपात कार्य करतो. जे आपणाला ब्रह्मा विष्णू महेश कार्य दिसत आहे तेच कार्य सूर्यसुद्धा स्वतः करतो. तेच कार्य आहे की निर्मितीचं कार्य आहे, सृजन करण्याचं कार्य आहे, पोषणाचं कार्य आहे, आणि ज्या वाईट गोष्टी आहे त्याचा संहार करण्याचं कार्य सूर्याच्या द्वारे होतो. म्हणून सूर्यसुद्धा तेच विष्णू स्वरूप, जसं म्हटलं आदित्यानाम अहम विष्णू, या ठिकाणी मध्यम पर्वामध्ये जे सांगतात विविध विषयांना स्पर्श केलेला आहे, अतिशय समाजाच्या जगाच्या कल्याणाच्या दृष्टीने असणारे अनेक मुद्दे या मध्यम पर्वामध्ये येतात आणि नित्य आपल्या रोजच्या जीवनाशी सुद्धा निगडीत आहे असे काही मुद्दे आहेत। तर रोजचा आपला विषय म्हणजे गृहस्थाश्रम, सगळे गृहस्थाश्रमे असल्यामुळे या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की सर्व आश्रमांचं मूल, सर्व आश्रमांचा आधार गृहस्थाश्रम आहे आणि इतरही जे आश्रम ज्यामुळे स्थिर राहू शकतात ते गृहस्थाश्रमामुळे आहेत। त्याकरता गृहस्थ जीवन हे धर्मानुशासितच असावं हा कटाक्ष आहे। अर्थात इतरही आश्रमांमध्ये धर्मपालन आहेच आहे पण गृहस्थाश्रम हे सुद्धा धर्मानुशासित असलंच पाहिजे आणि हे मांडलेलं आहे धर्मानेच, धर्माद अर्थश्च कामश्च, जसं वेदव्यास जी म्हणतात की ऊर्ध्वबाहो विरोमेश नकश्च शृणोति मे, दोन्ही हात वरती करून मी साऱ्या जगाला ओरडून सांगतोय की अरे बाबा हो, धर्माद अर्थश्च कामश्च, धर्माच्या मार्गाने गेल्याने अर्थही प्राप्त होणार आहे आणि कामही प्राप्त होणार आहे। धर्माद अर्थश्च कामश्च आणि तो चिरकाल टिकणार आहे। धर्म विरहित अर्थ कामाची प्राप्ती ही विनाशाकडे घेऊन जाणारी आहे जी पाश्चात्य संस्कृतीत आपल्याला बघायला मिळते। काही लोक टीका करतात की भारतीयांना निष्क्रिय बनवलं, याच विचारांनी निष्क्रिय बनवलं अशा प्रकारचे आरोप करणारे सुद्धा विद्वान आहेत की केवळ धर्म धर्म धर्म करता करता आमच्याकडे विकास झाला नाही, अर्थ काम। अगदी चाणक्यासारख्या विद्वानाने सुद्धा अर्थाला महत्व दिलं, त्याच्यामध्ये अर्थ श्रेष्ठ आहे। धर्म हा पहिला पुरुषार्थ म्हणण्यापेक्षा अर्थ पहिला पाहिजे होता किंवा पहिला त्याला प्राधान्य दिलं पाहिजे, अर्थात हे त्यांनी राजकीय दृष्टिकोनातून विधान केलेलं आहे। पण समाज म्हणजे केवळ राजकारण नाही, राजकीय जीवन नाही, प्रत्येक व्यक्ती म्हणजे केवळ राजकीय जीवनात नाही। याकरता व्यक्तीचा विषय प्रामुख्याने मानलेला आहे म्हणून धर्माद अर्थश्च कामश्च, नाहीतरी जीवनाचा उद्देश हा अर्थ नाही। जीवनाचा उद्देश केवळ अर्थप्राप्ती नाही, केवळ अर्थप्राप्ती नाही म्हटला तुकाराम महाराज सुद्धा जे म्हणतात की परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण। परमार्थ महाधन, जीवनाचा खरा अर्थ आहे परमार्थ आहे। जो अर्थ लौकिक दृष्टीने असणारा अर्थ आहे तो दुय्यम आहे, हाच विचार मांडलेला आहे। म्हणून या ठिकाणी जो मुद्दा सांगितला की गृहस्थाश्रम व्यक्तीने धर्मासह अर्थ आणि कामाची प्राप्ती करणं, त्याला त्या ठिकाणी कुठेही असा प्रतिबंध केला नाही की त्याने काम उपभोग घेऊ नये, अर्थ प्राप्त करू नये। हे चारही पुरुषार्थ जे आहेत त्या चार पुरुषार्थांसाठी चार वेगवेगळ्या गोष्टी आहेत। धर्माचं आचरण करावं लागतं, अर्थाचं अर्जन करावं लागतं, कामाचा उपभोग घ्यावा लागतो आणि मोक्षाचा अनुभव किंवा अवस्था प्राप्त करावी लागते। चारही पुरुषार्थ आहेत पण चौघांसाठी चार वेगळ्या गोष्टी आहेत। आता पुरुषार्थ म्हटलं म्हणजे सगळ्यांसाठी एकच न्याय आहे असातला भाग नाही। धर्माचं आचरण करावं लागतं, अर्थाचं अर्जन करावं लागतं, कामाचा उपभोग घ्यावा लागतो आणि मोक्षाला त्याचा अनुभव घ्यावा लागतो। मोक्षाचा अनुभव आहे ही मुक्त, ही अवस्था अनुभवण्याची स्थिती आहे, ती कोणी एकमेकांना सांगण्याची स्थिती नाही, ती ज्याची त्यांनी अनुभवण्याची स्थिती आहे, मुक्त अवस्था।
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत भविष्य पुराण। वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार हरिभक्त परायण श्री योगेश्वर महाराज देशपांडे पिंपळनेर। आयोजक ग्रंथ पारायण दिंडी पुणे। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे। प्रस्तुती भक्तिसुधा।

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

श्री स्वामी समर्थ। दक्षिण मुंबईत श्रीकृष्ण बुवा उर्फ ठाकूरदास बुवा या नावाचे श्रेष्ठ दर्जाचे श्री दत्तोपासक होते। ते उत्तम प्रतीचे कीर्तनकार होते। दत्तात्रेयाची सेवा म्हणून नित्य ते गाणगापूर नरसोबाची वाडी इथे जाऊन कीर्तन करीत आणि दत्तात्रेयाची सेवा करीत। दत्त नामाचा अखंड जप करीत। त्यांच्या पत्नीचं नाव होतं राधाबाई। राधाबाई सुद्धा श्री दत्तोपासक होत्या। बुवांची काही वर्ष अत्यंत आनंदात गेली, परंतु त्यांना अचानक कोड उत्पन्न झाले। चेहरा पांढरा दिसू लागला, हळूहळू विद्रूपपण येऊ लागलं। बुवांना आपला चेहरा दाखवायची लाज वाटायला लागली। त्याचा परिणाम त्यांच्या कीर्तनावर होऊ लागला। म्हणून बुवांनी ठरवलं की आता मुंबई सोडायची, कारण अनेक वैद्य करूनही कुष्ठ कमी व्हायच्या ऐवजी वाढतच होतं। काशी क्षेत्री कायम स्थलांतर करण्यापूर्वी एकदा गाणगापूरला जाऊन यावं म्हणून बुवा गाणगापूरला आले आणि पादुकांवर डोकं ठेवलं। येताना त्यांनी अत्यंत दुर्मिळ अशी कस्तुरी आणली होती। त्यांनी पादुकांवर आपल्या अश्रूंचा अभिषेक केला। ह्या पादुका आता पुन्हा कधी दिसणार नाहीत हे जाणून हे वियोगाचे अश्रू काही केल्या थांबेच नात। बुवा एकदम भावविवश झाले। पादुकांना कस्तुरी अर्पण करायचे ते पार विसरूनच गेले। त्या रात्री त्यांनी देवळात श्री दत्तात्रेय आख्यानाचं अप्रतिम कीर्तन केलं। कीर्तन केल्यावर पुन्हा पादुकांवर डोकं ठेवलं आणि म्हणाले, भगवंता, काशी क्षेत्री कायमचं स्थलांतर करतो आहे, आपली अनुज्ञा असावी, आपले आशीर्वाद मिळावेत। रात्री बुवांनी गाणगापूरला मुक्काम केला। रात्री त्यांना स्वप्नदृष्टांत झाला, अक्कलकोटास जा, स्वामी समर्थांचं दर्शन घे, त्यांच्या कृपेने तुझं कुष्ठ बरं होईल, काशी क्षेत्री जाण्याची आवश्यकता नाही। इतक्यात लख प्रकाश पडला, साक्षात श्री दत्तात्रेयांचं दर्शन झालं, बुवांचं देहभान हरपलं, सर्व उपासना आज दत्तकृपेने फळाला आली होती। श्री दत्तात्रेय म्हणाले, कृष्णबुवा, तुम्हाला वारंवार येथेच यायचं आहे, आमचं वास्तव्य काशी क्षेत्री नाही, तुमचं कार्यक्षेत्र गाणगापूर नरसोबाची वाडी आणि अक्कलकोटच आहे। श्री दत्तात्रेय अंतर्धान पावले तेव्हा पूर्व क्षितिजावर लाली उमटली होती। श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या परमप्रिय स्वामी भक्तांनो, एक लक्षात घ्या की ह्या विश्वावर फक्त भगवंताचीच सत्ता चालते। त्या भगवंतालाच आपण शरण जायला हवं। एकदा का भगवंत प्रसन्न झाला आणि त्याचं दर्शन झालं की आयुष्याला कांचन बहर येतो, सर्व दुःख पळून जातात, आपण दुःखमुक्त आनंदी आयुष्य जगायला लागतो। आश्चर्य वाटावं असं आयुष्यात घडून जातं, फक्त भगवंताची कृपा त्यासाठी व्हावी लागते। म्हणून एका भगवंताच्या नामस्मरणातच गर्क रहा, सर्व कर्म व्यवस्थित पार पाडून ती कर्म भगवंतालाच अर्पण करा, भगवंत तुमचा योगक्षेम चालवेल। आणखी एक करा, फक्त संतसंगतीतच रहा, संतांचे विचार ऐका, संत तुमची भगवंताशी गाठ घालून देतील।

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा.